229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमच्या प्रातकालीन प्रथम प्रसारणास आता सुरुवात करत आहोत. या प्रसारणसभेत आपल्या साऱ्यांचं मनस्वी स्वागत आहे श्रोते हो. आज शुक्रवार 10 अश्विन शके 1948 अर्थातच 2 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, आमच्या एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. पिवळे पिवळे ऊन कोवळे पसरे भूमीवरती, हिरव्या हिरव्या पानांमधूनही किरणे चमचमती, पक्ष्यांचे किलबिलाट ऐकूनही मन हे हरकून जाई, सुंदर ही प्रभातवेळ निसर्गाची नवलाई, फुलल्या कळ्या हसली फुले सुवास पसरे रानात, दवबिंदूंचे चमकती मोती तृणपर्णाच्या कानात, मंद वाहतो गार वारा सुखावून जाई काया, निसर्गाची ही किमया नारी रुपेरी त्याची छाया, रुपेरी त्याची छाया. श्रोते हो, अशी ही रम्य पहाट या पहाटेच्या आणि या दिवसाच्या सुरुवातीला आपण सगळ्यांसाठीच आनंद सुख समाधान आणि शांती मागूयात आणि ऐकूयात मंगलध्वनीचे सूर.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांचं सनई वादन श्रोते हो आपण ऐकत होतात. राग होता देसकर. आता 6 वाजतात. लगेचच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. नमस्कार परभणी, प्रसारित करीत आहोत रामप्रहरी कोऱ्या करकरीत मनावर सुविचारांचं शिंपण अर्थातच विचारशलाका हा कार्यक्रम. आजात महात्मा गांधी स्वच्छता एक सेवा याविषयी प्राध्यापक डॉक्टर गंगाधर गळगे यांचे विचार ऐकूयात.

महात्मा गांधीजींनी मानवी आरोग्याचा संबंध स्वच्छतेशी असल्याचं प्रतिपादन केलं आहे. जिथं शरीराची, घराची, परिसराची आणि गावाची स्वच्छता असेल तिथं रोग कमीत कमी होतात. आणि याच स्वच्छतेबरोबर जर अंतःकरणाची स्वच्छता असेल तर रोग होणं अशक्य असं म्हणता येईल. गांधीजींच्या मते आरोग्य संरक्षणार्थ केलेली शास्त्रीय उपाययोजना म्हणजेच स्वच्छता होय. आरोग्य आणि स्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गांधीजी याही पुढे जाऊन स्वच्छतेला सेवेचा दर्जा देतात. भारतासारख्या विस्तृत देशामध्ये सुजाण लोकांनी सामुदायिक श्रमदानातून आपल्या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे असं त्यांचं मत आहे. यातून ते धरती मातेची सेवा म्हणजेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देतात. स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, स्वच्छ व्यवहार, स्वच्छ शेजारी आणि स्वच्छ समुदाय यातून आपली संस्कृती दिसून येते. स्वच्छता दोन स्तरावर विभागली जाते. वैयक्तिक स्वच्छतेत स्वतःच्या शरीराशी संबंधित घेतलेल्या स्वच्छतेचा समावेश होतो. प्रातर्विधीनंतर स्नान करणं, यात नियमितपणे दात, कान, नाक, डोळे स्वच्छ ठेवणं, त्वचेची काळजी घेणं, नियमित नखे कापणं, युक्त आहार आणि आवश्यक तितका व्यायाम करणं याचा समावेश होतो. स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करणं यामुळे मन प्रसन्न राहतं. संत श्रेष्ठ तुकोबारायांनीही मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण असं म्हटलं आहे. गांधीजी शरीराच्या बाह्य स्वच्छतेबरोबरच अंतःकरणाची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची मानतात. त्यासाठी ते प्रार्थनेची गरज असल्याचं सांगतात. शरीराला जसं स्वच्छतेकरता पाण्यानं स्नान घालावं लागतं, तसं मनाच्या स्वच्छतेकरिता प्रार्थनेनं मनाला संस्कारित करावं लागतं. प्रार्थना म्हणजे आत्मशुद्धी, मनशुद्धी आणि बुद्धिशुद्धीकरता प्रार्थना असते. म्हणून तर संतांनी म्हटलंय, नाही मन निर्मळ काय करील साबण. गांधींच्या मते वैयक्तिक स्वच्छतेबाबत आपण दक्ष असलो तरी सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेकडेही आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या साबरमती आश्रमात ते प्रातःकाळी स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छता करायचे. त्यामुळे इतर आश्रमवासीही त्यांचे अनुकरण करून स्वच्छता ठेवायचे. सामुदायिक प्रार्थनेत सर्वजण निष्ठापूर्वक सहभागी असायचे. सध्या आपल्या केंद्र सरकारमार्फत नागरिकांचे आरोग्यमान निरोगी राखण्यासाठी आणि गावागावात स्वच्छतेची संस्कृती रुजवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिक

नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा याकरिता स्वच्छता ही सेवा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी श्रमदानासारख्या कार्यक्रमात सहभागी होऊन लोकांशी संवाद साधित आहेत. आनंदाची बाब म्हणजे स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गांधीजींचा संदेश घरोघर पोहोचविण्यासाठी पोस्टर, बॅनर, स्वच्छता

स्नेहल भाटकर यांनी गायलेलं भक्तिगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. चित्रपट होता तुका झालासे कळस, हे गीत लिहिलं होतं गदी माडगुळकर यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं स्नेहल भाटकर यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे भक्तिगीत लिहिलं होतं मंगेश पाडगावकर यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी.

श्रीकांत पारगावकर आणि सहकारींनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं, एक डाव भूताचा या चित्रपटातून. गीतकार सुधीर मोघे यांच्या रचनेला संगीत होतं संगीतकार भास्कर यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

ते हो आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती सी रामचंद्र यांनी, तर गात होत्या आशा भोसले संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटासाठी. श्रोते हो मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात बुद्ध गीत.

शांताराम नांदगावकर यांच्या रचनेला संगीत होतं अशोक पत्की यांचं, तर हे बुद्धगीत गात होत्या जयश्री बेलसरे. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

0: मन्ना डे यांनी गायलेलं हे भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलात, आणि या गाण्याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आमची अंगणवाडी आमची जबाबदारी.
2: बालकांच्या जीवनातील पहिली 6 वर्ष ही त्यांच्या सर्वोत्तम शारीरिक वाढ, मेंदूचा विकास आणि शाळेसाठी आवश्यक

0: आवश्यक तयारी यासाठी अत्यंत महत्वाची असतात. संवेदनशील आणि प्रतिसादात्मक संगोपन, योग्य उत्तेजन आणि प्रारंभिक शिक्षण यासोबतच दर्जेदार पोषण सेवा उपलब्ध झाल्यास बालकांचा सर्वांगीण विकास लक्षणीय होऊ शकतो. यासाठी जवळच्या अंगणवाडीमध्ये आजच आपल्या बाळाचा प्रवेश करा.
1: आमची अंगणवाडी आमची जबाबदारी.
0: आमची अंगणवाडी आमची जबाबदारी.
2: बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी यांच्या सौजन्याने जारी.
3: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीविषयक योग्य ती मदत करणारा किंवा योग्य ते मार्गदर्शन करणारा कार्यक्रम कृषीवाणी. आज यात जनावरातील शिंग मोडणे याविषयीची माहिती ऐकूयात. माहिती देत आहेत डॉक्टर सचिन राऊत.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर सचिन उत्तमराव राऊत, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण एका महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधणार आहोत किंवा याची माहिती जाणून घेणार आहोत. ती समस्या म्हणजे जनावरांचे शिंग मोडणे, ज्याला आपण हॉर्न फ्रॅक्चर असे म्हणतो. शिंग हे जनावरांचं एक महत्त्वाचं अवयव आहे. बऱ्याच कारणामुळं हे जे फ्रॅक्चर आहे किंवा शिंग मोडणे आहे हे दिसून येतं आहे. यात महत्त्वाची कारणं म्हणजे जनावर आपसात टकरा खेळतात. मार्के जनावर आपण जे म्हणतो, तर त्यांच्यामध्ये टकरा खेळण्याची सवय दिसून येते. या टकरा खेळण्यामुळे शिंग मोडते बऱ्याच वेळेस. त्याशिवाय कधीकधी अपघाताने सुद्धा जनावरांचे शिंग मोडते. उदाहरणार्थ झाडाच्या फांदीत अडकणे किंवा इतर कुठल्या बैलगाडीच्या चाकामध्ये अडकणे, बांधलेल्या ठिकाणी दुसरं काही मोठी लाकूड किंवा मेक असेल त्याच्यात अडकल्यामुळे सुद्धा शिंग मोडते. कधीकधी शिंगासोबत डोक्याच्या हाडाचा सुद्धा भाग तुटतो आणि स्कलमध्ये सुद्धा फ्रॅक्चर दिसून येते. आता फ्रॅक्चर झाल्यानंतर शिंगाचं किंवा शिंग मोडल्यानंतर काय लक्षणं दिसून येतात ते बघूयात. सर्वप्रथम शिंग मोडल्यानंतर मोडलेल्या भागातून किंवा नाकासून सुद्धा रक्तस्राव दिसून येतो आणि जनावरांना वेदना होतो. शिंग आणि नाक याच्यामधला जो मोकळा भाग असतो हा एकमेकाला जोडलेला असतो, ज्याला आपण सायनस म्हणतो. तर जेव्हा शिंग मोडते तर त्यावेळेस नाकातून रक्तस्राव हा होत असतो. जे शिंग मोडल्यानंतर जर उपचाराला विलंब झाला तर त्यामध्ये रोगजंतूचा शिरकाव होऊन शिंगाच्या आतल्या भागामध्ये पू होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे शिंगाच्या आतल्या भागात असलेल्या अस्थिविवरामध्ये रोगजंतूचा शिरकाव झाल्यानंतर सायनोसायटिस नावाचा आजार देखील या ठिकाणी दिसून येतो. लक्षणावरूनच आपल्याला या रोगाचे निदान करता येते. यावर उपचार म्हणजे शिंग जर एका बाजूने थोड्याशा प्रमाणात जर मोडलेले असले तर त्या ठिकाणी बँडेज बांधून आपण दुरुस्ती करू शकतो. परंतु यासाठी अर्थातच तज्ज्ञ पशुवैद्यकाचीच आवश्यकता असते. जर शिंग जास्त प्रमाणात मोडलेले असेल तर शस्त्रक्रियेद्वारा बोडातूनच काढले जातात. शिंगाचा टोकाचा तुकडा जर पडलेला असेल, वरच्या भागातच थोडासा तुकडा पडला असेल, तर त्या ठिकाणी तेवढाच भाग कापून आपण त्या ठिकाणी जंतुनाशक वापरून ड्रेसिंग केल्यानंतर जखम भरून येऊ शकते. शस्त्रक्रिया केल्यानंतर जनावरांना पूर्णपणे आराम देणं गरजेचं आहे आणि कमीत कमी 15 ते 20 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत जनावरांना शेतीकामासाठी झोपू नये आणि त्याद्वारे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आज यात जनावरातील शिंग मोडणे याविषयी डॉक्टर सचिन राऊत यांनी दिलेली माहिती आपण ऐकत होतात. आता 6:45 झाली आहेत. लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर म्हणजे 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एक अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाही आहे मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधी कधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पलभोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते. स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निप्पल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा, नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निप्पल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका. पण थांबवून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का

0: आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टीज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. सर काय सांगाल?
1: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी आपली जी शेती आहे तिला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्य जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतकं त्यांच्यामध्ये हे अडॅप्टेशन आलेलं आहे. त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणी आहेत कितीही दुष्काळ आला, कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात जर असं म्हटलं की काही काही ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत म्हणजे भरड धान्य आहेत ती तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरड धान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरड धान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैव विविधता पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार.
1: धन्यवाद सर.

0: याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: सहवाजून 55 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य

श्रोते हो, आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयी, अर्थातच रूपरेषा. रूपरेषेनंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करत आहोत. 7:25 दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येईल. 7:40 आपल्या स्टुडिओतून स्वच्छता ही सेवा या अभियानात परभणी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांविषयी परभणी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकुश चव्हाण यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल.

सकाळी 7:46 आपल्या स्टुडिओतून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त भाषण आपण ऐकू शकाल. विषय: महात्मा गांधी यांची शिक्षण यात्रा, एक दृष्टिकोन. तज्ञ: मारुती भुजंगराव कदम. मुख्याध्यापक: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महतपुरी, जिल्हा परभणी. 8:40 महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. शीर्षक: सामान्याच्या जीवनातील गांधी. सहभाग: नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवाडे, निकिता फपाळ. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भोले यांचं. संकल्पना, लेखन आणि सादरकर्त्या नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो, सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपटातील गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या सुरुवातीला परिवार, त्यानंतर जागृती, नया दौर आणि पूरब और पश्चिम या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेणार आहात. 10:00 आपल्या स्टुडिओतून मिश्र संगीताचा आस्वाद आपण घेऊयात. सुरुवातीला भावगीत, त्यानंतर हीच काय गो हे कोळी गीत आणि त्यानंतर दीररुबा मधुरहा हे नाट्यपद आपण ऐकू शकाल. आपल्या स्टुडिओतून 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आजात लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकणार आहोत. गीतकार आहेत स्वानंद किरकिरे तर संगीतकार आहेत शंतनू मोहित्रा. श्रोते हो, सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आजचा विषय दालन वृद्धांसाठीच. 11:05 श्रोत्यांच्या पत्रांना त्यांच्या आवडीच्या गाण्यातून पोच देणारा कार्यक्रम आपली आवड.

सकाळी 11:40 इंद्रधनुष्य या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ भारत दिनानिमित्त स्वच्छ भारत आणि आपली परभणी

स्वच्छ परभणी ही स्वच्छता विषयक मोहीम राबविणारे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर आंबेगावकर यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. श्रोते हो, दररोजच्या प्रमाणे आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम 12 वाजेपर्यंत आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर म्हणजेच 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आज यात दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आपण ऐकू शकाल. दुपारी 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल.

द्वितीय प्रसारणात सायंकाळी 5 वाजता सुरुवात होईल. यामध्ये आपल्या स्टुडिओतून शेतशिवार हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला पशुपासून माणसांना होणारे आजार, मुलाखत डॉक्टर सुप्रिया काशीकर यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर माशांचं पोषण मूल्य आणि मानवी आरोग्यासाठी त्यांचं महत्त्व याविषयीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. मुलाखत आहे डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम राज्यस्तरीय प्रसारणात प्रसारित होईल. श्रोतेहो, रात्री 10 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळांचा दैनंदिन आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. तेव्हा ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयीची. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातमीपत्र देण्यात येईल. ते आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:10 आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. UPSC ची शतकपूर्ती, निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर 19 तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे निर्देश. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती. सध्याच्या काळात महात्मा गांधींचा संदेश अधिक समर्पक झाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 66 पदकांसह भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपली निवड प्रक्रिया भविष्यातल्या आवश्यकतांनुसार अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC च्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. गेल्या 100 वर्षांच्या प्रवासात या संस्थेवरील लोकांचा विश्वास दृढ राहिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फक्त खुर्चीच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित असलेल्या तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले,
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है, बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: दुर्गम भागातल्या नागरिकांचं रोजगारासाठी होणारं पलायन थांबवण्यासाठी गावातच रोजगार मिळवून देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत संसदीय संकुल विकास परियोजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. या पलायनामुळे मुख्यतः भावी पिढीच्या शिक्षणावर तसंच आरोग्यावर परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. हे थांबवण्यासाठी संसदीय संकुल विकास परियोजना महत्वाचा निर्णय असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर 19 तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातले मुदखेड, मुखेड आणि अर्धापूर, नाशिक तसंच चंद्रपूर जिल्ह्यातले प्रत्येकी 3 तालुके, गोंदिया जिल्ह्यातले 4, भंडारा आणि सांगली जिल्ह्यातले प्रत्येकी 2 तसंच सातारा आणि वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1 तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील प्रमुख 5 पिकांचं 20% सर्वेक्षण तसंच ग्राउंड ट्रथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीनं अहवाल सादर करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी साठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. धरणातील पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेल्या आरक्षणाचा नियमित आढावा घेऊन पाणी टंचाई निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांनी काल झालेल्या बैठकीत दिल्या. राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी, सार्वजनिक मंडळं आणि नागरिकांना केलं आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा

0: देण्यासाठी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे वितरित करावेत अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंडे यांनी काल मुंबई इथं फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, जलसंधारणाची कामं तसंच शेतकरी आणि शेतमजुरांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं सुभेदारी शासकीय विश्रामगृहात दुपारी 1 वाजता महसूल मंत्री नागरिकांची निवेदनं स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते करमाड परिसरात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून जालना जिल्ह्याकडे रवाना होतील. जालना इथं प्रथम शासकीय विश्रामगृहात नागरिकांची निवेदनं स्वीकारून सायंकाळी ते भोकरदन तालुक्यात दगडवाडी इथं दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करतील. या पाहणीनंतर महसूल मंत्री बावनकुळे खामगाव मार्गे अकोल्याकडे प्रयाण करणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला गांधीजींनी दिलेली अहिंसात्मक सत्याग्रहाची दिशा तसंच शास्त्रीजींनी पंतप्रधान पदाच्या आपल्या छोट्याशा कार्यकाळात सैन्यदलात तसंच कृषी क्षेत्रात गाजवलेलं कर्तृत्व यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये युद्ध आणि संघर्षाचं वातावरण असताना महात्मा गांधींचा शांतता आणि अहिंसेचा संदेश अधिक समर्पक झाला असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा याच प्रयत्नांचा भाग आहे. ज्येष्ठ पत्रकार अजय कुलकर्णी यांनी या सुधारणांबाबत माहिती दिली.
1: डिजिटल बँकिंग हा या सुधारणांचा महत्त्वाचा टप्पा आहे. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि थेट लाभ हस्तांतरणामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि सामान्य ग्राहक यांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यास यामुळे मदत झाली आहे. जनधन योजना, आधार आणि मोबाईल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आर्थिक समावेशनाला गती मिळाली आहे. आज अगदी छोट्या रकमेचे व्यवहारही डिजिटल माध्यमातून करता येतात. त्यामुळं व्यवहारांची गती वाढली असून आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यास मदत झाली आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानंही अंतिम सामन्यात आपलं स्थान यापूर्वीच निश्चित केलं आहे. याच स्पर्धेत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना उद्या पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान भारतानं काल नौकायन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांनी महिलांच्या स्किफ प्रकारात कांस्य पदक जिंकलं. तिरंदाजीच पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू याने कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्येही महिलांच्या संघाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेश सिवाच याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत काल झालेल्या स्क्वॅशमधील उपांत्य फेरीत मलेशियाकडून 1-2 अशा फरकानं पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या पुरुष स्क्वॅश संघानं कांस्य पदक जिंकलं. किक व्हॉलीबॉल या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या 66 झाली असून त्यात 10 सुवर्ण, 23 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत 8व्या स्थानावर आहे. रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथं काल 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात आळंदीच्या विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची सहल पर्यटनासाठी आली होती. यापैकी काही विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेले. स्थानिकांच्या मदतीनं सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. 11वी तसंच 12वीचे हे विद्यार्थी 16 ते 17 वर्षे वयोगटातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे, तर दिवे आगार दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदे गावात काल रात्री 10:15 सुमारास भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली. या धक्क्याची अधिकृत नोंद झाली नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. UPSC ची शतकपूर्ती, निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर 19 तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे निर्देश. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 66 पदकांसह भारत पदकतालिकेत 8 स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 नमस्कार.
1: .29 अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात.
2: वा, आज मला खूप छान वाटतंय बरं का वशू.
3: कस काय बरं?
2: कचऱ्याची गाडी आली होती आज.
3: अरे वा, म्हणजे तुमच्याकडे कचऱ्याची गाडी येऊन गेली.
2: हा, कचऱ्याची गाडी आली, सगळा कचरा गेला, घर एकदम स्वच्छ, अंगण एकदम स्वच्छ माझं, त्याच्यामुळे मी एकदम फ्रेश आणि आनंदी आहे बाबा.
3: पण काय, आता तुमच्याकडे ती येऊन गेली पण आमच्याकडे 15 झालं कचऱ्याची गाडी सुद्धा नाही आली. आणि ठिकठिकाणी बघ, आमच्या घराच्या समोर कचऱ्याची ढीग लागलेली आहे.
2: काय सांगतेस? काय
3: नाही तर काय.
2: बापरे, दाराच्या समोर कचरा म्हणजे खूपच कंटाळवाणं आणि घाण वाटतं, नाही का?
3: कसे, त्यामधून निर्माण होणारे डास असतील, येणारा दुर्गंध असेल, त्यामुळे चक्कन दुखायला लागलं बघ.
2: खरंच आहे, बऱ्याचदा हे कचऱ्याची गाडी नाही आली की सगळा कचरा एकत्रितच केला जातो, नाही ओला सुका सगळं एकत्रच.
3: पण वारंवार आपल्याला सूचना दिलेल्या असतात की ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा, पण तरी देखील म्हणजे कुणी ऐकायला तयार नसतं, नाही का?
2: मग आता अशी कचरा गाडी जर नाही आली तर हे ढीगच्या ढीग जमतात कचऱ्यांचे, आणि त्या उडणाऱ्या कॅरी बॅग त्या कचऱ्यातून.
3: बापरे, कॅरी बॅगचं तर पाहायचं कामच नाही. बरं, एक कॅरी बॅग आपल्या पशुधनासाठी किती घातक आहे हे सगळं माहीत असूनही आपण उरलेलं जे आपलं शिळ अन्न आहे ते आपण कॅरी बॅग मध्ये घालतो आणि सरळ आपण बाहेर टाकतो.
2: बरोबर आहे का? त्याचसाठी वैशू हे घे, मी की नाही आज आपल्या ऑफिस मधल्या सगळ्या मैत्रिणींसाठी आणि सगळ्या कलिगसाठी ही कापडी पिशवी आणली आहे बरं का, सगळ्यांना गिफ्ट देण्यासाठी.
3: छान छान,
2: म्हणजे हा स्वच्छता सप्ताह जो आपल्याला पाळायचा आहे ना, तर मी म्हटलं की चला कापडी पिशवी देऊनच आपण हा सप्ताह साजरा करूया.
3: खरंच आहे, आणि ही सुरुवात आपण आपल्यापासून करतोय आहे ती खूप छान आहे.
2: अगदी. श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं, ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
4: अगं सुमेधा, आहेस का घरात?
5: या शीतल मॅडम, आज कस काय वाट चुकली?
4: अगं वाट मुद्दा म्हणून चुकवली मी, म्हणलं बरेच दिवस झाले आपली भेट नाही, गाठ नाही, गप्पा तर मुळीच नाही पाय.
5: बरे झालं सालीस, हा मलाही तस बोरच होत होत. तुला बघून खूप छान वाटतय. पण हे काय ग, कुठला नवीन व्हायरस आलाय का परत आपल्याकडे?
4: नाही ग, असं का म्हणतेस?
5: अगं मास्क लावून आलीस तोंडाला म्हणून विचारलं.
4: अगं हल्ली की नाही, मला ना श्वास घ्यायला त्रास होतोय आणि धुळीची ॲलर्जी झाली पहा, त्याच्यामुळे कसं मग म्हटलं आता कुठे जायचं असेल आणि कोणतंही काम करायचं असेल ना तर आधी नाकाला मास्क बांधावं.
5: याचं काय कारण असू शकतं, विचार केलास का तू?
4: नेमकं काय कारण असावं हे तर बाई मला नक्की सांगता येणार नाही.
5: अगं सध्या आपण बघतोय की सगळीकडेच पर्यावरण प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात वायू प्रदूषणाचं अधिक वाढलं आहे, त्यामुळे श्वासासंबंधित समस्या

0: निर्माण होत आहेत.
1: अगं पण तू हे म्हणतीयस की हे सगळं वायू किंवा हवेच्या प्रदूषणामुळे होतं, पण नेमकं काय होतं बरं?
0: अगं, मुळात प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर अशा दोन्हीही गोष्टींवर गंभीर परिणाम घडून येतात. आणि वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम तर अधिक गंभीर असतात. आता हे वायू प्रदूषण होतं कशामुळे? तर वाहनांचा धूर, कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर आणि वायू, त्यासोबतच कचरा जाळल्यामुळे, बांधकामाच्या ठिकाणची धूळ, जंगलतोड, ही सगळी कारणं वायू प्रदूषणाची आहेत बघ.
1: आणि ह्या प्रदूषित हवेमुळेच श्वसनाचे आजार असतील किंवा डोळ्यांची जळजळ, खोकला, दम लागणे यासारख्या समस्या निर्माण झालेल्या असाव्यात.
2: श्रोते हो, 7:25 होत आहेत. दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत.
3: दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यामध्ये जे नावाने ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. आणि तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, SMS टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे

0: टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते.
1: हा
0: हा, लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये.
1: आणि
0: समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. तर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात.
1: हा,
0: खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर,
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी XYZ व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये, काही गरज नाही.
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा,
0: ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा,
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
1: अच्छा,
0: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असे हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 1930 ची जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल

0: जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्याने फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती आहे ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला, तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट देऊन टाकता, कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती, कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, जे तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत.

0: 221 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. स्वच्छता ही सेवा या अभियानात परभणी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमाविषयी परभणी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकुश चव्हाण यांनी दिलेली माहिती आता ऐकूयात.
1: श्रोते हो नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपलं स्वागत करतो. श्रोते हो, स्वच्छता ही सेवा या अभियानात परभणी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमाविषयी परभणी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करत आहोत.
2: नमस्कार, मी अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद परभणी. आपणास माहीतच आहे की मागील 17 सप्टेंबरपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता ही सेवा अभियान राबवतो आहे. हे जे अभियान आहे हे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 15 आठवड्यात आपण राबवतो आहे. यामध्ये परभणी जिल्हा परिषदेने सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम हाती घेतले. त्यामध्ये प्राधान्याने 17 सप्टेंबर रोजी संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम घेतल्या. शिवाय स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या विविध मानवी रांगोळ्या पण आम्ही काढलेल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने या रांगोळीतून स्वच्छतेचा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सार्वजनिक स्थळं, सार्वजनिक बाजारपेठा, उद्यानं अशा ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर आम्ही स्वच्छता केलेली आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त आम्ही ग्रामपंचायतीचे शौचालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी या ज्या शासनाच्या मूलभूत संस्था आहेत या संस्थेचे जे शौचालय आहेत त्यांचे लॅटरिन्स आहेत याच्यावर आम्ही जास्तीत जास्त फोकस केलेला आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की सध्या देशभर शाळा अंगणवाडी यांच्या भौतिक सुविधाबद्दल खूप मोठी मोहीम पण चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सर्व आमचे विभाग प्रमुख परभणी जिल्हा परिषदांतर्गत ज्या काही शाळा आहेत त्या शाळांना आम्ही मोठ्या प्रमाणावर भेटी देत आहोत. तेथील जे काही शौचालयं आहेत, अंगणवाडीची शौचालये, शाळेची शौचालये याची जास्तीत जास्त दुरुस्ती करण्यावर आमचा भर चालू आहे. मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत म्हणून सर्व परभणी जिल्हावासियांना मी आवाहन करतो की आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आपण जयंती साजरी करतो आणि याचंच औचित्य म्हणून आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामसभेचं पण आयोजन केलेलं आहे. या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी मित्रमंडळं येतात. माझी या निमित्तानं आपणास विनंती आहे की उद्या पण एक मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम घ्यावी. स्वच्छता हा खूप महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे स्वच्छतेसाठी घालवलं. आपण आपल्या गावासाठी एखादा तास जर ही मोहीम राबवली, आपल्या गावातील जी काही सार्वजनिक स्थळं आहेत याची जर स्वच्छता केली तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या गावासाठी ही अतिशय चांगली बाब आहे. मी पुनश्च एकदा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्व श्रोत्यांना ज्यांच्या

0: तुमच्यापर्यंत माझा आवाज जातोय अशा सर्वांना विनंती करतो. 2 ऑक्टोबर निमित्त आपण मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा घ्याव्यात. शिवाय यामध्ये घनकचरा व्यवस्थापन ही पण खूप महत्त्वाची बाब आहे. आपण बघतोय की आज ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत आणि अशा परिस्थितीत कचऱ्याचं वर्गीकरण होणं खूप अत्यावश्यक आहे. शालेय विद्यार्थी अवस्थेपासूनच आपणास त्याचं धडे मिळाले पाहिजेत. प्रत्येकानं कचऱ्याचं वर्गीकरण शास्त्रीय पद्धतीनुसार करणं गरजेचं आहे. आज आपण प्लॅस्टिक वेस्ट बघतोय, आज ई कचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, तर त्या अनुषंगानं या ई कचरा वर्गीकरणावर पण भर दिला पाहिजे. त्याच निमित्तानं वैयक्तिक स्वच्छता ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जरी आपण हा 15वा स्वच्छता ही सेवा म्हणून साजरा करत असलो तरी मला वाटतं हे एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्वच्छतेचा आणि आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. आपण फक्त मी आणि माझं कुटुंब आणि एवढ्याच परिसराची स्वच्छता असा जर दृष्टिकोन ठेवला तर ते योग्य नाही. आपण सर्वांनी मिळून जर हे काम केलं, हा जर विडा उचलला स्वच्छतेचा, तर मला वाटतं की आपण ह्या ज्या मोहिमेचा जो मूळ उद्देश आहे तो आपण नक्कीच यशस्वी करूया. पुनश्च एकदा मी सर्व परभणीवासियांना आणि परभणीतील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण 2 ऑक्टोबर याच्या निमित्तानं की मोठ्या प्रमाणावर अशा स्वच्छता मोहीम घ्याव्यात. नुकताच गणपती उत्सव झाला, त्यामध्ये विविध तरुण विविध मित्रमंडळं याच्यामध्ये उत्साही सहभागी होती. तोच उत्साह त्यांनी जर अशा स्वच्छता मोहिमेमध्ये दाखवला तर ते आपल्या गावाच्या आरोग्यासाठी पण खूप प्रेरणादायी होईल. तर माझी पुनश्च एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन आम्हा जिल्हा प्रशासनास सहकार्य करावं. आज 2 ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाच्या निमित्तानं परभणी आकाशवाणी यांच्या माध्यमातून मला आपणापर्यंत पोहोचता आलं, त्याबद्दल मी परभणी आकाशवाणी परिवाराचं आभार मानतो. थँक्यू.
1: स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये परभणी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमाविषयी परभणी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली.
2: दोनशे 229 अंश अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते हो आता ऐकूयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त भाषण. विषय, महात्मा गांधी यांची शिक्षण यात्रा एक दृष्टिकोन. तज्ज्ञ मारुती भुजंगराव कदम, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महतपुरी, जिल्हा परभणी.

श्रोते हो नमस्कार। महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधी यांची शिक्षण यात्रा एक दृष्टिक्षेप या विषयाशी मी आपणाशी संवाद साधत आहे। नमस्कार श्रोते हो, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा जगप्रसिद्ध आहे, नव्हे सर्वश्रोत आहे, परंतु

महात्मा गांधीजींनी जशी दांडीयात्रा काढली तशीच शिक्षणयात्रासुद्धा काढली हे आपणास सर्वश्रुत असेलच, पण त्यावर आपण सविस्तर बोलूया. आज 2 ऑक्टोबर बापूंचा जन्मदिन. आपण त्यांना नोटेवर पाहतो, चलनावर पाहतो, पण त्यांना शाळेत आणायचंच राहून गेलं. आज मी तुम्हाला गांधीजी मास्तर कसे होते हे सांगणार आहे श्रोते हो. मूलोद्योगी म्हणजे काय, गांधीजींची व्याख्या. श्रोते हो, 1937 साली वर्धा येथे गांधीजींनी एक परिषद घेतली. तिथे ते म्हणाले, माझे शिक्षण म्हणजे मूलोद्योगी शिक्षण.

अनुभवाची शिदोरी मिळते, त्यातून जो अनुभवाचा खजिना सापडतो त्याला म्हणायचं मूलोद्योग. इंग्रजांचे शिक्षण काय करत होतं? मुलाला शाळेत बसवायचं, पुस्तकं द्यायची, कारकून बनवायचं. गांधीजी म्हणाले, हे शिक्षण गुलाम बनवतं. माझे शिक्षण कसे असावे? मेंदू, हात आणि हृदय, तिन्हीचा विकास. फुकटचे शिक्षण नाही तर स्वावलंबी शिक्षण. मूल सारखा चरखा चालवेल, कापूस पिंजेल, भाजी लावेल आणि त्यातूनच गणित, विज्ञान, इतिहास सारखे विषय सहज शिकेल. म्हणजे श्रोते हो, आपण आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये जे आपण प्रायोगिक अनुभवतो, शिकतो, म्हणतो, ते गांधीजींनी 1937 सालीच सांगितलं, नवे करून दाखवलं. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मुलाने एक तरी उद्योग शिकावाच. आज आपण व्हीजी पीजीच्या माध्यमातून तो शिकवतो विद्यार्थ्यांना, स्किल एज्युकेशन आपण देतो, पण हे गांधीजींनी 1937 सालीच केलं. गांधीजींचे शैक्षणिक प्रयोग टॉलस्टॉय, फिनिक्स, सेवाग्राम, गांधीजी फक्त बोलले नाहीत, त्यांनी करून दाखवलं. श्रोते हो, दक्षिण आफ्रिकेत फिनिक्स आश्रम 1904 साली त्यांनी काढलं आणि टॉलस्टॉय फॉर्म 1910 साली तिथे गांधीजींनी आपल्या मुलांना आणि मजुरांच्या मुलांना एकत्र शिकवलं. अर्थात मास्तरांची भूमिका गांधीजींनी केली. सकाळी शेती, दुपारी अभ्यास, संध्याकाळी सफाई. अर्थात सकाळी शेती, दुपारी अभ्यास, संध्याकाळी साफसफाई. शिक्षक कोण? स्वतः गांधीजी. पहा, चंपारण्याचा प्रयोग पहा, 1917 साल. बिहारमध्ये निळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गांधीजींनी 3 शाळा काढल्या. तिथे त्यांनी सांगितलं, शिक्षकाने गावात राहावं. आजही तो चर्चेचा मुद्दा आहे. आपले आमदार प्रशांत बंबजी म्हणतात, शिक्षक मुख्यालय राहिले पाहिजे. हा धागा आमदार प्रशांतजी बंबचा नाही, महात्मा गांधीजींनी सांगितलेला आहे. शिक्षकाने गावात राहावं, गावाची सफाई करावी आणि मगच मुलांना शिकवावं, म्हणजे आजचा आपला समुदाय सहभाग, कम्युनिटी पार्टिसिपेशन, सेवाग्राम, त्याच्यामध्ये आपलं कंट्रीब्युशन राहिलं पाहिजे. म्हणून सेवाग्राम नही तालीम 1937 वर्ध्याला जाकीर हुसेन, विनोबा भावे यांना घेऊन अभ्यासक्रम बनवला. ते म्हणाले, 7 वर्षांचं शिक्षण मातृभाषेत उद्योगातून, आणि ते पण स्वावलंबी असावं. शाळेने स्वतः क्रिएट केलेलं, स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः डिझाईन केलेला असावा. शिक्षणविषयक विचार देताना 3Hची पॉलिसी आपणास ज्ञात आहे. गांधीजींचे शिक्षणाचे 4 स्तंभ होते. सत्य, शिक्षणाने मुलाला सत्य बोलायला शिकवावं. पुस्तकातलं सत्य नाही तर जीवनातलं सत्य. आपण लिहितो भिंतीवर, नेहमी सत्य बोलावे. आणि अधिकारी जर विचारले, सर उशीर झाला, आपण म्हणतो गाडी पंक्चर झाली, मग त्या भिंतीवर लिहिलेल्या सुविचाराकडे पहा. नेहमी सत्य बोलावे आपण लिहितो. विद्यार्थी वाचतात, पालक पण वाचतात, आणि आपण स्पष्टीकरण चुकीचं देतो, ही वस्तुस्थिती आहे मित्र हो. म्हणून गांधीजींचे सत्यविषयक विचार, शिक्षणाने मुलाला सत्य शिकवायला पाहिजे, सत्य बोलायला शिकवलं पाहिजे, सत्य वागायला शिकवलं पाहिजे, ही त्यांची धारणा. अहिंसा, स्पर्धा नको, सहकार्य हवं, सामंजस्य हवं, सौहार्दपूर्ण वातावरण हवं. आज आपण मुलांना पहिला नंबर, तू डॉक्टर, तू इंजिनियर, तू MPSC, तू UPSC, हा काय प्रकार आहे? पहिल्या नंबरसाठी मारामार? गांधीजी म्हणायचे, सहकार्याने शिका, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. म्हणून स्वावलंबन, मूल स्वतःच्या पायावर उभं राहावं. म्हणून चरखा, सुतारकाम, शेती. आज NEP मध्ये आपण हेच पाहतो. इयत्ता 6वीपासून व्होकेशनल एज्युकेशन म्हणतो आपण, तेच तर आहे. मातृभाषा, गांधीजी स्पष्ट म्हणाले, इंग्रजी ही गुलामीची भाषा आहे. मुलाने पहिले 7 वर्ष मातृभाषेतच शिकावे. आज NEP 2020 पण हेच सांगितलंय, 5वीपर्यंत मातृभाषेत शिक्षण. त्यांची प्रसिद्ध व्याख्या, शिक्षण म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा सर्वांगीण विकास. आता आत्मा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता हा वेगळा शब्द वाटतो आपणास, परंतु मन, मेंदू, शरीर हा भाग आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना समजून दिला पाहिजे. शैक्षणिक अनुभूती आणि खेड्याकडे चला, यामागचा हेतू स्पष्ट आहे. गांधीजी नेहमी म्हणायचे, हिंदुस्थान खेड्यात राहतो, तुम्ही खेड्याकडे चला. का? कारण त्यांना माहीत होतं, शहरातील शिक्षणाने कारकून तयार होतील, पण खेड्यातील शिक्षणाने राष्ट्र तयार होईल आणि हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. या पाठीमागचं शैक्षणिक प्रयोजन काय होतं, हेतू काय होता, भूमिका स्पष्ट होती. पलायन थांबवणे, मूल शिकून शहरात जाऊ नये, स्थलांतर करू नये, तर त्याने गावातच उद्योग उभारावा, गावातच आपला संसार थाटावा, आपला उद्योग निर्माण करावा, ग्राम संस्कृती संवर्धन करावी, हा त्या पाठीमागचा उद्देश. आज आपल्याला परभणी, नांदेडमधून मुलं पुण्याला जातात, तेच थांबवण्यासाठी गांधीजींनी हा विचार दिला. खेडं हाच कॅम्पस, शाळा बंद खोलीत नको,
तर शेतात गोठ्या

सरख्यावर असावी म्हणजे मूळ निसर्गाशी जोडलेलं राहील. म्हणून मित्र हो, मी सुद्धा शिवार फेरी हा उपक्रम दर शनिवारी राबवतो आनंदाई उपक्रमामध्ये. जातीभेद नष्ट करणे, ते म्हणाले, माझी शाळा खेड्याचा आत्मा जागवेल, दरी विषमतेशी दूर करेल, जातीयची जी दरी दूर करेल, भेदाभाव कमी करेल. महात्मा गांधींचा उदात्त दृष्टिकोन शिक्षणाचा पाया मजबूत करण्यामागे ऐतिहासिक भूमिका महात्मा गांधींची फार मोठी होती. श्रोते हो, आज आपण म्हणतो पायाभूत साक्षरता, FLN. गांधीजींनी 80 वर्षापूर्वी हेच सांगितलं होतं. त्यांची भूमिका ऐतिहासिक होती का? 1920 असहकार आंदोलन, गांधीजींनी सरकारी शाळा बंद करून राष्ट्रीय शाळा काढल्या, हे आपण वाचलं शिकवलं. गुजरात विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया, काशी विद्यापीठ या त्यांच्याच प्रेरणेतून निघाले. 1937 वर्धा योजना ही भारताची पहिली राष्ट्रीय शिक्षण योजना होती. डॉक्टर झाकीर हुसेन समितीने ती बनवली. आजच्या NEP पायाच ती आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 5+3+3+4 हा जो फॉर्मॅट आहे, हा जो पॅटर्न आहे, वर्धा योजनेत 7 वर्षाचं बेसिक शिक्षण असंच होतं. 1947 नंतर स्वतंत्र भारताने गांधीजींची नवी तालीम स्वीकारली नाही, आपण इंग्रजी मॉडेलच ठेवलं कायम. परिणाम काय झाला? आज 71 वर्षांनी आपल्याला परत नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये गांधीजीकडेच यावं लागलं. मातृभाषा कौशल्य स्वावलंबन ही त्रिसूत्री घेऊन आपण NEP धोरण राबवतो आहे, म्हणजेच गांधीजी 100 वर्षापूर्वी पुढे होते. श्रोते हो, आजच्या शिक्षकांसाठी गांधीजींचा संदेश काय देता येईल आकाशवाणीवरून? श्रोते हो, मी स्वतः एक जिल्हा परिषद शिक्षक आहे. मी जेव्हा मुलांना परसबागेत घेऊन जातो, किचन गार्डनमध्ये घेऊन जातो, अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, रबरसारखी वनस्पती आहे, दुर्मिळ कोरफड आहे, अशा वनस्पती त्यामुळे आम्ही किचन गार्डनमध्ये राबवले. तुळस आहे, अशा अनेक वनस्पतींचा संग्रह फुलांपासून फळांपर्यंत सर्व आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्यातूनच त्यांना मोजमाप शिकवतो. तेव्हा मला गांधीजी आठवतात. त्यांना मातीमध्ये हातभरावं लागतो, त्यांना पाणी द्यावं लागते किचन गार्डनमध्ये. ते स्वतः आळे करतात, म्हणजे हातं भरतात चिखलामध्ये, मन रमते बागेमध्ये आणि मेंदूसुद्धा तल्लीन राहतो, ॲक्टिव्ह राहतो, कृतीप्रवण राहतो. म्हणून गांधी जयंतीला आपण काय करायचं? एक उद्योग एक धडा. प्रत्येक शिक्षकाने वर्गात एक उद्योग आणावा. कोणी मातीची भांडी, कोणी शिवणकाम, कोणी शेती, त्यातूनच गणित विज्ञान हे परिसर अभ्यास असं शिकवावं. मातृभाषेतून बोला. इयत्ता 1 ते 5वीच्या पोरांना, अर्थात विद्यार्थ्यांना मराठीतच शिकवा. मित्र हो, इंग्रजी आपोआप येईल, पण मराठी गेली तर मराठी पोरं विद्यार्थी गावापासून तुटतील. शाळा स्वच्छ, गाव स्वच्छ. गांधीजी म्हणायचे, शिक्षणाची सुरुवात झाडूने होते. ज्या शाळेत झाडू नाही तिथे जान येत नाही आणि ज्ञानसुद्धा येत नाही. शेवटी एकच सांगतो, गांधीजींनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आता त्यांच्या शिक्षणाने आम्हाला स्वावलंबन द्यावं लागेल. म्हणूनच आजच्या गांधी जयंतीला मी सर्व शिक्षक बांधवांना विनंती करतो, चला उठा, पेठून उठा, पुन्हा एकदा खेड्याकडे, पुन्हा एकदा मूलोद्योगाकडे जाऊया. सद्यस्थितीत महात्मा गांधींजीच्या शैक्षणिक विचारांची अत्यंत गरज मित्र हो का आहे. आज शाळा आहेत, इमारती आहेत, स्मार्ट बोर्ड आहेत, डिजिटल स्कूल आहेत, पण शाळेतून बाहेर पडणाऱ्या पोरांकडे काय आहे? डिग्री आहे, नोकरी नाही, मोबाईल आहे, पण मातीशी नातं नाही. इंग्रजी येतं, पण आईशी मराठीत बोलता येत नाही, शुद्ध मराठीत लिहिता येत नाही, शुद्ध वाचता येत नाही. म्हणूनच आज 2026 गांधीजी गरज आज इमारतीपेक्षा जास्त आहे तत्वज्ञानाची. पदवीधर बेकारी थांबवण्यासाठी स्वावलंबनाची गरज आहे. आज परभणी, नांदेड, लातूर आपल्या मराठवाड्यातून दरवर्षी 1000 पोरं पदवी घेऊन बाहेर पडतात. पुढे काय? पुण्याला सिक्युरिटी गार्ड, मुंबईला डिलिव्हरी बॉय का? कारण आपण त्याला फक्त पुस्तक शिकवलं, पुस्तकातला धडा शिकवला, पण हाताला काम नाही दिलं. म्हणून गांधीजी म्हणायचे, शिक्षण स्वावलंबी असावं. मूल 7वीपर्यंत एक तरी उद्योग शिकला पाहिजे. शेती, सुतारकाम, शिवणकाम, इलेक्ट्रिक काम हीच आजच्या NEP धोरणाचं वैशिष्ट्य आहे. NEP 2020 6वीपासून व्होकेशनल एज्युकेशन अर्थात स्किल एज्युकेशन हे तंत्रज्ञानविषयक एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे. मित्र हो, ते याचसाठी गांधीजी गरज म्हणजे पोराला नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा बनवले. म्हणून मोबाईलच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी 3Hची गरज आहे. आजचं मूल दिवसातून 6 तास मोबाईलवर हात फक्त स्क्रोल करतो, मेंदू फक्त रील्स पाहतो, हृदयात कोणाबद्दलही भावना नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही, आत्मीयता नाही. म्हणून गांधीजीचं 3H हेड हार्ट हँड आज औषध आहे आणि ते वापरणं काळाची गरज आहे. मित्र, हँडला काम द्या, परसबाग खोदायला लावा,

0: चरखा चालवायला लावा, मातीशी भांडी बनवायला लावा, मोबाईल आपोआप सुटेल, हार्टला प्रेम द्या, प्रार्थना, सफाई, सेवा, मुलात माणुसकी येईल, हेड आपोआप चांगला विचार करेल, सकारात्मक होईल. रणजितसिंह डिसले सरांनी QR कोड दिला, पण तो पुस्तकासाठी दिला, रील्ससाठी नाही. हाच गांधी विचार आहे. तंत्रज्ञान साधन आहे, साध्य नाही. गाव वाचवण्यासाठी खेड्याकडे चला ही गरज आहे. आज गावात शाळा आहे, पण गावात पोरं नाहीत. सगळे शहरात पळतील, स्थलांतरित होत आहेत, इंग्लिश मिडियममध्ये जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आज आपल्याला ही चॅलेंज आहे, आव्हान आहे. मित्र हो, शेतकरी आत्महत्या करतो आहे कारण त्याच्या पोराला शेतीत शिक्षण दिसत नाही. गांधीजी म्हणाले, खेड्याकडे चला म्हणजे काय? शाळेचा अभ्यासक्रम गावाशी जोडा. आजची गरज, गाव हाच विद्यापीठ व्हावा. इंग्रजीच्या गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी मातृभाषेची गरज. आज आई वडील अभिमानाने सांगतात, आमचं पोरग.
1: भारतीय पायलट कॅप्टन स्मिथ मच्छार उपचार के लिए अबू धाबी के अस्पताल में भर्ती. भारत की स्मिथ के स्वास्थ्य पर लगातार निगरानी. रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन ने कहा, यूक्रेन संघर्ष का स्वीकार्य समाधान खोजने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के पास बहुत अच्छे विचार हैं. और भारत ने जापान में एशियाई खेलों में महिला रिकर्व तीरंदाजी टीम स्पर्धा का स्वर्ण पदक जीता. राष्ट्र आज राष्ट्रपिता महात्मा गांधी और पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री की जयंती पर श्रद्धा सुमन अर्पित कर रहा है. इस अवसर पर देश भर में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है. राष्ट्रीय राजधानी दिल्ली में महात्मा गांधी की समाधि राजघाट और शास्त्री जी की समाधि विजय घाट पर प्रार्थना सभाएं हो रही हैं. विदेशों में भी भारतीय मिशनों में राष्ट्रपिता को श्रद्धा सुमन अर्पित किए जा रहे हैं.

0: And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजले प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, कर्ज वसुलीला स्थगिती. दिवेआगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं झाला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधलं त्यांचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये कीर्ती मंदिर इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सभेला उपस्थित राहणार आहेत. साबरमती आश्रमातही सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं देशभरात आज विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. या सभांमध्ये प्रशासनातील परिवर्तनकारी सुधारणा आणि उपक्रमांवर चर्चा होणार आहे. या विशेष ग्रामसभांमधून पीपल्स प्लॅन कॅम्पेन 2026-27 म्हणजेच सबकी योजना सबका विकास या मोहिमेचा शुभारंभही केला जाईल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणं आणि टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं घेतला आहे. यासाठी 55 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केली जाणार आहे. फ्लाय दुबई विमानाचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले, त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांच्या नेत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. स्मिथ यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय राजदूतांनी रुग्णालयात कॅप्टन मच्छार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याआधी राजदूतांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे निकष लागू न झालेल्या मात्र दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेले 15 ते 18 तालुके पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं राज्याचे महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील 265 तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली.

साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत लागू राहणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. युक्रेन संघर्षावर परस्पर संमतीनं तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. वाल्दाई फोरममध्ये बोलताना मोदी यांच्याशी चर्चा करताना शांततापूर्ण तोडगा काढण्यात विशेष रस दाखवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात राजकीय भूमिका तटस्थ असली तरीही शत्रुत्व संपवण्यासाठी भारत सक्रिय प्रयत्न करत असल्याचंही पुतीन म्हणाले. ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज आणि एरोस्पेस या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची कॅनडाची इच्छा आहे असं मत कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी म्हटलं आहे. ते काल मिलवॉकी इथं झालेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. भारत आणि कॅनडाचे पुढील 5 वर्षातला द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्सवरून जवळपास 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असंही सिद्धू यांनी सांगितलं. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीची वाटाघाटींची 5वी फेरी येत्या सोमवारी ओटावा इथं सुरू होणार असून येत्या काही महिन्यात ही चर्चा पूर्ण करण्याचा दोन्ही पक्षांचा मानस आहे असंही ते म्हणाले. अमेरिकेतल्या मिलवॉकी इथं आलेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांवर प्रकाश टाकला. सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं आणि शेतकऱ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणं हे भारताच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत कोणत्याही देशावर दबाव आणण्यासाठी अन्नाचा वापर कधीही साधन म्हणून केला जाऊ नये असंही गोयल यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं गोयल यांनी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांशी चर्चा करून आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बातम्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष मान्यवरांच्या मुलाखती, संगीत, नाटक इत्यादींच्या माध्यमातून श्रोत्यांवर अमिट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील दिव्यागरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातल्या आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिव्यागरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीमध्ये रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंकिता भकत, कुमकुम आणि कीर्ती या संघानं ही कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाला त्यांनी धूळ चारली. दरम्यान काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघानं अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली. ग्रेको रोम कुस्तीपटू नितेश सिवाचंदनं काल पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं तर नौकायन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरुन सिंकल नोबेल या भारतीय जोडीला रौप्य पदक मिळालं तर महिलांच्या स्किप नौकायन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांच्या जोडीला कांस्य पदक मिळालं. गणेश मणिरत्नम तिरुमुरू याला तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानं त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या पदकांची संख्या 67 पोहोचली आहे. यात 11 सुवर्ण, 23 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त

0: आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. दिव्या आगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी.

प्रसारित करीत आहोत गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक, सामान्यांच्या जीवनातील गांधी। पात्र परिचय: अमोल, नयन पवार, शांता काकू, अनुप्रिता भाले, मीना, वैजयंती नांदगावकर, माधव, अनिल नरवडे आणि सई निकिता फपाळ। लेखन आणि सादरकर्ते नयन पवार।

श्रोते हो, गांधींना आपण अगदी बालपणी नोटेवर बघितलेलं आहे. मात्र जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं गांधींच्या विषयी अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात किती अनुभवायला मिळतात हे कळत गेलं. प्रत्येकाच्या आयुष्यात गांधींबद्दल एक वेगळी भावना जपलेली असते, किंवा प्रत्येकाच्या वाट्याला आलेली परिस्थिती, विचार, भावना यातून प्रत्येकाला गांधीजी वेगळ्या पद्धतीनं समजलेले असतात. तर जाणून घेऊया तुमच्या आमच्या जीवनातील गांधी.

0: काकु शांता काकु
1: कोण आहे?
0: आज सकाळी तुमच्या घरातून असा भजनाचा आवाज येतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष आहे वाटतो.
1: अरे अमोल, विशेष आहेच ना. आज 2 ऑक्टोबर नाही का
2: गांधी जयंती?
0: अरे हा, आज गांधी जयंती ना. हो सई, म्हणजे आज सगळीकडे गांधीजींचे फोटो, भाषण, स्वच्छता अभियान आणि संध्याकाळपर्यंत सगळं पूर्वपदावर.
2: अमोल, तुझं हे नेहमीच आहे हा, प्रत्येक गोष्टीत टोमणा.
0: अगं मीना ताई, टोमणा नाही ग, निरीक्षण आहे माझं हे.
3: पण अमोल, तुझ्या बोलण्यात एक प्रश्न मात्र आहे.
0: कुठला माधव काका?
3: आपण गांधीजींना वर्षातून एकदा आठवतो हे खरं, पण त्यांच्या विचारांना रोजच्या आयुष्यात जागा आहे का?
1: मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो. गांधीजींचं नाव घेतलं की सत्य, अहिंसा, स्वदेशी, स्वच्छता ही मोठमोठी शब्द आठवतात, पण आपल्या रोजच्या आयुष्यात याचा संबंध कुठे येतो?
4: कुठे येतो म्हणजे? अगदी आपल्या घरात येतो.
0: काकू, तुम्ही सांगितलं की आता आम्हाला उदाहरण मिळणारच.
4: उदाहरण नाही रे, आठवण आहे.
0: बर,
4: माझे वडील फार साधे माणूस होते.
2: परिस्थिती ही साधीच.
4: खरं सांगायचं तर बेताचीच होती. एकदा आमच्या घरची किराणाची उधारी बरीच वाढली होती. दुकानदाराने वडिलांना वही दाखवली. तुमच्याकडे एवढे पैसे बाकी आहेत असं त्यांनी सांगितलं.
2: दुकानदारानं त्यांना विचारलं, मागचे पैसे कधी देणार?
0: मग काय म्हणाले वडील?
4: वडील म्हणाले, माहित नाही.
2: दुकानदार म्हणाला, मग ही उधारी सुद्धा नाही असं समजा.
4: मग माझे वडील हसले आणि म्हणाले, पैसे

0: नाही असं मी म्हणेन, पण उधारी नाही असं कसं खोटं बरं बोलू? किती साधी गोष्ट ना,
1: आणि किती मोठा विचार.
2: हो ना, पण काकू त्यावेळी गांधीजींचा विचार मनात होता का तुमच्या वडिलांच्या?
0: नाही, माहित नाही, कदाचित नसेलही.
2: मग गांधी कुठे आले?
0: पण सहज जे बोललं गेलं त्यातच गांधीजींचा विचार येतो ना. गांधीजींचे विचार पुस्तकातून आपल्या घरात येतातच असं नाही, कधी कधी ते आई वडिलांच्या वागण्यातून आपल्यापर्यंत पोहोचतात.
2: बरोबर.
0: खरं सांगायचं तर संस्कारांमधून गांधीजींचे विचार आपल्यापर्यंत येतात हे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुभवायला मिळतं. आता सांगतेच तुम्हाला, गांधीजींच्या चरख्याबद्दल आपण शाळेत ऐकलंय. चरखा म्हणजे केवळ सूत कातणं नाही, तर स्वावलंबनाचा एक विचार आहे. आज जरी आपण चरखा चालवून सूत कताई करत नसलो तरी एक प्रश्न मात्र नक्कीच आहे, स्वतः मी काय करू शकतो?
2: बरोबर.
0: आपण बघतो प्रत्येकाच्याच घरात आई सकाळी उठून घरासमोरचा आणि घरातला सगळा परिसर स्वच्छ करत असते, दारासमोर झाडून सडा घालते आणि सुबक अशी रांगोळी काढून अंगण सजवते. किती प्रसन्न वाटतं आपल्याला आणि बाहेरून येणाऱ्याला सुद्धा. प्रसन्न मनानं घरात प्रवेश करताना प्रत्येक जण आनंदी होतो. मुख्य म्हणजे हीच स्वच्छतेची सवय मुलांना लागते आणि मुलं आवर्जून घर स्वच्छ ठेवतात. ती सवय बाहेर गेल्यावर आपण लावून घेतलेली असेल तर परिसर अर्थात आजूबाजूचा सर्व भाग स्वच्छ ठेवण्यात आपला हातभार लागेलच. स्वावलंबनाच्या स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं यात सुद्धा आहेतच ना गांधींचे विचार.
3: म्हणजे गांधीजींचं नाव न घेता गांधीजींचा विचार जगता येतो.
2: अगदी.
0: आणि कधी कधी आपण ते जगतोय हे आपल्यालाही कळत नाही.
2: बरोबर आहे, पण हे जरा जास्तच तात्विक होतंय असं नाही वाटत?
0: तुला फक्त चहा आणि पोहे यावर चर्चा करायला दिली तर चालेल नाही का?
2: त्याते गांधीजींचा विचार असेल तर चालेल की.
0: आणते आणते आणते चहा. आता बरं वाटलं असेल अमोलला.
3: हो मी ना ताई.
0: काय गसई?
3: तुम्ही म्हणालात ना कधी कधी आपल्याला कळतही नाही की आपण एखादा विचार जगतोय. तुमच्याकडे असं काही उदाहरण आहे का?
0: आहे की. एकदा ना आमच्या सोसायटीत ना दोन कुटुंबांमध्ये ना जोरदार भांडण झालं.
2: अरे बापरे.
0: हा, कारण अगदी किरकोळ होत पण त्या किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप आरडाओरडा आणि शेवटी एका मुलीने काहीतरी चूक केली म्हणून सगळे तिच्यावर तुटून पडले.
2: पण आजकाल तर हे नेहमीच आहे.
0: हो, पण त्या दिवशी मला तिचा चेहरा आठवतोय अजूनही. सगळे बोलत होते आणि ती फक्त खाली मान घालून उभी होती. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, चूक झाली आहे पण तू चूक नाहीस.
3: बस
0: बस. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर ती म्हणाली, ताई आज पहिल्यांदा कुणीतरी मला ओरडण्याऐवजी समजून घेतले.

0: कधी कधी एखाद्याला न दुखावणं म्हणजे अहिंसा नाही,
1: तर दुखावण्याची संधी असूनही शब्द आवरणं म्हणजे अहिंसा.
2: पण हे तर फार अवघड आहे बुवा.
3: अवघड आहे म्हणूनच तर त्याची किंमत आहे.
4: मला एक गोष्ट सांगा, गांधीजींच्या काळात लोक खरंच इतके संयमी होते का?
3: अग असं नाही, माणसं तेव्हाही माणसंच होती. राग, मत्सर, भांडण, अहंकार सगळं होतं. गांधीजींनी माणसांना देव बनवलं नाही, त्यांनी माणसाला स्वतःवर काम करायला शिकवलं.
2: स्वतःवर काम करायला शिकवलं. काकू हे बोललात आणि मला माझ्या आजोबांची एक गोष्ट आठवली.
4: अरे वा, आता तुझी आठवण.
2: मग सई, माझ्याकडे पण आठवणी आहेत ग.
4: बर.
2: तर ती आठवण अशी ना, माझे आजोबा एकदम कडक होते. फार कडक. पण एक गोष्ट ना विलक्षण होती. एकदा गावातल्या दुकानातून त्यांना चुकून जास्त पैसे परत मिळाले.

0: ते घरी आले, मग पैसे मोजले आणि त्यांना असं लक्षात आलं ना की अरे याच्यामध्ये काही रुपये हे जास्त आलेत.
1: अच्छा.
0: मी त्यांना म्हटलं, आजोबा आता कशाला जात आहे, ठेवा ना आपल्याकडं, दुकानदाराला कुठून कळणार आहे. पण आजोबा एकदम कडक, त्यांनी माझ्याकडं बघितलं आणि मला म्हणाले, त्याला कळलं नाही तरी मला तर कळतंय ना.
1: अगदी बरोबर.
0: मला तेव्हा ते एका वाक्याचा अर्थ नाही कळाला की त्याला कळलं नाही पण मला कळतंय ना, पण आज मला त्याचा अर्थ नक्की समजला.
2: खरं तर गांधींच्या विचारांची सुरुवात

0: तेव्हा ते एका वाक्याचा अर्थ नाही कळाला की त्याला कळलं नाही पण मला कळतंय ना, पण आज मला त्याचा अर्थ नक्की समजला.
1: खरं तर गांधींच्या विचारांची सुरुवात इथूनच होते.
2: इतरांना आपण फसवलं नाही यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत फसलो नाही हे महत्वाचं.
3: भाजी लेलो, बटाटे लेलो, कांदा लेलो, बटाटे लेलो, टमाटे लेलो, गोबी लेलो, भाजी लो भाजी.
4: अरे भाजीवाला आला वाटतं.
2: शांता काकू, तुमच्याकडे अजून कालची भाजी आहे ना?
4: आहे थोडी.
2: काकू, तुम्ही अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही ना?
4: नाही ग, हवं तेवढंच करते मी.
0: म्हणजे हेही गांधीजींशी जोडणार आहात?
4: का नाही, माझ्या आईकडून शिकले मी हे. एकदा घरात फक्त दोन भाकऱ्या होत्या.
0: बर,
4: आम्ही चार माणसं. तेवढ्यात शेजारचा एक मुलगा आला, तो खरंच भुकेला होता. आईनं एक भाकरी त्याला देऊन टाकली.
0: मग तुम्ही?
4: मी लहान होते तेव्हा मला इतका राग आला ना, मी विचारलं त्याला देऊन टाकलीस भाकरी, आपण काय खायचं आता? आई म्हणाली अर्धी अर्धी खाऊ, पण त्यालाही उपाशी नको ना ठेवायला. त्या दिवशी आमच्या घरातल्या भाकरी दोनच होत्या,
5: पण आईनं मला वाटायला शिकवलं.
4: आज विचार करते मी, गांधीजींच्या पुस्तकातलं अंत्योदय मला कदाचित तेव्हाच समजलं होतं. नाव नसेल माहिती कदाचित.
1: ज्याच्याकडे सर्वात कमी आहे त्याचा विचार आधी करणं.
2: हीच तर खरी माणूस की.
0: पण आजच्या जगात हे सगळं किती टिकणार? स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे.
1: पुढे जाण्यात चुकीचं काय आहे?
0: काही नाही.
1: मग प्रश्न एवढाच, पुढे जाताना आपण कोणाला मागे तुडवतोय का?
2: हा प्रश्न मोठा आहे आणि रोजच्या आयुष्यातला आहे.
0: बरोबर.
2: बसची रांग असते, आपण पुढे घुसतो. कारण आपल्याला 2 मिनिटं वाचवायची असतात. सिग्नल असतो, लाल दिवा असतो, तरी आपण म्हणतो कोणी पाहत नाही ना.
0: बरोबर.
2: कचरा असतो, आपण म्हणतो माझा नाही. रस्त्यावर एखादा माणूस पडलेला असतो, आपण म्हणतो करेल कुणीतरी मदत.
4: आणि मग 2 ऑक्टोबरला मात्र गांधीजींना आठवतो.
0: काकू, तुम्ही आता माझीच धुलाई करताय.
4: अरे स्वतःची पण करतीये ना.
2: मला वाटतं गांधीजींचं खरं आव्हान हेच आहे, त्यांनी आपल्याला विचारायला लावलं, जग बदलण्यापूर्वी मी स्वतःला बदलू शकतो का?
1: आणि म्हणूनच गांधीजी फक्त इतिहासात नाहीत.
2: ते घरात आहेत,
0: बाजारात आहेत,
4: गावात आहेत,
2: शहरात आहेत.
1: कुणी प्रामाणिकपणे आपलं काम करतो तिथं आहेत गांधीजी.
2: कुणी राग गिळून नातं वाचवतं तिथे गांधीजी आहेत.
4: कुणी आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देतो तिथे आहेत गांधीजी.
0: आणि कुणी जास्त पैसे मिळाले तरी परत करतो तिथेही गांधीजी आहेत.
2: म्हणजे सामान्य माणसातही गांधी असू शकतो.
4: नक्कीच.

0: पण मग एक प्रश्न उरतो,
1: काय
0: आपल्यातला तो गांधी आपण किती वेळा जागा करतो?
2: कदाचित रोज नाही,
3: पण एखाद्या क्षणी तरी, जेव्हा खोटं बोलण्याची संधी असते आणि आपण सत्य निवडतो,
0: जेव्हा रागाच्या भारात शब्द बाहेर पडणार असतात आणि आपण थांबतो,
3: जेव्हा आपल्याकडे कमी असत तरी थोडं कुणाला तरी देतो,
2: जेव्हा कुणी पाहत नसतानाही आपण योग्य तेच करतो,
4: तेव्हा कदाचित गांधी जयंती आपण साजरी करत नसतो
3: तर गांधींचा विचार जगत असतो.
2: गांधीजींना शोधायला मोठ्या स्मारकांमध्ये जाऊ नका,
3: ते आपल्या आसपासच आहेत,
0: कदाचित आपल्या घरात,
3: कदाचित आपल्या शेजारी
4: आणि कदाचित आपल्यातच कुठेतरी.
3: गांधी हे केवळ एका महात्म्याचं नाव नाही, तो आपल्या रोजच्या वागण्यातून प्रकटणारा एक विचार आहे.
0: जिथे सत्य आहे,
3: जिथे माणुसकी आहे, जिथे अहिंसा आहे,
2: जिथे स्वावलंबन आहे
4: आणि जिथे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आहे,
3: तिथे तिथे
5: आजही गांधी आहेत.

श्रोते हो, तुमच्याही जीवनात तुम्हाला कधीतरी गांधीजी भेटले असतील, भावले असतील, समजले असतील, उमगले असतील. गांधीजी हे फक्त करन्सी नाहीत तर लिगसी आहेत. गांधीजी म्हणजे सत्य, गांधीजी म्हणजे अहिंसा, गांधीजी म्हणजे स्वावलंबन, गांधीजी म्हणजे स्वच्छता, गांधीजी म्हणजे प्रामाणिकपणा, गांधीजी म्हणजे साधेपणा. जीवनाच्या कुठल्याही सत्याला धरून असणाऱ्या विषयाला स्पर्श केला की तुम्हाला गांधीजी भेटणार आहेतच, कारण ते तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना शोधण्याची, जाणण्याची.

0: गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक सामान्यांच्या जीवनातील गांधी आपण ऐकलत. सहभाग होता नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे आणि निकिता फपाळ यांचा. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. लेखन आणि सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझ आवार माझ शिवार.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9 वाजतायत. यानंतर काही क्षणातच आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं उर्दूतलं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहात. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 9 वाजता.

0: نشر ہوگا۔
1: दोनशे एकोणतीस अंश नो मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात।
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
1: श्रोते हो, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे लखलख चंदेरी या कार्यक्रमाची।

परिवार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा कार्यक्रम हिंदी चित्रपटातील सदाबहार गाण्यांचा.

पूरब और पश्चिम या चित्रपटासाठी महेंद्र कपूर, मनहर आणि सहकाऱ्यांचा स्वर श्रोते हो आपण ऐकत होतात. हे पारंपरिक गीत, या पारंपरिक गीताला संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.

गायिका आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत लिहिलं होतं गीतकार प्रदीप यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं हेमंत कुमार यांनी जागृती या चित्रपटासाठी.

0: पुण्याच्या परभणी केंद्रावरून.
1: ए सुमेधा, अगं सुमेधा आहेस का घरात?
2: या शीतल मॅडम, आज कस काय वाट चुकली?
1: अगं वाट मुद्दा म्हणून चुकवली मी म्हणलं, बरेच दिवस झाले आपली भेट नाही, गाठ नाही, गप्पा तर मुळीच नाही पाय.
2: बरे झालं सालीस हा, मलाही तस बोरच होत होत. तुला बघून खूप छान वाटतय. पण हे काय ग, कुठला नवीन व्हायरस आलाय का परत आपल्याकडे?
1: नाही ग, असं का म्हणतेस?
2: अगं मास्क लावून आलीस तोंडाला म्हणून विचारलं.
1: अगं हल्ली की नाही, मला ना श्वास घ्यायला त्रास होतोय आणि धुळीची अलर्जी झाली पहा. त्याच्यामुळे कसं मग म्हटलं, आता कुठे जायचं असेल आणि कोणतंही काम करायचं असेल ना तर आधी नाकाला मास्क बांधावं.
2: याचं काय कारण असू शकतं विचार केलास का तू?
1: नेमकं काय कारण असावं हे तर बाई मला नक्की सांगता येणार नाही.
2: अगं सध्या आपण बघतोय की सगळीकडेच पर्यावरण प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात वायू प्रदूषणाचं अधिक वाढलं आहे. त्यामुळे श्वासासंबंधित समस्या निर्माण होत आहेत.
1: अगं पण तू हे म्हणतीयस की हे सगळं वायू किंवा हवेच्या प्रदूषणामुळे होत, पण नेमकं काय होतं बरं?
2: अगं मुळात प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर अशा दोन्हीही गोष्टींवर गंभीर परिणाम घडून येतात आणि वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम तर अधिक गंभीर असतात. आता हे वायू प्रदूषण होतं कशामुळे? तर वाहनांचा धूर, कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर आणि वायू, त्यासोबतच कचरा जाळल्यामुळे, बांधकामाच्या ठिकाणची धूळ, जंगलतोड, ही सगळी कारणं वायू प्रदूषणाची आहेत बघ.
1: आणि ह्या प्रदूषित हवेमुळेच श्वसनाचे आजार असतील किंवा डोळ्यांची जळजळ, खोकला, दम लागणे यासारख्या समस्या निर्माण झालेल्या असाव्यात.
2: अगदी खरं बोलतीयेस. हा मग आता आपण हे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय करू शकतो? तर शक्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा पायी चालण्याचा वापर आपण करायला हवा.
1: नक्कीच.
2: वाहनांची नियमित देखभाल करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रही अद्ययावत ठेवावयास हवं. कचरा उघड्यावर जाळणं टाळायला हवं.
1: अच्छा.
2: त्यासोबतच जास्तीत जास्त झाडं लावून त्यांचं संगोपन आपण करावं. तसेच बांधकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी योग्य अशी उपाय योजना करणंही तितकंच गरजेचं आहे बघ शीतल.
1: अगदी खरंच आहे. स्वच्छ हवा ही प्रत्येकाची गरज आहे आणि तिचं संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.
2: अगदी खरं बोललीस बघ. चला तर मग श्रोते हो, आपण सर्वजण मिळून संकल्प करूया, प्रदूषण कमी करूया,
1: झाडे लावूया आणि स्वच्छ हवा मिळवण्यासाठी प्रयत्न करूया.
2: स्वच्छ हवा, निरोगी जीवन, प्रदूषण मुक्त पर्यावरण हीच काळाची गरज. श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
0: 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आता 9:35 होत आहेत. दैनंदिन उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नया दौर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. हे गीत लिहिलं होतं शाहीर लुधियानवी यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं ओपिन नय्यर यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी.

0: आमची अंगणवाडी आमची जबाबदारी,
1: आमची अंगणवाडी आमची जबाबदारी।
0: बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी यांच्या सौजन्याने जारी।
2: श्रोते हो, आता वेळ झाली आहे मिश्र संगीत या कार्यक्रमाची। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात भावगीत।

सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांनी गायलेलं हे भावगीत संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात कोळी गीत.

वेसावकर आणि मंडळी प्रस्तुत पारंपरिक कोळीगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हे कोळीगीत गात होते संतोष नायक आणि बीणा बामणे. आणि याबरोबरच श्रोते हो आजच्या मिश्रसंगीत या कार्यक्रमात इथेच विसावा घेऊयात. मिश्रसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावर तुमची अशीच राहू द्या आपुलकी तसंच प्रीत. आणि आता ऐका कार्यक्रम एक एफ एम के गीत. आज यात लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील काही गाणी ऐकूयात.

सोनू निगम, श्रेया घोषाल, प्रणव विश्वास यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. हे गीत लिहिलं होतं स्वानंद किरकिरे यांनी आणि विदू विनोद चोप्रा यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. त्यात लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील गाण्यांचा आनंद आपण घेत आहात.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगुलस्वरातलं हे सदाबहार गीत आपण ऐकलं. हे गीत लिहिलं होतं स्वानंद किरकिरे यांनी. आणि श्रोते हो, या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं शंतनू मोहित्रा यांनी. आणि या गाण्याबरोबरच श्रोते हो, आजच्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज यात लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेतलात.

229 अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आणि श्रोते हो, आता वेळ झाली आहे संगीताच्या अंतःकरणातील विविध रसरंगाची दालनं उघडण्याची. आजही एक छानसं दालन आपल्यासाठी उघडलंय, त्यात काय आहे हे बघूयात. पण तत्पूर्वी ऐकूयात सूचक संगीत.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी पल्लवी कवठेकर मनस्वी स्वागत करते आहे. बहु सुकृते भारती जन्म झाला, मिळे तुष्टी तनाला मनाला. प्रतिष्ठा जिची ध्यासहा रोम रोमी, नमस्कार माझा तुला मातृभूमी. असं मातृभूमीचं जयगान हृदयाशी जोपासणारे भरतभूमीच्या हृदयांतरीचं इस्पित

पूर्ण करावं, समर्पणातून आमच्या येथे राष्ट्र महान घडावं असं म्हणणाऱ्या अमर हुतात्म्यांची ही कर्मभूमी. स्वतःच्या व्यक्तिगत सुखांवर निखारे ठेवून स्वातंत्र्याची पहाट ज्यांनी दाखवली असे तेजोनिधी, त्यांची ही कर्मभूमी. एकाने सत्याग्रह अहिंसा शिकवली तर एकाने जय जवान जय किसान असा नारा दिला. असे दोन महान हस्ती महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांची आज जयंती. नंदादीपासारखी त्यांची तेजस्वी प्रभा जयकार घुमतो दाही दिशा अननभा. त्यांच्या कार्याला कर्तृत्वाला मानाचा मुजरा. श्रोतेहो, त्यांचे आजच्या दिवशी जयगान करीत आपल्या जीवनाला त्या तत्वांचा स्पर्श घडावा म्हणून जाणीवपूर्ण प्रयत्न करणं हीच खरी त्यांची जयंती असेल. अविवेकाचा अंधार दूर करणारी विचारांची ज्योत तेवत ठेवणं हेच खरं थोरांचं पुण्यस्मरण असंच म्हणावं लागेल. जयंती म्हणजे विचार ज्योतींनी जीवन उजळून टाकण्याचा एक प्रयत्न आहे. श्रोतेहो, थोरांची महती आणि विचारांच्या ज्योती यांच्या आधाराने घडणारी तेजाची आरती म्हणजे महान पुरुषांची जयंती. त्यांच्या कार्यकर्तृत्वाकडे पाहून असं म्हणावंसं वाटतं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. श्रोतेहो, आजच्या दिवशी या दोन पवित्र अमर थोर पुरुषांना विनम्र अभिवादन करूयात. गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला आणि शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा दिला तेव्हा ऐकूयात खेड्यातील आणि शेतकरी यांचं विहंगम दृश्याचं वर्णन करणारं हे गीत.

श्रोतेहो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचं दालन आहे भूतकाळापासून वर्तमानापर्यंत जे सोसलं, जे अनुभवलं, त्याचा अर्क मधुर स्पर्शानं अनुभवी बोलातून सगळ्यांना देणाऱ्या वयोवृद्धांचं. श्रोतेहो, काल आपण जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला, त्यानिमित्तानं आज त्यांच्याविषयी बोलत त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तो तुमच्या साथीनं आणि गाण्याच्या सोबतीनं नक्कीच मनाला भावेल अशी अपेक्षा करते. श्रोतेहो, ज्यांच्या सुकर्मानं आपली ओळख या जगाला होते, ज्यांच्या आशीर्वादाचा हात पाठीवर असल्यामुळे आपल्याला प्रतिष्ठा या जगात मिळते, असे आपले ज्येष्ठजन. भारतीय कुटुंब व्यवस्थेचं सर्वत्र कौतुक केलं जातं, कारण एकत्र कुटुंब पद्धतीत लहान मुलं, तरुण, मध्यम वयीन आणि ज्येष्ठ स्त्री पुरुष गुण्या गोविंदानं एकत्र कुठे राहत असतात तर ते म्हणजे भारतात. त्यांचे गोडवेही आपण गात असतो आणि भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे असं म्हणत असतो. जन्मदाते आईवडील यांचा मान राखून जिच्याबरोबर जन्म काढायचा आहे त्या दुसऱ्या घरातून आलेल्या बायकोशी समन्वय साधत जीवन जगलं की सगळीकडे आनंदी आनंद. श्रोतेहो, तरुण नसूनही घरातील तरुणांशी मैत्री ठेवून त्यांच्यात रमण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ मंडळीत चैतन्य आणि स्फूर्तीची अजिबात कमी नसते. अशी कितीतरी ज्येष्ठ मंडळी आपल्या भोवती वावरताना आपल्याला दिसतात. त्यांच्या अंतरंगात दुःख नसतं असं नसतं, मात्र व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार आणि कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात. मुळात ज्येष्ठ मंडळींनी नव्या पिढीकडे मोकळा ढाकळा दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास समस्यांची तीव्रताही कमी होईल. श्रोतेहो, आपले वयस्कर आईवडील म्हणजे वात्सल्यमूर्ती, सामर्थ्याची स्फूर्ती आणि सौजन्याची मूर्ती असतात. त्यांच्या उपकाराची उतराई अजिबातच होऊ शकत नाही.

श्रोते हो, साधारण 58 ते 65 वयवर्ष वयोगट, 65 ते 75 वयवर्ष वयोगट आणि 75 आणि त्यापुढील वयोगट अशा 3 प्रकारात ज्येष्ठांची विभागणी होत असते. आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती, कौटुंबिक सुखशांती यामुळे ज्येष्ठ मंडळींचं आयुष्याच्या संध्याकाळचे दिवस अत्यंत आनंदात जात असतात. त्यांना निसर्गाच्या सान्निध्यातला आनंद मिळावा, थोडे पाय मोकळे करता यावे, समवयस्करांसमोर भूतकाळापासून वर्तमानापर्यंतच्या आठवणींचं गाठोडं मोकळं करता यावं यासाठी आजूबाजूला नाना नानी पार्क किंवा एखाद्या बागेतही खास कट्टा त्यांच्यासाठी असतो. दररोज वामकुक्षी झाल्यानंतर चहापाणी पिल्यावर रोज त्या विशिष्ट वेळेची त्यांना ओढ असते. त्या वेळेत 4 भिंतींच्या बाहेर पडून हव्या हव्याशा वाटणाऱ्या मित्रांबरोबर गप्पा मारत संवाद साधत ही संध्याकाळ ते रमणीय बनवतात. वाटेत लागतील तेवढ्या मंदिरात जाऊन देवदर्शन करून परत घरी यायचं, नातवंडांमध्ये रमायचं, वेळ घालायचा. आणि या बाबतीत ते वेळेच्या बाबतीत मात्र फार काटेकोर असतात बरं का. त्यांचं एकच ध्येय असतं, माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्विवेकबुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत जगणं.

श्रोते हो, नातवंड म्हणजे दुधावरची साय, किती योग्य आहे ही उपमा. मुलं म्हणजे दूध आणि नातवंड म्हणजे त्या दुधावरची सायच. स्वतःच्या मुलामुलींना लहानाचं मोठं करताना कित्येक वेळा शिस्त लावण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या वाट्याला आरडाओरडाच विपुल प्रमाणात आला असेल. पण आता आजी आजोबा झालेले तेव्हाचे आई बाबा हा प्रकार येणाऱ्या पिढीत टाळू बघतात. नव्यानं आई बाबा झालेल्या आपल्या मुलामुलींना ते तसं

0: विपुल प्रमाणात आला असेल, पण आता आजी आजोबा झालेले तेव्हाचे आई बाबा हा प्रकार येणाऱ्या पिढीत टाळू बघतात. नव्यानं आई बाबा झालेल्या आपल्या मुला मुलींना ते तसं करू देत नाहीत, त्यासाठी ते दिवसभरात नातवांनी मांडलेला उच्छाद लपवून पाहतात, त्यांना पाठीशी घालतात. केवढा बदल होतो त्या आजी आजोबांमध्ये, केवळ त्या दुधावरच्या साईला जपण्यासाठी ही सारी धडपड. शिशिरात पानझड झालेल्या वृक्षांना वसंतात पुन्हा पालवी फुटावी, तसं म्हातारं मन नातवंडाच्या आगमनानं पुन्हा फुलतं, बहरतं, हसायला लागतं. त्या पिल्लांना नुसतं जवळ घेऊन लाड करायचे असतात. त्यापायी मुलाचे, सुनेचे, मुलीचे, जावायचे मिळणारे बोलसुद्धा ते कानाआड करतात आणि भरपूर लाड करत असतात. पु ल देशपांडे यांनी एका लेखात म्हटलंय की आजोबांसारखा खेळगडी मिळाला तर मुलांच्या आनंदात भरच पडते. खेळगडीहून पोरांच्यात रमलेला म्हातारा हा देखील एक मजेदार अनुभव असतो. एकदा बापट म्हणाले की मी 70 उलटलेल्या एका आजोबांना गल्लीतल्या मुलांसोबत विटीदांडू खेळताना पाहिलं आणि हा आनंद शब्दात मांडण्या इतकाही नव्हता. शब्दांच्या पलीकडचा तो आनंद त्या आजोबांच्या आणि नातवंडांच्या चेहऱ्यावरचा त्यांनी टिपला.
1: सोम मंगल बुध वीर शुक्र शनि इतवार, 7 दिनों में हंसना चाहिए कम से कम 700 बार.
2: अच्छा दादा?
1: हाँ, तो बच्चों

0: श्रोतेहो, मध्यंतरी ज्येष्ठ नागरिकांवर एक चित्रपट आला होता. चार मित्रांची ही कहाणी. त्यातला एक सोडून गेल्यावर त्याची शेवटची इच्छा म्हणून हे तीन मित्र एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग करत जाण्याचं ठरवतात. अर्थातच सगळ्यांचं वय 70 वर असल्यामुळे त्यांचा परिवार त्यांना जाण्यासाठी परवानगी देत नाही. पण मित्रासाठी, त्याच्या अंतिम इच्छेसाठी तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर हे तिघं मित्र निघतात. हे एव्हरेस्ट शिखर सर करताना त्यांना बर्फाच्या तुफानाला, अनेक आंतरिक संघर्षाला तोंड द्यावं लागतं. शारीरिक व्याधी मधूनमधून डोकंवर काढतच असतात. पण त्या सगळ्यांना तोंड देत अखेर ते त्यांचं स्वप्न पूर्ण करतात आणि दाखवून देतात, स्वप्न बघण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी वयाचं अजिबात बंधन नसतं. चार वयस्कर मित्र, त्यांची निर्भेळ निरपेक्ष मैत्री, अतूट विश्वास, जीवनाच्या शेवटच्या काही दिवसात रोमहर्षक स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द, असा हा सारा संमिश्र भावनांचा चित्रपट. खरंच यातून घेण्यासारखं खूप काही आहे.
1: एक बार तुम तीनों के साथ मुझे अपना बचपन फिर से जीना है. किसी भी तरह एक बार एवरेस्ट तक जाना है.

खरंच ना श्रोते हो, या ज्येष्ठांविषयी जेवढं लिखाण केलं तेवढं थोडंसंच वाटतं. पण काहीही म्हणा, ज्येष्ठ व्यक्तींचं घरातील असणं विशाल वृक्षासारखं भारद असतं, शीतलता देणारं आश्वासक असतं. सर्वांनाच हे सुख मिळतंच असं नाही, पण घरात तारुण्यात पदार्पण करणारी मुलं जेव्हा असतात तेव्हा जर ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांच्यासारखा चालता बोलता अनुभवाची शिदोरी देणारा दुसरा कुठलाच मार्गदर्शक असू शकत नाही. आयुष्याच्या प्रगल्भतेतून संस्कृती जपायला आणि टिकवायला शिकवतात तीही ज्येष्ठ माणसं. म्हणतात ना, शाळेत गेल्यावर लघुकोन, काटकोन, त्रिकोन, विशालकोन कळतात, पण जगण्याचा खरा दृष्टिकोन ही घरातली ज्येष्ठ मंडळीच शिकवतात. चला तर मग श्रोते हो, आजच्या वयोवृद्धांचं दालन या कार्यक्रमाच्या आठवणी मनात साठवत येणाऱ्या कार्यक्रमाची उत्सुकता जपत आता मात्र मला निरोप द्या. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. लेखन आणि निवेदन होतं पल्लवी कवठेकर यांचं. 229 नोमीटर्स अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांना त्यांच्या आवडीच्या गाण्यातून पोच देणारा कार्यक्रम आपली आवड.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमात मी पल्लवी कवठेकर आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करते आहे. श्रोते हो, पत्रातून घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या गाण्याची साद आणि त्या सादेला दाद देण्यासाठी मी आता सज्ज झाली आहे. तेव्हा बघूयात पहिलं पत्र कुठून आलं आहे ते. वसमत रोड परभणी इथून रणजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी कारेगावकर आणि समरजित कारेगावकर यांचं हे पत्र आहे. त्यानंतर दत्ताराम जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखारे, स्वराज जमधाडे, म्हातारगाव तालुका वसमत आणि जिल्हा हिंगोली इथून हे पत्र आलं आहे. त्यानंतर या गाण्यासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख, फौजी सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बे शेख, शाखेर शेख, इस्लाम बे शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बे शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा, तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदणी अयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. यानंतरचं पत्र आलं आहे जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सेफुल्लाह सबाहत, किरत हुजरे आणि रहमान शेख यांचं. त्यानंतरचं पत्र आहे रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी इथून शंकर बदर्गे, विक्रांत बदर्गे, सुबोध बदर्गे, शलाका बदर्गे आणि समस्त बदर्गे परिवार

मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली महाराष्ट्र इथलं हे पत्र आहे आणि श्रोते आहेत सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि संपूर्ण मित्रमंडळ आणि समस्त मुळे परिवार. त्यानंतर पांघरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथलं पत्र आहे आणि श्रोते आहेत पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, मास्टर विलास शिंदे पाटील आणि चांदू बळखडे. त्यानंतरचं पत्र आले नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून आणि श्रोते आहेत शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णाताई, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, संदीप बोबडे, साहेबराव लोखंडे, नावकीकर, मारुतराव भुसारे पाटील, तसंच अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके आणि रोहित सोनू ठोके, तसंच शनिवार पेठ बीड शहर इथून पीबी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, वल्लभ कुलते, श्रावणी कुलते आणि प्रथमेश कुलते यांचं हे पत्र आहे. गाव खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली महाराष्ट्र इथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, सोनम आणि समस्त बोडखे परिवार. मुक्काम पोस्ट हिरडी इथून उत्तम कांबळे आणि मुक्काम पोस्ट खेरडा इथून बबन उबाळे, तसंच मस्तानपुरा पूर्णा जंक्शन इथून अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतन भगत आणि समस्त भगत परिवार या सगळ्या

सुरेश वाडकर, सुदेश भोसले आणि विनय मांडके यांच्या स्वरातून धडाकेबाज या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या रचनेला संगीत होतं अनिल मोहिले यांचं. श्रोते हो, यानंतरच्या गाण्यासाठी आवड कळवणारे पुढले श्रोते आहेत. गौतम नगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे. स्वस्तिक नगर पूर्णा जंक्शन इथून शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख किरफान, शेख तुब्बा आणि समस्त शेख परिवार. शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून जाफरसाब चौधरी, हमीदाबी चौधरी. जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान आणि थोरात. तसंच शारदानगर परभणी इथून ओमप्रकाश भोकरे, सुनीता भोकरे, अमोल भोकरे, माधुरी पूर्वी आणि श्रावणी भोकरे. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ.

का जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते रिधुरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर, तसंच ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मण खेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव हडप. त्यानंतर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत आणि समस्त हलगे परिवार रांजणी यांचं हे पत्र आहे. मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून श्री सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, जगुताई माफ करा प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख आणि ऋतुजा देशमुख, तसंच समस्त जाधव आणि देशमुख परिवारचं हे पत्र आहे. आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळमनुरी इथून उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, सोरीत पोपलवाड, दिदी संघर्षा, संविधान धोंगडे, हिंगोलीचे शरद कांबळे आणि अंबादास कांबळे यांचं पत्र. त्यानंतर याच गाण्यासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, तसंच तुषार कुरणे, प्रासिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. त्यानंतर याच गाण्यासाठी आवड कळवणारे पत्र आहे कृष्णानगर टीव्ही टॉवर, सेमिनरी हिल्स नागपूर इथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे आणि राहुल डोंगर दिवे. श्रोते हो, ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं.

यांचं। ते हो श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम आपली आवड आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। यानंतरच्या गाण्यासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे। दसमले चौक परतूर जिल्हा जालना इथून सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे। दसमले चौक परतूर जालना इथून जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे दसमले आणि समस्त काटे परिवार। मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ मध्यवाड, देवयानी धनश्री आरुष आणि समस्त नाळापुरे परिवार। जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि परभणी इथून गणेश हरगावकर। तेलंगणा निजामबाद इथून शेख अल्लाह बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वहाब, नूरजहा बेगम आणि शेख इकबाल। पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार। बीड शहर महाराष्ट्र इथून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल आणि निलेश शेटे। तसंच पाथरी जिल्हा परभणी इथून दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर आणि रामलिंग देवडे। त्यानंतर राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर इथून प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत साईनाथ निखिल, निशांत मध्यवाड। मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर इथून भागवत मोटेगावकर, भाग्यश्री आणि प्रसाद मोटेगावकर। स्वस्तिकनगर पूर्णा जंक्शन इथून शेख दाऊद, शेख तस्किम, शेख हिरबान, शेख तुब्बा आणि समस्त शेख परिवार। आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे शेवटचं पत्र आहे रुपेश संघई, राहणार परभणी, महेश, प्रज्ञेश, प्रितेश आणि समस्त संघई परिवार।

आशा भोसले यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलात. जीवलगा या चित्रपटासाठी संगीत होतं अनिल मोहिले.

सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या स्वरातून ऋषीराज यांनी संगीतबद्ध केलेलं गीत श्रोते हो आपण ऐकत होतात. प्रवीण दवणे यांची रचना होती अपराधी या चित्रपटासाठी. श्रोते हो आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतरच्या गाण्यासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत पूर्णा तालुका कोळी गल्लीतून. पार्वती विष्णू लहाने, रुपाली सोनाली लहाने, दीपाली संतोष लहाने आणि समस्त लहाने परिवार. अंबिकानगर नांदेडेतून राजेश दुडके, सुरेखा दुडके आणि सौरभ दुडके. तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन. दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन आणि समस्त मित्र परिवार. तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे. गवळी गल्ली पूर्णा जिल्हा परभणी येथून रामचंद्र सूर्यवंशी, गंगाबाई सूर्यवंशी, नेहा सूर्यवंशी, दीपाली सूर्यवंशी आणि समस्त सूर्यवंशी परिवार. सुभाष, शोभा, गजानन, पुष्पाबाई, राजेश, आकाश, विनायक आणि समस्त सूर्यवंशी परिवार. त्यानंतर वाघाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर इथून हे पत्र आहे. बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे. शनिवार पेठ बीड शहर इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे यांचं हे पत्र आहे. सम्राट चौक शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, संगीता सोनाली, मनीषा, विपिन, आरव, रेणुका, मीना, श्रद्धा, जितू, अश्विनी, मोसमी, गजानन परिवार, नागठाणा जिल्हा वाशिम इथून. जिल्हा अहमदनगर इथून मुक्काम पोस्ट भावी निमगाव, तालुका शेगाव, श्रीराम जोंधळी, उषा जोंधळी, आदर्श वैष्णवी, पूनम वेदांत आणि युवराज गोंधळी. पळशी तालुका खामगावचे विजय शेगोकार, रेणुका शेगोकार, ऋषिकेश शेगोकार, जयश्री शेगोकार. उमाळी जिल्हा बुलढाणा इथून उद्धव धोरण, स्वरूपा धोरण, अनुपकुमार धोरण. त्यानंतर तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड इथून तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, शंकर काळे, विकास टाकणकर, बाबासाहेब शिंपले, अनुराधा शिंपले, कांचन शिंपले, साक्षी टेमरे आणि धम्मपाल मोरे तसंच समस्त शिंपले परिवार तिगाव. श्रोते हो ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं धाकटी सून या चित्रपटातील. सुधीर मोघे यांच्या रचनेला संगीत होतं सुधीर फडके यांचं. यानंतरच्या गाण्यासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर इथून बाबासाहेब कंगणकर, साखराबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी कंगणकर, श्रावणी कंगणकर आणि धनश्री कंगणकर. त्यानंतर विडूळ तालुका उमरखेड इथून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुले आणि आंबेडकर चौक वाकोडी इथून उत्तम जमधाडे. मुक्काम पोस्ट

तो बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. मुक्काम पोस्ट नांदखेडा, जिल्हा वाशिम. इथून दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे, प्रीती चांदणे. राहणार भवानी दापका, तालुका कमालनगर, जिल्हा बिदर, कर्नाटक. इथून संजय उदबाळे, मंगला उदबाळे, आकाश, विकास, करण उदबाळे. तालुका अहमदाबाद, जिल्हा बिदर, कर्नाटक. इथून धर्मसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश, पूजा, श्रद्धा आणि समस्त राजपूत परिवार. गुंजाळा तालुका, जिल्हा बीड. इथून नारायणदेव घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला आणि भगवान. मेहरनगर उमरखेड इथून अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकाश गव्हाणकर. राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. इथून सुंदरबाप्पा जाधव, श्रुती, संग्राम झुटे, आशिष काळे, राज आणि रणवीर किशोर शिंदे. येसवाडी तालुका पाथरी इथून साईप्रसाद बोराडे, कीर्तनकार रघुनाथ महाराज, वर्षाताई देशपांडे वखारीकर, सरजूदादा जाधव, अनंतराव यादव, छगनराव आनंदे, पुंजारामजी सराटे, भानुदास मामा खंडागळे, गोरखनाथ सोसे, गोपीचंद वाच्छू राठोड आणि भानुदास महाराज आटकळ राहणार शेवगळ. त्यानंतरचं पत्र आहे, नखाते हातगाव तालुका पाथरी इथून आणि श्रोते आहेत शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त मित्रमंडळी नखाते हातगाव. आणि या कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. इथून मारोतराव पांचाळ, गजानन नादरे, पोस्ट मास्तर शरीफ, पांडुरंग सावळे, दत्ताराव कराळे, रेशमाजी सोनटक्के आणि पंकज पांचाळ. श्रोते हो, ऐका तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं.

पुढचं पाऊल या चित्रपटातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच श्रोते हो आपली आवड या कार्यक्रमात आता इथेच विसावा घेऊयात. शब्द जरी थांबलेले सूर जरी ओसरलेले, शब्द जरी थांबलेले सूर जरी ओसरलेले, लक्षात ठेव रसिका गीत आज ऐकलेले. चला तर मग परत भेटूच्यात येणाऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि महत्त्वाचं म्हणजे निखळ असा. नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. निवेदन होतं पल्लवी कवठेकर यांचं. 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ भारत दिनानिमित्त आपली परभणी स्वच्छ परभणी ही स्वच्छता विषयक मोहीम राबवणारे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर आंबेगावकर यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, आज 2 ऑक्टोबर अर्थातच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती, तेव्हा सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करूया. श्रोते हो, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी अतिशय महत्वपूर्ण असे संदेश आपणास दिले, त्यात अहिंसा आणि त्यासोबतच स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला त्यांनी दिला, आणि तेव्हापासून स्वच्छतेचं महत्व आपण सर्वच जण जाणतो आहोत. श्रोते हो, 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणूनही साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने स्वच्छता विषयक विविध मोहीम उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबवलं जात आहे आणि या माध्यमातून स्वच्छतेच्या महत्वाचा प्रचार प्रसार केला जातो. आजचा हा स्वच्छ भारत दिवस आणि त्या दिवसाचं महत्व जाणून घेण्यासाठी निश्चितच आपण आपल्या स्टुडिओमध्ये आजच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण स्वच्छतेचं महत्त्व जाणून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सरांना. सर, परभणी शहरातील प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ तर आहेतच, त्यासोबतच दर रविवारी संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सर स्वच्छता मोहीम राबवत असतात आणि आपली परभणी स्वच्छ परभणी या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यक्तींमध्ये स्वच्छतेचं महत्त्व

0: पोचविण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच अनुषंगाने सरांना आज आपण आपल्या आकाशवाणी परभणी केंद्रामध्ये आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि सर, सर्वप्रथम मला आपण असं विचार असं वाटतं की स्वच्छतेचं महत्व, मग यात वैयक्तिक स्वच्छता आणि आपल्या आजूबाजूचा परिसर अर्थातच सार्वजनिक स्थळं यांची स्वच्छता याचं जे महत्व आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: आपल्या सगळ्यांना माहीत आहे की चांगली जर स्वच्छता असेल तर आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं. जसं आपण म्हणतो, माझी स्वच्छता माझे आरोग्य. आपण दैनंदिन रोज आंघोळ करतो, दोन वेळेस ब्रश करतो, स्वच्छ कपडे परिधान करतो, ही जी आपण वैयक्तिक स्वच्छता करतो आरोग्यासाठी, त्याबरोबरच जर आपण आपल्या परिसराची जर स्वच्छता ठेवली तर आपल्या सगळ्यांचंच आरोग्य चांगलं राहील. आपण सर्वांना माहिती आहे की अस्वच्छतेमुळे वेगवेगळ्या रोगराई पसरतात. जसं मलेरिया आहे, डेंग्यू, टायफॉइड, कावीळ, हे जे आजार आहेत हे अस्वच्छतेमुळे होतात. त्यामुळे जर आपण आपल्या सार्वजनिक स्थळांची, परिसराची जर आपण स्वच्छता ठेवली तर निश्चितपणे डासांची उत्पत्ती कमी होईल, माशांचा प्रादुर्भाव कमी होईल आणि आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहील. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की वैयक्तिक स्वच्छता ही चांगल्या आरोग्याची सुरुवात असते, तर सार्वजनिक स्वच्छता ही निरोगी समाजाची जबाबदारी आहे.
0: नक्कीच. सर, स्वच्छता अभियानामार्फत आपल्या राज्यात आणि आपल्या देशभरातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली जाते, त्याविषयीचं आपलं मत काय आहे? आणि विशेषत्वाने आपण बघतोय की 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छ भारत दिवसानिमित्ताने पंधरवड्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे, तर या संपूर्ण कार्यकालामध्ये वेगवेगळ्या स्वच्छता विषयक मोहिमा, उपक्रम, अभियान राबवले जातात, तर त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
1: केंद्र सरकार व राज्य सरकार हे स्वच्छतेच्या संदर्भात विविध योजना व मोहीम राबवतात. जसे केंद्र सरकारच्या प्रमुख मोहीम असतात की स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत मिशन, एकतर ग्रामीण भागातही असते आणि शहरी भागात असते. 2 ऑक्टोबर 2014 पासून हे अभियान, हे मिशन राबवले जाते. आणि ह्याचं मुख्य उद्देश काय आहेत की मुख्य उद्देश आहे की खुले शौचयुक्त भारत, स्वच्छता चांगल्या प्रकारे लोकांमध्ये रुजवणे व कचरा व्यवस्थापन करून या सर्व संदर्भात जनजागृती करणे हा मुख्य असा उद्देश असतो. ग्रामीण भागांसाठी स्वच्छ भारत ग्रामीण आणि शहरी भागांसाठी स्वच्छ भारत अर्बन अशा या दोन वेगवेगळ्या मोहीम राबवल्या जातात. याचा उद्देश काय की स्वच्छता ही सेवा, म्हणजेच नागरिकांचा या सर्व स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग होणे आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे श्रमदान करून किंवा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणे हा त्याचा उद्देश आहे. मुख्य उद्देश हा असतो की जो ग्रामीण भागात हागणदारी मुक्त गाव करणे, ग्राम स्वच्छता करणे, त्याबरोबरच घन कचरा व सांडपाणीचं व्यवस्थापन नीट करणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता बाळगणे, नदी तलाव व जलस्रोतांची स्वच्छता राखणे व स्वच्छ व सुंदर शहर ठेवणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. आणि शहरांमध्ये सुद्धा सर्वात महत्त्वाचं असतं की कचरामुक्त शहर ठेवणे आणि कचऱ्यांचं संकलन व वाहतूक आणि कचऱ्यांवर प्रक्रिया करणे असा या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या स्वच्छता मोहिमेचा मुख्य उद्देश असतो.
0: नक्कीच सर. सर, आताच आपण सांगितल्याप्रमाणे शासन प्रशासनामार्फत विविध स्वच्छता मोहीम राबवून देशाला स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु एक सामान्य नागरिक म्हणूनही आपणा सर्वांचीच एक नैतिक जबाबदारी आहे आणि याच भावनेतून आपण अनेक वर्षांपासून परभणी शहरामध्ये आणि शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवता. तुम्ही सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमात आज तुमच्यासोबत परभणी शहरातील अनेक ख्यातनाम ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती जोडल्या गेलेल्या आहेत, तर तुमच्या या स्वच्छता उपक्रमाविषयी आपण काय सांगाल?
1: प्रभावती सफाई अभियान फाउंडेशन हे NGO किंवा ही आमची जी संस्था आहे यामार्फत आम्ही 4 वेगवेगळे उपक्रम परभणी शहरासाठी, परभणी जिल्ह्यासाठी राबवतो. सर्वात महत्त्वाचा आहे आपली परभणी स्वच्छ परभणी हे स्वच्छता अभियान. ह्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये जनजागृती करणे, अस्वच्छतेचं महत्त्व पटवून देणे आणि स्वच्छता जे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहे ह्याचा जनजागृती करणे, त्याबरोबरच विविध वेगवेगळ्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा सहभाग घेऊन त्या भागाची स्वच्छता करणे. दुसरं, सिंगल यूज प्लास्टिक जे अतिशय पर्यावरणाला घातक आहे ह्याचा वापर पूर्णपणे बंद करण्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, लोकांना प्लास्टिकचा जो दुसरा आपण प्लास्टिक सोडून दुसऱ्या काही गोष्टी वापरू शकतो त्याचा पर्याय याच्या संदर्भात माहिती देणे. तिसरं, पावसाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त प्रमाणे वृक्षारोपण करणे जे पर्यावरणाला फार चांगली गोष्ट आहे. आणि चौथी जी गोष्ट आहे की आपण जो घरी ओला कचरा म्हणजे किचन वेस्ट आहे ह्याच्यापासून खत निर्मिती करणे असा या आमच्या अभियानाचे 4 मुख्य उद्देश ध्येय आहेत. आणि या 4

0: गोष्टींवर आम्ही काम करत आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांचा सहभाग आहे आणि हे सर्व करण्याचा उद्देश आहे की एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सोसायटीसाठी आपल्या शहरासाठी प्रत्येक व्यक्तीचं काम आहे की स्वच्छता ठेवणे आणि या अशा प्रकारच्या स्वच्छता अभियानामध्ये सामील होणे.
1: नक्कीच सर, आता आजपर्यंत परभणी जिल्ह्यातील अनेक कॉलनी नगरांमध्ये जाऊन आपण सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि तुमच्या प्रत्यक्ष कृतीतून समाजातील व्यक्तींमध्ये स्वच्छताविषयक जनजागृतीही निर्माण केलेली आहे. हे कार्य करत असताना नक्कीच अनेक सकारात्मक आणि काही वेळा थोड्याशा त्रासदायक अनुभवांनाही आपण सामोरं जावं लागलं असेल, त्या प्रत्यक्ष अनुभवांविषयी आपण काय सांगाल बरं?
0: सकारात्मक खूप चांगले आम्हाला अनुभव आहेत, जास्त सकारात्मक आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी स्वच्छता आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी आम्ही आधी जाऊन त्या लोकांना त्याची सूचना देतो किंवा त्यांना माहिती देतो आणि मग रविवारी त्या ठिकाणचे लोक आमच्या अभियानामध्ये सामील होतात आणि त्यानंतर एकदा सफाई झाल्यावर ते कंटिन्यू करतात. म्हणजे तो परिसर चांगला स्वच्छ राहतो, त्या लोकांना त्याचं महत्त्व कळतं. महत्त्व सगळ्यांनाच माहीत असतं पण थोडंसं कुणीतरी पुढं यावं मग ते सामील होतात. तर आमचा जो ग्रुप आहे किंवा आमच्या आपली परभणी स्वच्छ परभणी या आमच्या कोरचे जे मेंबर्स आहेत किंवा आम्ही तिथे जातो आणि मग त्या कॉलनीतले लोक सुद्धा आम्हाला मदत करतात. नकारात्मक काही लोक म्हणतात की हे आपलं काम नाही, हे नगरपालिकेचं काम आहे, शासनाचं काम आहे, आम्ही झाडू हातात घ्यावा, तर थोडंसं लोकांना त्याबद्दल निगेटिव्हिटी असते. पण हळूहळू नक्कीच जनजागृती होईल आणि सर्व लोकांना ह्याचं महत्त्वही कळेल आणि जास्तीत जास्त लोक यामध्ये सामील होतील आणि आपल्याला जे आपलं सगळ्यांचंच ध्येय आहे, उद्देश आहे की आपली परभणी स्वच्छ सुंदर प्लास्टिक मुक्त व प्रदूषण मुक्त व्हावी, हे आपल्याला नक्कीच आपलं स्वप्न पूर्ण होईल.
1: नक्कीच सर, कसं असतं बीजांकुरण महत्वाचं असतं. बीजांकुरण एकदा झालं की त्यातून रोपाची होणारी निर्मिती आणि रोपाची वाढ होत होत त्याचं वटवृक्षात होणारं रूपांतर आपण सर्वच जण जाणतो. तुम्ही स्वच्छता विषयक हे जे बीजांकुरण सध्या करत आहात ते सतत असंच अव्याहतपणे चालू राहील, याचं वटवृक्षात रूपांतर होईल आणि एक दिवस आपली परभणी स्वच्छ परभणी हे नाव सार्थकी ठरेल, यात काही शंकाच नाही. सर, आपलं घर असो किंवा कुठलाही परिसर असो, ज्या ठिकाणची आपण स्वच्छता केलेली आहे तेथे स्वच्छतेनंतर जमा झालेला जो कचरा असतो त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं आपण योग्य प्रकारे करू शकतो आणि यासाठी नेमकं आपण काय करायला हवं याविषयी आपण काय मार्गदर्शन श्रोतांना कराल? आत्ता बोलता बोलता आपण म्हणालात की घनकचऱ्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो, तर अशा प्रकारच्या काय आपल्याला उपाययोजना राबवता येतील?
0: सर्वप्रथम सर्व नागरिकांनी ओला आणि सुका कचरा ह्याचं वर्गीकरण करणं अतिशय जरुरी आहे, कारण ह्याचं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या त्याच्या गोष्टी करता येतात. जसे की ओला कचरा जर असेल तर आपल्याला घरच्या घरी त्याच्यापासून खत निर्मिती करता येते आणि तेच खत आपण झाडांना वापरू शकतो. तुमच्या आजूबाजूच्या झाडांना वापरू शकतात, बागेमध्ये किंवा तुमच्या शेतावर ते वापरू शकतात. त्याचबरोबरच एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने कचरा हा घंटा गाडीतच टाकला पाहिजे. घंटा गाडी जर एक दिवसाआड, दोन दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदा येत असेल तरी तोपर्यंतचा कचरा आपण घरी जमा करून ठेवू शकतो. सर्व नागरिकांनी एका गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे की कचरा डेपो हे किती होतील, म्हणजे ते भरत आलेले आहेत. तर प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की कचऱ्याची निर्मिती कशी कमी होईल आणि आपण घरी कचरा साठवून ठेवणे, घंटा गाडी आल्यावर त्याच्यातच टाकणे आणि ओला कचरा जर आपण घरच्या घरी जर त्याच्यापासून खत निर्मिती केली तर खताची चांगला वापर होईल आणि कचरा हा घरीच कमी प्रमाणात निर्मात होईल. त्याशिवाय आपण सगळीकडे बघतो की खुली जागा असेल, ओपन स्पेस असेल, त्या ठिकाणी लोक कचरा टाकतात. कॉलनीमध्ये एखादा ओपन प्लॉट आहे तर याबाबत लोकांनी खूप जागरूक राहायला पाहिजे आणि या गोष्टी टाळून कचरा हा घंटागाडी जर टाकला तर आपल्याला सार्वजनिक ठिकाणे आपली कॉलनी स्वच्छ राहतील आणि सर्वात महत्त्वाचं आहे नाल्यांची साफसफाई ठेवणे खूप जरुरी आहे, नाहीतर मग डासांचा प्रादुर्भाव वाढतो आणि मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड हे जे दर पावसाळ्यात आपण जे आजार बघतोत हे आपल्याला टाळता येतील आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. सर्वात महत्त्वाचं प्लास्टिक वापरणे सर्वांनी कमी केलं पाहिजे, त्याचा पर्याय खूप आहे, तो शोधला पाहिजे. आपल्याला सिंगल यूज प्लास्टिक वापरण्याची खूप सवय लागलेली आहे, ती आपण टाळली पाहिजे. सर्वात छोटी गोष्ट आहे आपण बाजारात सामान घ्यायला जाताना पिशवी घेऊन जाणे आणि ती प्लास्टिकची पिशवी जी तिथून आपल्याला दुकानदार देतो ती टाळणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. या दोन तीन गोष्टी जरी आपण सर्वांनी जर पाळल्या तर खूप प्रमाणात कचरा कमी होईल आणि कचऱ्याचं व्यवस्थित प्रकारे त्याची विघटन प्रक्रिया किंवा प्रक्रिया चांगली होईल.
1: नक्कीच सर. सर आपण बघतोय की सध्या स्वच्छता ही सेवा

0: हा पंधरवाड्याचा उपक्रम विविध कार्यालयांच्या मार्फत राबवला जातोय आणि त्यातून वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे कार्यक्रम घेऊन स्वच्छतेचं महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मला वाटतं की केवळ काही दिवसांपुरता एखादा पंधरवाडा किंवा एखादा सप्ताह साजरा करून आयोजित करून केवळ स्वच्छतेचं हे जे कार्य आहे ते पूर्णपणे सफल होऊ शकणार नाही किंवा यशस्वी होऊ शकणार नाही, त्यासाठी त्या कार्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्ही काय जनसामान्यांनाही आणि एक्सपर्ट्सनाही मार्गदर्शन कराल की काय नेमकं करणं गरजेचं आहे की हा जो स्वच्छतोत्सव आहे किंवा हा जो स्वच्छतेचा उपक्रम आहे तो निरंतर चालू राहील?
1: जसं आपण आपली स्वतःचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी रोज चांगल्या सवयी लावून घेतो, तसंच आपल्या समाजाचं आरोग्य शहराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रत्येकाने चांगल्या सवयी लावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सिविक सेन्स चांगला असणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कचरा टाकू नये, हे काही कंपल्सरी करून किंवा दंड लावून होणार नाही. जनजागृती महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या नागरिकाचं

0: तो तसंच आपल्या समाजाचं आरोग्य, शहराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रत्येकाने चांगल्या सवयी लावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सिविक सेन्स चांगला असणं महत्त्वाचं आहे.
1: बरोबर आहे.
0: सर्वात महत्त्वाचं आहे की सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कचरा टाकू नये. हे काही कंपल्सरी करून किंवा दंड लावून होणार नाही. जनजागृती महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या नागरिकाचं मनातून त्याच्यासाठी सहकार्य जरुरी आहे. प्रत्येकाला ही भावना होणं महत्त्वाचं आहे की नाही, आपलं शहर, आपलं देश हा स्वच्छ सुंदर राहण्यासाठी स्वतःने प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. ॲज ए जबाबदार नागरिक म्हणून, देशाचा नागरिक, शहराचा नागरिक म्हणून प्रत्येक गोष्टीवर सरकार किंवा प्रशासनावर अवलंबून न राहता आपण प्रत्यक्षरित्या त्याच्यामध्ये उतरून आणि सहभाग ठेवून मदत करणं जरुरी आहे. जसं आम्ही आपली पर्वणी, स्वच्छ पर्वणी हे अभियान राबवतो, तसेच असे उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला पाहिजे. आणि आठवड्यातला एक तास, दर रविवारी 1 ते 2 तास तुम्ही आपल्या शहरासाठी, देशासाठी काढलं तर नक्कीच खूप फरक पडेल. मी केल्याने काय फरक पडणार आहे अशी ही भावना सोडून नकारात्मककडून सकारात्मकरित्या लोकांनी ह्याच्यात आलं पाहिजे. आणि लाज न बाळगता की मी का झाडू घेऊ, मी का कचरा काढू, हे न करता लोकांनी जर जनजागृती केली आणि प्रत्येकाने हा जर भाव ठेवला तर नक्कीच आपली पर्वणी, स्वच्छ पर्वणी किंवा हे जे स्वच्छता जे आपल्याला करायची आपल्या आरोग्यासाठी हे नक्की सफल होईल.
1: आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले तर हळूहळू जिल्हा जिल्ह्यातून राज्य, राज्यातून राष्ट्रापर्यंत हा स्वच्छता विषयक उपक्रम पोहोचेल. आणि निश्चितच स्वच्छ भारत, सुंदर भारताचं जे स्वप्न आज शासन प्रशासनामार्फत पाहिलं जात आहे ते नक्कीच एक दिवस पूर्ण होईल. सर, आपण एक तज्ज्ञ डॉक्टर आहात, त्या दृष्टिकोनातून जसं हा स्वच्छता उपक्रम सामाजिकरित्या आपलं घर, आपला आजूबाजूचा परिसर, सार्वजनिक स्थळं असा सामाजिकरित्या राबवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते वैयक्तिकरित्या राबवणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे वैयक्तिक स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे, त्यात शारीरिक, मानसिक असा दोन प्रकारच्या स्वच्छतांना आपण महत्त्व दिलं पाहिजे. आता मानसिक स्वच्छता म्हणजे काय किंवा मानसिक स्वच्छतेमध्ये आपल्याला आपले विचार, आपले आचार आणि एकंदरीतच आपल्या समाजातील वावर यावर आपलं नियंत्रण असणं किंवा हे आपले स्वच्छ असणं तितकंच गरजेचं आहे, त्याविषयी आपण काय सांगाल आणि शारीरिक स्वच्छतेविषयी काय सांगाल?
0: आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, म्हणजेच आपण जर शारीरिकरित्या जर तंदुरुस्त असू तर आपल्याला एनर्जी मिळते, आपण दिवसभराचं चांगलं काम करू शकतो आणि त्याबरोबरच शरीर स्वस्थ असेल तर मन स्वस्थ राहतं.
1: बरोबर आहे.
0: एक चांगलं किंवा आपण असं म्हणतो की सक्षम, सुदृढ देश किंवा राष्ट्र असण्यासाठी प्रत्येकाचं आरोग्य चांगलं असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे चांगलं आरोग्य स्वच्छतेनंच येतं. त्यामुळे प्रत्येकाने आपली शारीरिक, मानसिक स्वच्छता जर व्यवस्थित ठेवली तर आपलं राष्ट्र, आपलं शहर व्यवस्थित होईल, स्वच्छ राहील आणि सुदृढ बनेल.
1: नक्कीच.
0: प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवणे. जसं आपण आपलं शरीराच्या बद्दल जागरूक असतो, आजकाल कॉन्शियसनेस प्रत्येकाचा वाढला आहे, आपण खाण्यापिण्यात चांगल्या गोष्टी खाणे किंवा कमी कॅलरीवाल्या किंवा हेल्दी फूड्स आपण जसं घेतो आहे, हेल्दी लाईफस्टाईल आपण अंगीकारण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याबरोबरच तुम्ही हे सुद्धा स्वच्छते संदर्भात सुद्धा प्रत्येकाने जनजागृती करणं जरुरी आहे, स्वतः जागरूक राहणं जरुरी आहे, तरच आपलं राष्ट्र, आपलं शहर सुदृढ होईल.
1: नक्कीच सर. सर, आता यासोबतच आपण बघतोय की व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत, मग हेही कुठेतरी समाजातून दूर होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून ही मानसिक स्वच्छता गरजेची आहे असं मला वाटतं, त्याविषयीच आपलं काय मत आहे?
0: व्यसन मुक्ती असणं अतिशय जरुरी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आहेत म्हणा, कुणाला दारू आहेत किंवा तंबाखूचं व्यसन आहे, तर या गोष्टी शरीराच्या स्वास्थ्यासाठी खूप घातक आहेत, या सोडणं महत्त्वाचं आहे. आणि शारीरिक प्लस मानसिक स्वच्छतेसाठी किंवा सुदृढ होण्यासाठी काही प्रमाणात योगा, प्राणायाम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण मेडिटेशन आहेत अशा गोष्टी करून आपल्याला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य नक्कीच प्राप्त होऊ शकतं.
1: नक्कीच. वैयक्तिक स्वच्छतेमध्ये शरीर आणि मनाची स्वच्छता जर आपण ठेवली तर सुरुवात आपण आपल्यापासून केली तर नक्कीच समाजापर्यंत आपण ती गोष्ट पोहोचवू शकतो, समाजातून ती राष्ट्रापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आज प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायला हवा आणि स्वच्छतेचं महत्त्व जाणून घ्यायला हवं. सर, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना आपल्याला काय संदेश द्यावासा वाटेल बरं?
0: सर्वांसाठी मी जे सांगू इच्छितो ते आहे की एक प्रतिज्ञा प्रत्येकाने करायची आहे. मी माझे घर, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेल. मी

0: कचरा रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाही. मी ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सहकार्य करेल, प्लास्टिकचा अनावश्यक वापर कमी करेल आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देईल, आणि मी स्वच्छता मोहिमेत स्वतः सहभागी होईल व इतरांनाही सहभागी करून देईल. स्वच्छ परिसर, निरोगी समाज आणि सुरक्षित पर्यावरणासाठी माझे योगदान देईल. हा असा संदेश किंवा ही प्रतिज्ञा प्रत्येकाने करणं जरुरी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं एक की सर्व शाळा आणि कॉलेजमधून आपण हे स्वच्छता उपक्रम जास्त प्रमाणात आपण राबवू शकतो आणि चिमुकल्यांची किंवा तरुणांची जी काही एनर्जी आहे, त्यांचा जो उत्साह आहे, तो जर योग्य प्रमाणे जर आपण वापरला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्या परिसराची, शहराची स्वच्छता चांगली होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या छोट्या मुलांना किंवा तरुणांना स्वच्छतेचं बाळकडू मिळेल आणि देशभक्तीचं बाळकडू मिळेल.
1: नक्कीच नक्कीच सर, आणि खूप छान असा संदेश तुम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलात सर. या माध्यमातून नक्कीच स्वच्छ आणि विकसित भारत हा आपला दृष्टिकोन आणि या आपल्या शासन प्रशासनाच्या दृष्टिकोनाला, संकल्पनेला चालना मिळेल आणि आपला देश सुजलाम सुफलाम सोबतच स्वच्छतेच्या दिशेनेही आपली वाटचाल करेल यात काही शंकाच नाहीत. सर, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि स्वच्छताविषयक अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. आपली परभणी स्वच्छ परभणी.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ भारत दिनानिमित्त स्वच्छ आपली परभणी स्वच्छ परभणी ही स्वच्छता विषयक मोहीम राबवणारे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर आंबेगावकर यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आता 12 वाजतायत. लगेचच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि बरं का श्रोते हो, आमच्या FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकाल.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिवस म्हणून स्वच्छतेचा संदेश अधिक व्यापकपणे दिला जातो. घर, रस्ता, शाळा, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणं, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून कचरा कचरा पेटीत टाकणं, ओला सुका कचरा वेगळा करणं, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणं, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं, या छोट्या छोट्या कृतींमधूनच स्वच्छ आणि निरोगी समाजाची निर्मिती होते. चला तर मग महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केवळ एक दिवस स्वच्छता मोहीम न राबवता स्वच्छतेला आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संकल्प करूया.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून. याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, विशेष कार्यक्रमात ऐकूया सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद. सहभाग विशाल थोटे, सिद्धी राऊत, कार्तिकी कराड आणि सुप्रिया खंदार यांचा.

नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं तसंच सहभागी युवक युवतींचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, भारताचे राष्ट्रपिता आणि अहिंसेचे प्रणेते महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं होतं. त्यांना आदरानं बापू आणि महात्मा म्हणून संबोधलं जातं. गांधीजींनी आपल्या विचारातून जगाला शांतता, अहिंसा आणि सत्याग्रहाचा संदेश दिला. त्यांनी खेड्यांचा विकास हा देशाच्या विकासाचा पाया मानला. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर भर दिला. चरखा हे त्यांचं प्रतीक बनलं. सत्य आणि अहिंसेचा मार्ग कठीण असला तरी तो खरा मार्ग आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांची शांतता, अहिंसा, प्रेम, सत्य ही मूल्य जगाला दिशा देणारी आहेत. गांधीजी म्हणत, अहिंसा हे दुर्बलांचं नव्हे

0: तर बलवानांचं शस्त्र आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे. श्रोते हो, महात्मा गांधी हे आजच्या युवकांसाठी खरं तर करन्सी म्हणून नाही तर लिगसी म्हणून अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महात्मा गांधी यांना आजच्या युवकांनी चलन म्हणून नाही तर वारसा म्हणून बघणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर होणारी वाटचाल ही निश्चितच उद्याचा उज्ज्वल भारत असेल. चला तर मग जाणून घेऊया युवकांना उमगलेली महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही तत्व आजच्या युवा वर्गाकडून. त्यासाठी आज आम्ही काही युवकांना इथे आमंत्रित केलं आहे. सिद्धी, कार्तिकी, सुप्रिया आणि विशाल, आज आपण इथे जमलेलो आहोत ते महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून या विषयावर बोलण्यासाठी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा म्हणजे काय आहे?
1: नमस्कार, मी सिद्धी शांतीलाल राऊत, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी. सत्य आणि अहिंसा ही मूल्य महात्मा गांधींनी अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितली की अहिंसा हे साधन आहे तर सत्य हे त्या मार्गापर्यंत जाणण्याचं एक साध्य आहे. त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणार यात काही शंका नाही. त्याच्याच दुसऱ्या बाजूला जर आपण सावरकरांचे विचार बघितले तर स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतात, सगळं जग शस्त्र टाकून परस्पर प्रेमास तयार होत असेल तर आम्ही देखील आमची राष्ट्रभक्ती टाकून व त्यांना मिठी मारू. पण मग जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्ही देखील स्वतःची तयारी करू. मग मुळात जर या दोन्ही बाजूंचा आपण वस्तुनिष्ठ विचार केला तर आपल्याला यावर निर्णय काय करायचा हे ठरवणं अवघड होत जातं. कारण गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे की अन आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड, हे मत देखील मला बरोबर वाटायला लागतं. पण मग नेमकं सत्य आणि अहिंसा नेमकी कशा पद्धतीने पाहिजे? विद्यार्थ्यांच्या नजरेतून जर आपण बघितलं तर सत्य काय पाहिजे तर सत्य म्हणजे अन्याय पाहूनही गप्प न बसणं, आणि अहिंसा म्हणजे काय तर मतभेद असताना देखील माणुसकी न सोडणं आणि आचरण हे सकारात्मक ठेवणं. सोपी व्याख्या मला अहिंसा आणि सत्तेची सांगावीशी वाटते.
2: नमस्कार, माझं नाव कार्तिकी दत्तात्रय कराड, मी माणिकचंद भाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. माझ्या मते सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. मग या विश्वाच्या मुळाशी असलेलं तत्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केलं जातं. त्यावेळी सत्य हे रियालिटी या इंग्रजी शब्दाचे भाषांतर असते. सत्य हे नीतिमूल्य म्हणून आपल्या समोर येतं तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा म्हणजे ट्रूथफुलनेस असा होतो. मग सत्याविषयक एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार अरिस्टॉटलने केलेल्या सुटसुटीत मांडणीनुसार जे आहे त्याबद्दल ते नाही असं म्हणणे आणि जे नाही त्याबद्दल ते आहे असं म्हणणे म्हणजे असत्य. तर जे आहे त्याबद्दल ते आहे आणि जे नाही त्याबद्दल ते नाही असे म्हणणे म्हणजे सत्य. मग यानंतर अहिंसा जर सांगायचं झालं तर अहिंसा म्हणजे हिंसेचा अभाव. मग अहिंसा सर्वथा सर्व भूतानाम अनभिद्रोह, अर्थात कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे कधीही इजा न करणं म्हणजे अहिंसा. सत्य आणि अहिंसा या मूल्यांचा गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या परिस्थितीत पुरस्कार केलेला दिसतो. मग सत्य हे नेहमी भयमुक्त असतं आणि असत्य हे नेहमी भयासोबत येतं. महात्मा गांधी यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून कारावासाची किंवा छळाची भीती त्यांना नव्हती.
3: नमस्कार, माझं नाव विशाल दीपक थोटे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MA लिबरल आर्ट्सचा विद्यार्थी आहे. सिद्धी आणि कार्तिक यांच्या मताला अनुसरून माझंही जे मत आहे हे यांनाच पूरक आहे. मला असं वाटतं सत्य म्हणजे जे जसं आहे ते त्याच परिस्थितीमध्ये स्वीकारणं म्हणजे सत्य. आज प्रत्येक व्यक्ती एक आभासी जगामध्ये जगत आहे. तो त्याच्या अवतीभोवतीच्या परिस्थिती ही त्याच्या हिशोबाने बघतो. त्यामुळे तो एका खोट्या विश्वामध्ये स्वतःला बंदिस्त करतो आहे. जेव्हा तो या आभासी किंवा काल्पनिक विश्वाच्या चौकटी तोडेल तेव्हा सत्य हे त्याच्यासमोर आरशाप्रमाणे असेल. आणि या सर्व गोष्टी कधी होतील तर जेव्हा तो रिलचे आयुष्य सोडून रिअल आयुष्य जगायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट म्हणजे अहिंसा, जे म्हणजे कोणत्याही सजीव आणि निर्जीव गोष्टींना हानी न पोहोचवणे. जशी कार्तिकी बोलली, मला असं वाटतं सत्य आणि अहिंसा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा सत्य आपल्या समोर असते तेव्हा व्यक्तीच्या आचरणामध्ये अहिंसेचं तत्व हे आपोआप येतं. जेव्हा आपण गांधीजींचं चरित्र बघतो जे या अहिंसेचे तत्वज्ञ मानणारे आहे त्यावेळेस या गोष्टी आपल्याला पूर्णपणे क्लिअर होतात. पण हिंसा ही केवळ शारीरिक हिंसा असते का? तर नाही, ती विचारातूनही लोकांना मानता येते. हिंसा ही शब्दात मांडायला लोक सुरुवात करतात तेव्हा आपण अहिंसेवादक शब्द असेल किंवा विचार असेल हे मांडणं गरजेचं असतं. आणि हे ज्यावेळेस मांडायला सुरुवात करतो हेच आपलं वर्तनातही येतं. आणि हे सर्व कधी येतं? ज्यावेळेस आपल्या वर्तनात आपल्या विचारांमध्ये संयम असतो. म्हणजे आज सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक जण त्याचं मत व्यक्त करतो, टीका टिप्पणी करतो, त्यावेळेस बऱ्याचदा अहिंसावादक शब्दांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात या माध्यमामध्ये येतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला तिथेही हिंसा आणि अहिंसा यातला फरक समजून एक संयम म्हणजेच मधला मार्ग मांडणं गरजेचं असतं. आणि

0: एक युवक म्हणून आमची जबाबदारी काय असते, तर सत्य ही माझी ओळख असली पाहिजे आणि अहिंसा ही माझी ताकद असली पाहिजे. ह्या दोन ओळी जर आम्ही आत्मसात केले ना, तर महात्मा गांधींनी जे परिवर्तन त्या काळी घडवलं होतं, म्हणजे ते तात्विक परिवर्तन होतं, ते टिकणार परिवर्तन होतं, ते अजूनही टिकतंय. त्यामुळे आज आपण महात्मा गांधींच्या विचारांवर चर्चा करतोय. त्यामुळे मला असं वाटतं, ज्यावेळेस या दोन ओळी जीवनाचा अविभाज्य घटक होईल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे विचार आपल्याला पुन्हा पुन्हा पुढच्या पिढींना सांगायला अभिमान वाटेल. आणि शेवटी काय, तर युवक म्हणून सर्वात महत्वाची भूमिका आमची समाजात जगत असताना समाजाचा आरसा बनणं, जे समाजात घडतं आहे ते सांगणं आहे, दाखवणं आहे, चुकीच्या ज्या गोष्टी घडत आहे त्याविरुद्ध आवाज उठवणं. आणि या सर्व गोष्टी घडत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जो एक धागा आहे जो माणसाला माणसापर्यंत जोडून ठेवण्याचं काम करतो, तो म्हणजे माणुसकीचा धागा हा आपल्या हातात असला पाहिजे. तेव्हाच माणुसकी जगेल आणि आपण ती जगवली पाहिजे.
1: खूप छान. नमस्कार, मी सुप्रिया रवी खंडाय, बीए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी, सायकोलॉजी हा माझा विषय आहे आणि मी शिव छत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी आज जे जगते त्यात सत्य आणि अहिंसा खरंच आहेत का असा मला कधीतरी प्रश्न पडतो. आजचं जग खूप वेगात आहे. आज सगळं पटकन हवंय, यश हवंय, ओळख हवीये, स्वीकार हवाय. आणि महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आम्ही एक पोस्ट केली आणि एक कमेंट आली की खरं तर आमचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं. जर ती चांगली कमेंट आली तर ती पॉझिटिव्ह वेने आम्ही खूप खुश होऊ. पण एखादी साधी निगेटिव्ह कमेंट जरी आम्हाला आली ना, तर कुठेतरी आम्हाला डिप्रेस्ड हा शब्द आमच्या शरीरामध्ये होऊन जातो. एवढंच नाही तर वेळ लागतो, आम्हाला संयमही लागतो आणि हिंमतही लागते जर कुठेतरी आम्हाला खरं बोलायचं असेल तर. आजच्या काळामध्ये धावपळीच्या जगामध्ये वेळ आणि संयम ठेवणं खूप अवघड आहे आणि त्यातल्या त्यात हिंमत जपणं म्हणजे त्याहून कठीण आहे. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे की मला संयम असला पाहिजे. मी सत्य आहे, मला माहिती आहे, आणि जर मला माझ्या बाजूने निकाल हवा असेल किंवा चार लोक मला ऐकावेत अशी जर माझी अपेक्षा असेल, तर माझ्यामध्ये संयम आणि शांतता ही दोन्ही गोष्टी असणे गरजेची आहे, ज्याच्याने समोरच्याला कळेल की नाही बाबा ही सत्याच्या बाजूने आहे. हिंमतही तेवढीच ठेवणं गरजेची आहे. अहिंसा म्हणजे फक्त हात उचलू नका एवढंच नाही, खरं तर ही गोष्ट ना आपल्या न कळत बऱ्याच गोष्टीतून होती आणि त्या गोष्टीमुळे कुठेतरी आमच्यावर परिणाम होतोच, साहजिक आहे. आम्ही त्याला डिप्रेशन हे नाव देतो, एन्झायटी हे नाव देतो.
2: विशाल, तू जी काही संकल्पना सांगितली सत्य आणि अहिंसा या बाबतीत, आपण बघतो की आज एक विद्यार्थी म्हणून त्याचबरोबर एक कायद्याचं शिक्षण घेत असताना मी स्वतः सत्य आणि अहिंसा या मूल्यांना काय मी स्वतः समजते, तर मुळात आपण बघत आहोत की स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी कधी खोटं बोलणं, कधी फसवणं, तर कधी द्वेषाची भावना असणं, अशा कित्येक गोष्टी न कळत का होईना एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. पण मग विद्यार्थी म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की नेमकं तात्पुरतं यश हे फक्त खोट्यावर उभं राहू शकतं, पण टिकणारं यश हे नेहमी एक सत्यावरच उभं राहू शकतं. त्याचबरोबर हिंसा म्हणजे फक्त आपण तू सांगितल्याप्रमाणे की एक शारीरिक हिंसा नसते तर ती शाब्दिक. त्याचबरोबर आपण बघतो की आज सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरत असताना आपल्यासारखे कित्येक युवक सायबर बुलिंग करत आहेत आणि त्या माध्यमातून देखील ते हिंसा करण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर वायफळ टिप्पणी करणं, त्याच्यानंतर फसवणुकीचे मेसेज संदेश इतरांना पोहोचवणं आणि ते मेसेज फॉरवर्ड करत असताना तो देखील कुठेतरी हिंसेचा भाग बनतोय हे त्याला न कळत का होईना तो करतोय. म्हणून आपण देखील या असत्याचे भागीदार आहोत असं कुठंतरी म्हणणं मला चुकीचं वाटत नाही. यावर कार्तिकी तुझं काय मत?
3: अगदी बरोबर सिद्धी. यावर मला असं सांगावं वाटतं की आजच्या युवकांनी हॅशटॅग जस्टिस, हॅशटॅग अकाउंटॅबिलिटी, हॅशटॅग ट्रूथ मॅटर्स यासारख्या डिजिटल मोहिमा राबवल्यात आणि ज्या दुर्लक्षित गोष्टी आहेत किंवा ज्या दुर्लक्षित झालेले मुद्दे तर ते समाजापुढे मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग जर आपण अहिंसा आणि सत्याबद्दल बोलतोच आहे तर इतिहासातले काही उदाहरणं पण आपण यावर बघू शकतो. मग इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर एक महत्वाचं म्हणजे नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरोधी केलेला लढा असेल, किंवा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची नागरी चळवळ असेल, लेक व्हॉलेसा यांची सॉलिडॅरिटी मुव्हमेंट असेल, किंवा ज्या पठाणांच्या हातात पिढ्यानपिढ्या तलवारी होत्या, ज्यांच्या मनात सुडाची भावना रक्तामासात भिनलेली होती, अशा पठाणांना आपले महान क्रांतिकारक खान अब्दुल गफार खान यांनी केवळ प्रेमाने आणि अहिंसेच्या मंत्रांनी बदलून टाकले. ज्या हातांनी केवळ गोळ्या झाडल्या जात होत्या ते हात आता लोकांची सेवा करण्यासाठी आणि सावरण्यासाठी सरसावले. जगात अनेक क्रांती झाल्या असतील पण एका शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या समाजाला पूर्णपणे अहिंसेक बनवणारी ही क्रांती अजोड आहे. मग याच अहिंसेच्या तत्वावर माझ्या पिढीने मार्गक्रमण केले तर अहिंसा ही नैतिकतेची उंची गाठते आणि दीर्घकालीन मोठे बदल घडून आणण्यास मदत करते. मग अहिंसा रूपी मानवधर्म हा केवळ माणसाने माणसाप्रती आचरणात आणण्याचा धर्म नसून संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत अहिंसेचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे आणि माझ्या पिढीने

0: हे करावे असंच मला वाटते.
1: कार्तिकी, तू आता जे सांगितलंस की सृष्टीप्रती देखील आपलं हे कर्तव्य आहे की आपण चांगलं वागलं पाहिजे, कारण आपण फक्त माणसांप्रती नाही तर सृष्टीमध्ये येणारे प्राणी आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण चांगलं वर्तन ठेवू तेव्हाच आपण माणसांशी सुद्धा चांगलं वर्तन करू शकतो.
0: इथे मला गांधीजींचं एक वाक्य आठवते. गांधीजी म्हणतात, जर जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल करायला हवा. आणि मला वाटतं हे तुम्हा सगळ्यांना देखील पटलेलं आहे.
2: आत्ता माझे मित्र आणि मैत्रीण जसे बोलून गेले की अहिंसा म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय त्यांच्या नजरेतून, तर मी त्या तिघांच्याही मताला पूर्णपणे सहमत आहे. अहिंसा ही खूप शांत झालेली आहे. ती शब्दामधून होते, ती कमेंट्स मधून होते, ती दुर्लक्षणातून होते. आज कोणावर जरी आपण साधं हसलो जरी आणि कोणाच्या संघर्षाला हलकं जरी समजलं, हेही एक प्रकारची हिंसाच आहे. आणि ती कुठेतरी मला असं वाटतं शांत करण्याची आपल्याला गरज आहे. त्या दोन्ही गोष्टीत आपल्याला फरक करावा लागेल. त्याच्यामुळे मी जर अहिंसेबद्दल बोलतीये तर मला सत्य बोलावं लागेल. त्यासाठी माझ्यामध्ये धीर पाहिजे, हिंमत पाहिजे आणि संयम सुद्धा पाहिजे.
1: बरं, आता मला पुढे तुम्हाला हे विचारायचं की आज तुम्ही एक तांत्रिक युगात जगणारे नवयुवक आहात सगळेजण, तर तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा या तांत्रिक युगामध्ये तुम्ही ती कशी जोपासाल?
3: मॅडम, तुम्ही विचारल्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये आपण बघतो की खोट्या बातम्या किंवा एडिटेड व्हिडिओ, अफवा या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. पण स्क्रीनशॉट, स्त्रोत किंवा डाटा यांच्या माध्यमातून त्या गोष्टींचा पितळ आपण उघड करू शकतो किंवा त्या गोष्टींचा खुलासा करू शकतो. म्हणजेच काय, तर ती गोष्ट खरंच एडिटेड आहे का, ती अफवा पसरवली जाते की त्याच्या मागची सत्यता काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि एखाद्या रूम मध्ये बसून एखाद्या व्यक्तीवर खोट्या अफवा पसरवणं हे सगळं सोपं असतं, परंतु सत्याचा मार्ग घेऊन कोणाला तरी त्याची योग्य प्रतिक्रिया, चांगली प्रतिक्रिया देणं किंवा अहिंसेच्या मार्गातून कोणालाही त्रास न होता म्हणजे त्यांना आपलं काम करायला उत्साह मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायला पाहिजे.
4: जसं कार्तिकीने तिचं मत मांडलं, मी तोच धागा धरून पुढे चालतो जे ती बोलली की फॅक्ट चेक करणं. आज समाजामध्ये तेढ जर निर्माण करायची असेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक मेसेज टाकणं हेच पूरक होतं. तिथून जो काय समाजामध्ये हिंसेचं प्रमाण वाढतं ना, त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. मग यावेळेस आपण काय केलं पाहिजे की जो व्हॉट्सअपवर येणारा जो मेसेज आहे, व्हिडिओ आहे, तो खरंच तसाच आहे का की त्याला एडिट केलंय जशी कार्तिकी बोलली तसं. यामध्ये आज युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक असे चॅनल्स आहे जे हे फॅक्ट चेक करून देतात, आपण त्यांचंही ऐकलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे मराठीत जी म्हणे ना, ऐकावे जनाचं करावं मनाचं, ही म्हण जी आहे ना ही आपण आत्मसात केली पाहिजे. याने काय होईल की समाजामध्ये, कारण आपण ही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, समाजामध्ये राहणं गरजेचं असतं. हे राहत असताना समाजाच्या हिशोबानेही राहणं आपल्याला तेवढंच गरजेचं राहतं. मग हे समाज जर आपलं कुटुंब असेल तर तंत्रज्ञानामध्ये आणि समाज यांचं सांगड ज्यावेळेस घालायचं आपण ठरवतो ना, त्यावेळेस तंत्रज्ञान जसं हिंसा घडवणाऱ्यांच्या हातात आहे तसंच आपल्याही हातात आहे. त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा हे आपल्या हातात असतं. तुम्ही सगळं म्हणला की तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय, पण हे जग जवळ येत असताना आज आमच्याच घरातला संवाद कुठेतरी हरवलेला आहे. संवाद ही पहिली पायरी असते कुठल्याही घटना घडण्यासाठी, मग ती हिंसा असो किंवा त्या हिंसेचं प्रत्युत्तर देण्यासाठी अहिंसा असो. मग त्यावेळेस आपल्याला संवाद, आत्मसंवादही गरजेचा आहे जो आपल्याला आपली अहिंसात्मक बाजू मांडण्यासाठी पूरक ठरेल. हे आम्हा युवकांनी करणं मला असं वाटतं गरजेचं.
2: अगदी बरोबर विशाल, ज्याप्रमाणे तू इथे म्हणीचा इथे वापर केला की ऐकावे जनाचे करावे मनाचे, त्याप्रमाणे नक्कीच आज युवकांनी या गोष्टींना प्रेरित होऊन की सोशल मीडियाचा हा चांगला आणि वाईट दुरुपयोग आहेच, पण सत्य आणि अहिंसा ही मूल्य आपण कशी जोपासावी हे या माध्यमातून त्यांनी समजलं पाहिजे. कारण मुळात आपण बघतो की हा आजचा युवक हा फक्त गुणांनी नाही तर मूल्यांनी मोठा झाला पाहिजे. जसं स्वामी विवेकानंद म्हणले होते की गिव्ह मी द हंड्रेड्स ऑफ नचिकेतेन्स अँड आय विल चेंज द वर्ल्ड, म्हणजे मला 100 अशी तरुण पिढी द्या, मी पुढच्या काही वर्षांमध्ये जग बदलून दाखवेल. अगदी नक्कीच युवकांच्या मुठीमध्ये आज जग बदलण्याची ताकद असल्या कारणाने तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य तर एक सामाजिक दृष्ट्या अंगीकारलेली मूल्य आहेत. आणि नक्कीच ही मूल्य अंगीकारून आजची तरुण पिढी हे समाज बदलू शकेल आणि समाजात घडणारी जी काही हिंसेची हिंसक वृत्ती आहे ती देखील नष्ट करू शकेल. आणि त्याचबरोबर कायद्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य जर आपण जोपासली तर उद्याचा कायदा हा नक्कीच अधिक मानवी बनेल आणि न्याय अधिक विश्वासार्ह होईल. कारण जर सत्य हे आपल्या विचारात असेल तर नक्कीच अहिंसा ही आपल्या वर्तनात येऊन जाईल.
1: खूप छान.
3: आता तांत्रिक युग म्हणजे टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये AI, चॅट GPT हे सगळं चालं. आमचं साधं पान सुद्धा AI आणि चॅट GPT शिवाय हालत नाही. तर सत्य म्हणजे काय? तर आम्ही सोशल मीडियाचा उपयोग करू शकतो चांगल्या पद्धतीने. का आपण एखाद्यावर टीकाच

0: यायची सोशल मीडियातनं. मला असं वाटतं जर मला एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसतीये, कोणी भांडतंय, कोणी एखाद्या वयस्कर माणसाला छेडतंय, कुठलीही गोष्ट असेल, तर मी माझा सोशल मीडियाचा वापर तिथेही चांगल्या पद्धतीने करू शकते. का आपण घाबरायचं? जर सोशल मीडिया इतकी पॉवरफुल आहे, एका क्लिकवर जर सगळं जग बघू शकतं एक नोट, तर आपण त्या माणसाला तिथे का मदत करू नाही शकत? आणि अहिंसेचा राहिला प्रश्न, तर हिंसा प्रत्येक गोष्टीतनं होते, सोशल मीडियातनं होते. आपण एखाद्याला साधं हसलो बोललो तरी ती होतेच. तर मला असं वाटतं की आपण सोशल मीडियाचा यातही वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने. जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर आपण वाईटही का बोलावं एखाद्याबद्दल? आता अनेक प्रकारचे गोष्टी घडतात. जसं तुम्ही आम्हाला इथे आता अपॉर्च्युनिटी दिली आहे बोलायला, तसंच अनेक जागेवर काही स्पर्धा होतात, काही गोष्टी घडतात, तिथे आपण आपले मत मांडू शकतो कारण आपल्याला संविधानाने तो हक्क दिलेला आहे बोलण्याचा. तर आपण आपल्याला जर कुठे चुकीच्या गोष्टी हिंसा होताना दिसताय तर आपण मांडू शकतो की काय नक्की घडतंय.
1: खूप छान युवक मित्रमैत्रिणींनो, मला सिद्धी आणि सुप्रियाला पडलेले प्रश्न, कार्तिकीने दिलेली इतिहासातील उदाहरणं आणि विशालनी दिलेलं स्पष्टीकरण की आजच्या युवकांनी आणि उद्याच्या भावी पिढीने कसं असावं, या सगळ्यावर महात्मा गांधीजींचा एक विचार आठवतो. तो म्हणजे, मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआपच घडते. त्यावरून असं दिसतंय की भावी पिढी ही उत्तम घडणार आहे आणि आपला उद्याचा भारत हा उज्ज्वल भारत असेल. सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सहभाग होता कार्तिकी कराड, विशाल थोटे, सिद्धी राऊत आणि सुप्रिया खंदारे यांचा. बरं आहे ते श्रोते हो, मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते.

मैत्रिणींनो, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, देशाच्या मातीला आपल्या साधेपणानं, कर्तव्यनिष्ठेनं आणि राष्ट्रभक्तीनं समृद्ध करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची जयंती आज आहे, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची. मैत्रिणींनो, अवघं आयुष्य साधेपणाने जगलेला हा नेता, त्यांच्या शब्दांत विलक्षण सामर्थ्य होतं. सीमेवर शत्रूशी दोन हात करणारा जवान आणि आपल्या कष्टानं देशाच्या अन्नधान्याची गरज भागवणारा किसान, या दोघांच्या योगदानाला एकाच सन्मानानं गौरवणारा त्यांचा अमर संदेश आहे, जय जवान जय किसान. मैत्रिणींनो, ही केवळ घोषणा नव्हती तर तो होता राष्ट्रनिर्मितीचा मंत्र. जवानांच्या शौर्यामुळं देश सुरक्षित राहतो आणि शेतकऱ्यांच्या घामामुळं देशाची भूक भागते. म्हणूनच आज शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना सीमेवर जगणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम करूया आणि उन्हा पावसाची पर्वा न करता मातीत घाम गाळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. शौर्याला सलाम, श्रमाला प्रणाम आणि राष्ट्रसेवेला मानाचा मुजरा.

0: मैत्रिणींनो, परिवार या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची आणि आज छानसा गोड पदार्थ आपण बघणार आहोत, रवा खोबऱ्याची बर्फी. मैत्रिणींनो, याचं साहित्य आहे 1 कप रवा, 1 कप दूध, 2 कप खोबरा किस, 1 कप साखर आणि काजू बदामचे काप. मैत्रिणींनो, आता कृती कशी करायची, तर आपण घेतलेला रवा दुधात 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा. तोपर्यंत खोबऱ्याचा किस छानसा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. ते बाजूला काढून ठेवायचं. मग साखरेचं वितळून छानसं कॅरमेल करून घ्यायचं. त्यात दूध टाकून पुन्हा एकदा ते शिजवून घ्यायचं. मग आता एका कढईत दुधात मुरलेला रवा 1 चमचा तूप टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. आणि मग भाजलेला हा रवा, भाजलेला खोबरा किस आणि साखरेचा कॅरमेल एकत्र करून पुन्हा थोडंसं मंद आचेवर परतून घ्यायचं. हे मिश्रण एका ताटात पसरवून थंड करून घ्यायचं आणि त्यावर ड्रायफ्रूट्स बारीक करून छान सजवायचं. मैत्रिणींनो, अगदी खव्यापासून बनलेल्या मिठाईसारखी होते बरं ही बर्फी. एकदा नक्कीच करून बघा. मैत्रिणींनो, आता ऐकूया मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन.
1: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या स्वरचित काही काव्य पंक्ती आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कविता आणि चित्रकला ही दोन माध्यमं अशी आहेत की ज्यायोगे आपल्या मनातील खरेखरे विचार अगदी अचूकपणे मांडता येतात असं मला वाटतं. म्हणून मी प्रत्यक्ष कवितेलाच उद्देशून जी कविता लिहिली आहे ती आज तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सखे कविते. सखे कविते, भेटलीस कधी का कशी तू, सांगता येत नाही मजला, पण बोबड्या बडबडगीतातून भावलीस, बालगीतांच्या ओळींवर नाचलीस, रूप दिसले अनोखे तुझे ते शाळेतील पुस्तकातून हसलीस, लाजलीस तरल प्रेमगीतांमधून, गायलेस विरहगीतातून दुःख, लावलीस आस भक्तिगीतांमधून, गेलीस भारावून देशप्रेमाने, डोकावलीस कधी लोककलेतून, इतके खरे असे सखे ग सदैव माझ्यासोबत राहिलीस, 1000 शब्दही जे न सांगू शकती ते 2 ओळीत व्यक्त झालीस. सखे सखे कविते, उत्कट भावना लाटेवर सुखद तुझ्यासह तरंगणे, अबोल भाव मनी

तिचे बोलके होती तुझ्या संगतीने. मैत्रिणींनो, माझी दुसरी जी कविता आहे त्या कवितेमध्ये आपल्या आयुष्यात घडणारे जे प्रसंग असतात ते सगळे प्रसंग नंतर आठवणींच्या स्वरूपात आपल्या मनात घर करतात. काही आनंदी, काही दुःखी आणि काही हळवे प्रसंग जणू काही शंख शिंपल्यांसारखेच असतात. माझ्या शंख शिंपले आठवणींचे या दुसऱ्या कवितेत तुम्हालाही हा अनुभव नक्कीच येईल. कवितेचे शीर्षक आहे शंख शिंपले आठवणींचे. शुभ्र किनारा अर्ध्याच्या वर चालून झालेला, कलती सावली, तिरपी होत चाललेली उन्हे, थबकलेले पाय, बावरलेले मन आणि हातांची ओंजळ, निष्ठत चाललेली वाळू काळासारखी, सावरताच येत नाहीये, वाळूबरोबरच निसटतायत शंख शिंपले आठवणींचे. काही शिंपले मऊ, अवखळ, चिमुकले, झरकन संपलेल्या बालपणासारखे, काही रेखीव, सुंदर, गुलाबी क्षणांच्या आठवणींचे, काही शंख चमकदार, झळाळत्या यशासारखे, यशाची गाज अजूनही ऐकवणारे, काही अगदी धारदार, निसटतानाही हातांना जखम करणारे, वेदनादायी क्षणांसारखे, तर काही इतके लोभस की हातातून सुटूच नयेत असं वाटणारे, हृदयात कोरलेल्या हव्या हव्याशा आठवणींसारखे, अजून बरेच गोळा करायचेत शिंपले आणि क्षणही, नंतर आठवणी होणारे, आकाशात पश्चिमेकडे जाणारी बगळ्यांची माळ काळाचे भान देतीये आणि ओंजळीतले शंख शिंपले संचिताचे भान देत आहेत. मैत्रिणींनो, म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, ते अगदी खरं आहे. जे बालपण आपलं होऊन गेलंय ते पुन्हा तर कधीच येत नाही. कितीही पैसे दिले तरी कोणत्याही दुकानात विकत मिळत नाही. माझी आता ही जी पुढची कविता आहे यातली जी नायिका आहे तिचं लग्नही झालंय, तिच्या खांद्यावर आता संसाराची जबाबदारी आहे, पण तिला बालपण सुद्धा खूप आठवतंय आणि एकदा ती खरंच लहान होते. कशी ते या कवितेचंच ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे एक दिवसाचे बालपण. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली, म्हणाली उठ पटकन, अगं राणी बघ बघ सकाळ झाली. म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. आईला म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार, तर कुशीत घेऊन म्हणाली खायचाय का तुला आता मार. मग मात्र पटकन उठले, सगळे आवरून तयार झाले, बाबांच्याच पानात जेवायला बसले. आईला म्हटलं डब्यात मला तिखट मिठाचा सांजाच हवे. आई म्हणाली रोज तुझे नखरे असतात नवे नवे, दिवसभर शाळेत मैत्रिणींबरोबर खूप मज्जा केली, गप्पा खूप मारल्या म्हणून आम्ही शिक्षा सुद्धा घेतली. संध्याकाळी बाबा आल्यावर मी, आई, बाबा आणि भाऊ गेलो आम्ही बागेत. खूप खेळून झाल्यावर भेळ खाल्ली मजेत, बुड्ढी के बाल आणि आईस्क्रीमसुद्धा खाल्ले, चिकट झालेले हात आईच्याच पदराला पुसले. रात्री झोपताना आईने मायेने थोपटता पटकन झोप लागली. सकाळी गजराच्या आवाजाने मला जाग आली. इकडं तिकडं बघितलं तर आई कुठेच दिसली नाही. मी पुन्हा लहान झाले हे स्वप्नच होतं बाई. निश्चिंत, निरागस, निगर्वी बालपण स्वप्नामधले. पुन्हा एकदा एक दिवस मी मात्र जगून घेतले. आई आणि बाबा आता थकले आहेत. माझ्या आणि भावाच्या सुखातच आनंदी होत आहेत. आई बाबा, सासू सासरे यांचे सुरू झाले दुसरे बालपण, निभावून नेता यावे मला त्यांच्यासाठी माझे आईपण. मैत्रिणींनो,
निसर्गामधल्या अनेक

गोष्टी या मानवी जीवनाशीच निगडीत असतात. आता साधं फुलणारं फूलच बघा ना, हे फूल उमलतं, मोठं होतं आणि नंतर कोमेजून मातीमध्ये मिसळूनही जातं, जणू काही मानवी आयुष्यासारखंच. माझ्या पुढील कवितेचं नाव आहे फूल. हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले, हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले, रानवाऱ्याने गुज वाहिले, फूल उमलले, फूल उमलले. रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळू उमलली, रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळूच उमलली. परागकणांचा साज लेवूनी देठावरती मनमुराद डोलली, कोवळ्या उन्हाचे तेज पिऊन फूल दिमाखात डोलते वनी. जणू दवबिंदूंच्या आरसे महाली मुक्त पदन्यास करते कुणी, येऊनी गेला आज कुणी भ्रमर अन फुलपाखरूही भेटून गेले, येऊनी गेला आज कुणी भ्रमर अन फुलपाखरूही भेटून गेले. पर्णांशी त्या मुग्ध फुलाचे रोज असे अलगूच पाहत आले, कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल, कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल. मला पाहुनी कुणी सुखावेल तर कुणी देवाचरणी मला ठेवेल. काय असेल माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. काय असेल बरं माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. की मग राहीन मी अस्पर्श, माझा मलाच होईल भार. फांदीवरती घेऊनी झोके सृष्टी वैभव ते कुसुम न्याहळे. क्षण अन क्षण मागे पडतो, संपते या जन्मीचे सोहळे. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला त्याने सर्वांना. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला फुलाने सर्वांना, रानवाऱ्याला, फुलपाखराला, भ्रमराला आणि या सृष्टीला. फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा, फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा, मूक वेदना उरीची त्याच्या गंधात मिसळली तेव्हा. देठाची फांदीवरती खूण अन फूल अश्रू ढाळते, माती फुलाच्या भेटीने गहिवरते, ओलावते, गंधाळते. मैत्रिणींनो, माझ्या पुढील कवितेचे शीर्षक आहे अशी यावी एखादी दुपार. ही कविता समस्त गृहिणींना, विशेष करून एकत्र कुटुंबातील सुनांना समर्पित आहे. एकत्र कुटुंब पद्धती उत्तम आहेच, पण या कुटुंबातील सुनांना निवांतपणा असा खूप कमी मिळतो. माझ्या ज्या मैत्रिणींनी याचा अनुभव घेतला आहे त्या या कवितेशी नक्कीच एकरूप होतील. माझ्या या कवितेतील नायिकेला सकाळ किंवा संध्याकाळ नाही तर हवी आहे एक निवांत दुपार. कशी ते ऐका तर मग. कवितेचे शीर्षक अशी यावी एखादी दुपार. अशी यावी एखादी दुपार, स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टी व्ही करावा ऑन थोडा वेळ. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टी व्ही करावा ऑन थोडा वेळ, लावून मनपसंत डिस्कव्हरी चॅनेल, बघावे जंगलातील जीवन निखळ. धुणं राहिलं राहू दे, भांडीवलीची सुट्टी होऊ दे, दाण्याचा कूट संपलाय संपू दे, छोटं मोठं टेन्शन नसूच दे, छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात. बघा हा मैत्रिणींनो, अनेकदा महिलांना अगदी गरमागरम अन्न वेळेवर जेवायला नाही मिळत कामांमुळे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात, जमिनीवर बसून निवांतपणे चवी चवीने बसावे खात. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीचीही हाक. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीचीही हाक. हे येणार ते येणार, नको पाहुण्यांचाही धाक. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. रेडिओवरती ऐकत राहावे जुने एखादे सुंदर गान. मनातील एखादे काव्य उतरावे
अलगद असे ते

लेखणी मधुनी किंवा चितारावे स्वप्नमनीचे इंद्रधनुषी रंगांमधुनी. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. चहा झाला नाही का अजून? कुणाचेही असे प्रश्न नसावे. अशी यावी एखादी दुपार रेंगाळावी छान मनात. अशी यावी एखादी दुपार रेंगाळावी छान मनात. नात्यांच्या मांदियाळीमध्ये मिळावी स्वतःची स्वतःला सोबत. मैत्रिणीनो, शांतता या नावाच्या माझ्या पुढच्या कवितेबद्दल मी काही सांगण्यापेक्षा ही कविताच तुम्हाला बरंच काही सांगेल. ऐकूया तर मग. कवितेचं नाव आहे शांतता. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध त्रासदायक. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध त्रासदायक. नक्की कुणाचं चुकतंय कळत नाही, पण कळतंय काहीतरी चुकतंय खरं. कधी दुसऱ्यांचं कधी आपलं. आपण समजतो आपण वयाने मोठे झालो, अनुभवाने समृद्ध झालो, पण तसं नसतं. येत राहतात अनुभव प्रत्येक क्षणागणिक, काही छानसे काही भावनिक तर काही त्रासदायक. एक वय असतं, एक वय असतं इतरांवर अवलंबून असण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं स्वतंत्र व्हा. एक वय असतं स्वप्न बघण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं वास्तवात या. एक वय असतं पंख पसरून झेप घेण्याचं, तर तेव्हा कुणीतरी म्हणतं घरट्यात रहा. एक वय असतं विश्रांती घेण्याचं, तेव्हा कुणीतरी म्हणतं कष्ट करा. आपण काय करावं हे जेव्हा दुसरे ठरवू लागतात, आपल्याला गृहीत धरू लागतात, तेव्हा आक्रंदून जातं मन. ओठांच्या दाराशी धडका मारतात शब्द व्यक्त होण्यासाठी, आणि होतात घायाळ स्वतःच्याच आवाजाने. थकतात शब्दही, होतात मूक. मग नुसतीच शांतता. मैत्रिणींनो, माझी पुढची जी कविता आहे ना, ती प्रत्येक सासूरवाशिणीला समर्पित आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जणू तिचा दुसरा जन्मच होतो. आई वडिलांसमान सासू सासरे, भावासारखा दीर, बहिणीसारखी नणन आणि प्रेमळ नवरा, ही सगळी नाती तिला मायेने आपलेसे करतात. पण तिच्या मनाच्या एका कप्प्यात मात्र तिच्या माहेरचे स्थान आढळ असते. आणि जेव्हा ही सासूरवाशीण आईकडे माहेरपणाला येते ना, तेव्हा पुन्हा तिला तिचे बालपण सापडते. बघा तर ही कवितेतली नायिका काय सांगते आहे. कवितेचे शीर्षक आहे मायेचे मोरपीस. सुखाची असो कितीही बरसात, सुखाची असो कितीही बरसात, आईच्या मायेची त्याला सर नाही. इतकी वर्ष झाली तरी माहेरची ओढ काही आटत नाही. प्रेमळ नवरा गुणी मुलं संसाराची गोडगोड गाणी. प्रेमळ नवरा गुणी मुलं संसाराची गोडगोड गाणी. तरीही तहानलेले मन माहेरचेच चवदार पाणी. मुलांच्या परीक्षा उन्हाळी कामे पार पाडून सगळी जबाबदारी. पोहोचते सासूरवाशीण मनाने केव्हाच मग आईच्या घरी. माहेरी पाऊल पडता तिचे आईच्या चेहऱ्यावर येते हसू. माहेरी पाऊल पडता तिचे आईच्या चेहऱ्यावर येते हसू. सुखात आपली मुलगी पाहून बाबांच्या डोळ्यात खुशीचे असू. भाऊ भाऊजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. भाऊ भाऊजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. आत्तू आत्तू म्हणत भासरही बिलकतात प्रेमाने. आईच्या हातचे पदार्थ खाऊन पोटाबरोबरच मनही तृप्त होते बाई. जगातल्या कोणत्याही पदार्थांना आईच्या हाताची चव नाही. सिनेमा पत्ते छोटीशी सहल. सिनेमा पत्ते छोटीशी सहल गप्पांचे मग फड रंगतात. आणि परत निघण्याची वेळ येते माहेरपणाचे दिवस सरतात. कितीही राहिलं माहेरी तरी प्रेमाचा पूर काही ओसरत नाही. आणि आईबाबांचे मन मात्र ते काही भरत नाही. आत्तू राहा ना अजून लाडीक हट्ट भाचरांचा. आत्तू

रहा ना अजून, लाडी खट्ट भाचरांचा. हे काय वंस, 8 दिवसात निघालात लगेच, गोड रुसवा भावजईचा. पण थोडक्यातच गोडी असते, निघाले पाहिजे आता. बालपणाला भेटून घेते पुन्हा घरी निघता निघता, पुन्हा कधी येशील आता? आई नेहमीचा प्रश्न विचारते. सासरी ती निघते, पण मनातले मोरपीस माहेरीच राहते. मैत्रिणींनो, सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष ही कालमापनाची प्रमाणे आहेत. प्रत्येक क्षणाला आपल्या आयुष्यात काही ना काही घटना घडतात आणि हे क्षण आपण कधी अत्यंत दुःखात जगतो किंवा अगदी आनंदात जगतो. यातलेच काही हळवे क्षण मनाच्या कोपऱ्यात अगदी आपले स्थान घट्ट करतात. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे काही हळवे क्षण. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण जातात उडून फुलपाखरासारखे, पंखांवर आठवणींचे रंग घेऊन. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण गोड, निरागस, हसत राहतात बाळाच्या निखळ हास्यासारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण दाटून येतात कंठात आणि डोळ्यात, नांदणाऱ्या सासूरवाशिणीसारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बाहुली, भोवरा, कट्टी, बट्टी रमतात पुन्हा निश्चिंत बालपणात. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण फुलतात सुगंधी गुलाबासारखे, काट्यात असूनही दिमाखात डोलणारे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बोथट होत जातात हळूहळू, धार गेलेल्या पात्यासारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण धावतात पुन्हा पुन्हा आईबाबांकडे, कुशीत त्यांच्या शिरण्यासाठी. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण मात्र सहजच ओघळतात अश्रू होऊन, सांगता न येणाऱ्या भावनांसारखे. मैत्रिणींनो, कुठेतरी एका शांत पण सुंदर सरोवराचं मी एकदा चित्र बघितलं आणि त्यावरून मला ही कविता सुचली. सरोवर कसं वरून दिसायला शांत सुंदर दिसत असतं, तरीही त्याच्या आत तळाशी अनेक हालचाली सुरू असतात, पाण्याचे अनेक झरे पाझरत असतात. या शांत सरोवराची तुलना माणसाच्या मनाशी अगदी चपखल होऊ शकते, नाही का? बघा तर या कवितेत. कवितेचे शीर्षक आहे सरोवर. गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी. गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी. शीतलहरी लहरींमधूनी करतो तपश्चर्या मनस्वी. निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता, निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता. दिसे वरी जरी ते निश्चल, सुखावे अंतरी पाझर फुटता. तीरावरच्या वृक्षलताही पाहती अपुले बिंब जलात. गगनालाही मोह न आवरे, झेपावे बनुनी मेघ तळ्यात. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. तरंग उठवनी पाण्यावरती, पंखांवरती घेती जलमोती. सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात, सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात. बंदी झाला भृंगही अवचित, मोहक राजस त्या कमळात. सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे. सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे. प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे. प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे. मैत्रिणींनो, तुम्हालाही असा अनुभव येत असेल, कधी कधी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडून वेगळाच अनुभव येतो. ही लोक आपल्या समोर वेगळं वागतात आणि आपल्या पाठीमागे वेगळं वागतात. कधी कधी आपल्याशीच काय इतरांशी सुद्धा अनपेक्षित वागतात. समोर गोडगोड बोलतात, मागे निंदा करतात. यावरच आधारित
माझी ही कविता आहे.

मुखवटा, मुखवट्यांमागचे डोळे, मुखवट्यांमागचे डोळे बघती कुणाकडे ते कळेना, मुखवट्यांमागचे डोळे बघती कुणाकडे ते कळेना, आणि मुखवट्यांमागचे ओठ बोलती कुणाशी तेही कळेना. वरून हास्य अन आतून रडू, वरून हास्य अन आतून रडू, की वरून रडू अन आतून हसू. मोह माया राग अन द्वेष भाव कोणते मुखवट्याचे, मोह माया राग अन द्वेष भाव

0: आणि आतून हसू. मोह, माया, राग आणि द्वेष, भाव कोणते मुखवट्याचे? मोह, माया, राग आणि द्वेष, भाव कोणते मुखवट्याचे? अंदाज खरा तो काही कळेना. बालपण सरते जन्मतो मुखवटा, बालपण सरते जन्मतो मुखवटा. मैत्रिणीनो, ही ओळ मी मुद्दाम घेतली आहे कारण बालपणीचे सगळेच जण आपण अगदी निरागस निस्वार्थी असतो. हळूहळू वेगळ्या वेगळ्या भावना आपल्या मनाला शिवायला लागतात, म्हणून ही ओळ घेतली आहे. बालपण सरते जन्मतो मुखवटा फसवण्यासाठी जगाला अव्याहत वाहत राहतो खोटेपणाच्या या ओझ्याला. संपणार कधी हे ओझे काही कळेना, संपणार कधी हे ओझे काही कळेना. जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात, जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात. खरा चेहरा मात्र सहज दिसतो त्या विधात्याच्या डोळ्यात. फसवत आले कोण कुणाला काही कळेना, फसवत आले कोण कुणाला काही कळेना. पुन्हा नवा जन्म, पुन्हा नवा मुखवटा, पुन्हा नवे ओझे, पुन्हा हा खोटेपणा. चक्र कधी संपणार काहीच कळेना, काहीच कळेना. धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

मैत्रिणींनो, अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं मधुकर झिरडकर यांचं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार.

0: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकरांचं गीत आपण ऐकतात. हीच खरी दौलत या चित्रपटासाठी संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकलाकारांनी गायलेलं, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटातलं राजू कुलकर्णी यांचं गीत, संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं.

0: चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता गीतबहार ह्या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
0: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72. आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाला जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. बांगलादेशातले भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी आज महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवाया निर्मूलनाविषयी.
4: 1967 मध्ये

0: हे बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात विशेषतः आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल्यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 मध्ये राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 मध्ये ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 मध्ये राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 मध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 मध्ये 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
1: फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबीयत कैसी है?
3: सर सब ठीक है सर, सब ठीक है.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
3: यस सर.
2: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान देने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग.
1: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. जागतिक शांततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेली प्रशंसा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पुतीन यांनी केलेलं हे कौतुक मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक शांततेसाठी एक विश्वासार्ह आवाज म्हणून उदयाला आला आहे हेच अधोरेखित करतं असं शाह म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीने विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकव्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव्ह सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून

0: त्यात 12 सुवर्ण 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मिझोराममध्ये आयझॉलजवळ कार खोल दरीत कोसळून दूरदर्शनचे वृत्त संचालक नम्पीबोऊ मारिदमाई आणि पीआयबीचे अतिरिक्त महासंचालक एंगमपामे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह मणिपूरमधल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावाहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृत आणि जखमी वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी मेघे इथल्या नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य आहेत. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयातून सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. पोलीस या अपघातासंबंधी पुढील तपास करत आहेत. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली इथल्या आकाशवाणी मुख्यालयात स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली. तसंच परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत त्यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणही केलं. यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस सुब्रमण्यम यांची उपस्थिती होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72 आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. खरीप हंगाम 2026 मधील पावसाच्या तुटीमुळे राज्य शासनानं 26 सप्टेंबर रोजी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. या यादीत अमरावती जिल्ह्यातील सर्वच 14 तालुक्यांचा समावेश आहे. अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, वरुड, मोर्शी, धारणी, चिखलदरा यांसह इतर तालुक्यांना यामुळे शासकीय सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय समित्या गावपातळीवर नुकसानीची पाहणी करतील. जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर 1 लागू झाला असून शेतकऱ्यांना कर्जवसुली, वीज बिल आणि परीक्षा शुल्कात सवलती देण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या 22 दिवसांत जिल्ह्यात अपेक्षित 112.6 मिलीमीटर ऐवजी केवळ 66.8 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची स्थिती गंभीर बनली असून सोयाबीन आणि कापसाची 50% अधिक पिके करपल्याचं चित्र आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानं उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दर्यापूर तालुक्यात महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी लिहिता वाचता आलं पाहिजे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. अर्ज कागदपत्रांसह तहसीलदार कार्यालयात समक्ष सादर करायचे असून 100 गुणांची लेखी परीक्षा 11 नोव्हेंबरला होईल. पावसाच्या खंडामुळे अमरावती शहर आणि मेळघाटातील जलस्रोत आटू लागले असून भीषण पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे. धारणी आणि चिखलदरा परिसरातील पाणी स्रोतांवर विशेष ताण आला आहे. यावर उपाय म्हणून टंचाई आराखड्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शहराचा पाणी पुरवठा अप्पर वर्धा धरणावर अवलंबून आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात 24 ऑगस्टच्या पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीनं 7 सप्टेंबर रोजी आपला अहवाल सादर केला. घटनेनंतर आरोग्य सेवा उपसंचालकांसह 5 जणांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. सप्टेंबरच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती महानगरपालिकेचा सफाई आणि कचरा संकलनाचा कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर सोबतचा करार रद्द केला. हा करार

0: 28 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबरच्या अखेरीस अंतरिम स्थगिती दिली. नागपूर खंडपीठाने कंत्राट रद्द करून नवी निविदा काढण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेसमोर पर्यायी व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे शहरातील सफाईच्या व्यवस्थेबाबतचा संभ्रम सध्या दूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑक्टोबर महिन्यात होणार असून महापालिकेच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबानगरी अमरावतीत 14 सप्टेंबर रोजी भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शहरातील विविध भागांतून दिवसभर मिरवणुका निघाल्या. आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनीही ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना करून उत्सवाला सुरुवात केली. तर गणेश विसर्जनाच्या काळात जिल्ह्यात पोलिसांनी कठोर कारवाई केली. आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी 37 गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसंच नीरपिंगळाई आणि सोनोरी इथं मिरवणुकीत अश्लील नृत्य सादर करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी तृतीय पंथीयांविरुद्धही गुन्हे नोंदवण्यात आले. अमरावती मध्यवर्ती कारागृहात सप्टेंबर महिन्यात आठवडाभरात 3 बंद्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. तत्पूर्वी सप्टेंबरच्या सुरुवातीला एका 27 वर्षीय कैद्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता. मोक्का कायद्यान्वये अटकेत असलेल्या विचाराधीन बंद्याचा 9 सप्टेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप केला तर कारागृह प्रशासनानं तो ब्रेन ट्युमरनं आजारी असल्याचं सांगितलं. 6 सप्टेंबरच्या वृत्तानुसार मेळघाटातील कुपोषणाचे वास्तव जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुन्हा समोर आले आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात 2291 बालके कुपोषणाच्या श्रेणीत आढळली असून त्यापैकी 140 बालके अतितीव्र कुपोषित आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया राजा बढे यांचं गीत, गायिका माणिक वर्मा.

भीमराव पांचाळे यांनी गायलेली सुरेश भट यांची गझल आपण ऐकलेत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 1:55 मिनिटं होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत ऐसी

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या मनूचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: हल्ली सगळ्यांचाच पर्यटन हा एक जीवलग छंद आहे. म्हणजे कधी कधी तर वाटतं शनिवार रविवार या लोकांना घर चावतं की काय, इतकी माणसं पर्यटन करतात. या प्रवास वर्णनाची सुरुवात मनोगत ऐवजी मनुगत या शब्दापासून झाली आहे आणि शेवट इति मनुपुराण अशी केली आहे. कारण की ह्या मनुच्या अभयारण्याबद्दल लेखकाने या पुस्तकात लिहिले आहे. या अभयारण्यात जणू काय आपल्याला चकवा लागतो आणि आपण या मनुच्या अरण्यातच रेंगाळत राहतो. ॲमेझॉन खोरे पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेले हे सदाहरित घनदाट जंगल आहे. मनू नदीचा हा परिसर पृथ्वीवरील सर्वाधिक जैवविविधता असलेला आहे. लेखक एका निसर्गप्रेमीच्या भूमिकेतून या जंगलात भटकले. त्यांनी या पुस्तकात मनू येथील रंगीबेरंगी पक्षीसृष्टी, हजारो प्रकारच्या वनस्पती, जलचर उभयचर सस्तन प्राण्यांच्या प्रजातींचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे. निवडक छायाचित्र देखील आहेत. लेखक महाशयांना जुन्या काळातील घरे बघत पुढे वाटेत ओसाड गवताळ प्रदेशातील वाळवंटी सिंह प्युमाच्या दर्शनाची ओढ लागते. प्रवास करत सर्वात उंच खिंड अगजानाको खिंड लागते. हा प्रांत धुक्याचा प्रदेश मानतात. डोंगर, गच्च झाडी, ढगांची गर्दी यातून रस्ता कापत लेखक पुढे जातात. पेरू देशाची लोकसंस्कृती आजही आहे. पूर्वी पक्षी, प्राणी, वनस्पतींचे प्रकार, कीटक, साप, मुंग्या, बेडूक, मासे, फुलपाखरे यांनी समृद्ध हा असा हा भूभाग इंका साम्राज्यातील स्वतंत्र अस्तित्व होता. पूर्वी युरोपने रबराच्या उत्पादनासाठी येथे कथितरित्या जंगलतोड केली. पण आता 1967 सालापासून हे जंगल राखीव आहे. बोका मनू येथे पर्यटकांसाठी माहिती केंद्र आहे. गाईडसाठी मनू लर्निंग केंद्र पण आहे. फक्त 3000 पर्यटक एका वर्षाकाठी इथे जाऊ शकतात. रिचेस्ट बर्डिंग लोकॅलिटी म्हणजे भरपूर पक्षी बघायला मिळणारी अशी ही जागा आहे. स्वेन एरिक्सन मनू अभयारण्याकडे जाण्याच्या रस्त्याचे निर्माते यांचा पुतळा तेथे आहे. अर्थात या वाटेवर येण्याचे धाडस फार कमी माणसं करतात. या अरण्यात पाचूसारख्या हिरव्या क्वेज्वेल पक्षाचे दर्शन होते. पक्षी, फुलपाखर, अळ्या यांचे वर्णन, प्राण्यांचे सहजीवन, कापुचीन माकडं यांचं वर्णन आहे. वनस्पतींचा विकास आणि मानवाचा विकास खरं तर परस्पर पूरक असतो. पेरू देशाचा रॉक राष्ट्रीय पक्षी कॉक द रॉक इथे आढळतो. जंगलात जेवढ्या कमी सोयी असतात तेवढी वन्यजीव दर्शनाची संधी

0: दी जास्ती असते असं लेखक लिहितात. हमिंग बर्ड हा जगातील सर्वात लहान पक्ष्यांपैकी एक आहे जो तिथे बघायला मिळतो. दक्षिण अमेरिका हे जैववैविध्याने सर्वात संपन्न असलेलं शहर आहे. दाट झाडीत लीलया संचार करणारे पक्षी, साप, सरडे, माकडे, मगरी यांचे शेकडो प्रकार इथे बघायला मिळतात. हार्प गरुड, ओरोपेंडुला पक्ष्यांची घरटी हे इथलं एक आश्चर्य आहे. तर ही विचारांची सहल, मनुच्या अरण्यातील प्रवास असाच सुरू राहू दे. रसिक श्रोते हो, आपला सगळ्यांचा हा मनुच्या अरण्यातील प्रवास सुखकर होवो.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या मनुचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आयसी अक्षरे रसिके कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोबी या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. कोबीच्या हळव्या जातीसाठी हलकी ते मध्यम आणि गरव्या जातीसाठी सुपीक आणि भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6 ते 6.5 असावा. हलक्या जातीचे गड्डे रोपांच्या लागवडीनंतर 60 ते 70 दिवसात तयार होतात. गरव्या जातीचे गड्डे रोप लागवडीपासून 100 ते 110 दिवसात काढणीस तयार होतात. पानकोबीची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात करतात. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत लागवड केल्यास उत्पादन भरपूर मिळतं. खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी मे किंवा जूनमध्ये करावी. या पिकाची रोपं गादी वाफ्यावर तयार करावीत. 1 हेक्टर लागवडीसाठी हंगाम आणि जातीनुसार 200 ते 500 ग्रॅम बियाणं लागतं. संकरित जातीसाठी 200 ते 250 ग्रॅम बियाणं लागतं. रोपं तयार होत असताना मुख्य शेतीची पूर्व मशागत करून घ्यावी. त्यानंतर लागवडीसाठी सरीवरंबे तयार करून घ्यावेत. लागवड 60 बाय 60 सेंटीमीटर किंवा 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर करावी. रोपांची पुनर्लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक आणि जोमदार रोप लावावं. रोप लावताना मुळ्या जमिनीत सरळ राहतील अशा तऱ्हेने रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलकं पाणी द्यावं. लागवडीनंतर 1 आठवड्यात तूट भरून काढावी. जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळी दर हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावं. तसंच प्रति हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. नत्राची अर्धी उरलेली मात्रा 2 समान हप्त्यात विभागून द्यावी. पहिला हप्ता रोप लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरा हप्ता त्यानंतर 20 दिवसांनी गड्डा धरू लागल्यानंतर द्यावा. संकरित जातींसाठी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावं. रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. दुसरं पाणी त्यानंतर 2 दिवसांनी द्यावं. हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं. रोपांच्या लागवडीनंतर 3 ते 4 आठवड्यात खुरपणी करावी. रोपांना मातीची भर द्यावी. आवश्यकतेप्रमाणे 2-3 खुरपणी करावी. तणांचं नियंत्रण करण्यासाठी जमिनीची मशागत पूर्ण झाल्यावर वाफे बांधणीपूर्वी बासालिन 2 ते 2.5 लिटर दर प्रति हेक्टरी हे तणनाशक फवारावं. रोपांच्या लागवडीपासून पानकोबीच्या लवकर येणाऱ्या जाती 55 ते 60 दिवसांनी काढणीस येतात. संकरित जातीचे सर्व गड्डे एकाच वेळी तयार होत असल्यामुळे 8 ते 10 दिवसातच संपूर्ण पिकांची काढणी होते. तर उशिरा तयार होणाऱ्या जातीचे गड्डे 100 ते 115 दिवसांनी काढणीस तयार होतात. पानकोबीचे तयार गड्डे अंगठ्यांनी किंवा तळहातांनी दाबल्यास घट्ट लागतात. असे घट्ट गड्डे बाहेरच्या 3-4 पानासकट कापून काढावेत. लवकर तयार होणाऱ्या जातीचं 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळतं. तर उशिरा होणाऱ्या जातींचं 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळतं.
0: कृषीवाणी कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:04 झालेले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एक अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाही आहे मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधी कधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पलभोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते. स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निप्पल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही

0: नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा. नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निप्पल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका, पण थांबवून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवाल.

0: कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:10 झालेली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. सर काय सांगाल?
1: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी शेती आहे तिला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरडधान्य जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतक त्यांच्यामध्ये हे अडॅप्टेशन आलेलं आहे. त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणे आहेत कितीही दुष्काळ आला, कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात जर असं म्हटलं की काही काही ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत म्हणजे भरडधान्य आहेत ती तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरडधान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरडधान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैव विविधता पारंपरिक बियाणांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार.
1: धन्यवाद सर.

परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. यानंतर ठीक 2:15 वाजता दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग मधुवंती आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर, हार्मोनियम साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतांची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट इथल्या स्मारकावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही या नेत्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांमध्ये आदरांजली वाहण्यात येत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात तसंच नागपूरच्या व्हरायटी स्क्वेअर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले विद्यापीठात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. विमान तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातले प्रत्येकी 10 करार यात आहेत. डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात 4,15,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित आहे. तर ऊर्जा, बॅटरी, कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात 1,00,000 कोटीहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे करार झाले. याशिवाय अंतराळ, खाणकाम, धातू उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, शेती यासारख्या विविध क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीसाठीही करार झाले. गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गुंतवणूकदारानं प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. या परिषदेत चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर

0: आणि मुंबई महानगर प्रदेश अशा विविध भागात गुंतवणुकीचे प्रस्ताव असून राज्याच्या सर्व भागांमध्ये विकासाच्या संधी पोहोचविण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला आणि बालविकास विभागानं संयुक्तपणे 1000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करावं आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवायांच्या निर्मूलनाविषयी.
1: 1967 बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात विशेषतः आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते, अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीनं विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोरगोहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकर्व प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकर्व सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्यपदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिवर्षी दिला जाणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह

असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू. अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजत आहे. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर 5:02 नादब्रह्म कार्यक्रमात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम राजेंद्र देशमुख यांचं गायन आपल्याला ऐकता येईल. राग मुलतानी त्यांनी गायला आहे. पण आता आधी ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि शस्त्राचा शोध पोलीस घेत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्णपदकांची कमाई केली. मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात तर पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुजित कलकल यांनीही सुवर्णपदकं पटकावली तर 80 किलो वजनी गटात अंकुश पंघाल याने सुवर्णपदक पटकावलं आहे. तिरंदाजीत महिलांच्या रिकर्व

0: सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. भारताकडे सध्या 15 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 75 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद्यब्रह्म. आज राजेंद्र देशमुख यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात आहे, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकरी यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग मुलतानी.

स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडू आपल्या दमदार कामगिरीने देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावत आहेत. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई करत आपल्या प्रतिभेची आणि अथक मेहनतीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. आपल्या भारताच्या खात्यात आतापर्यंत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 48 पदके जमा झाली आहेत. क्रिकेट, कबड्डी, नेमबाजी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, स्क्वॅश, वेट लिफ्टिंग अशा अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. किरण पहल, पुवम्मा माचट्टीरा, प्राची आणि विठ्ठ्या रामराज यांच्या महिला संघाने 4x400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलंय. सध्या देशात घडत असलेल्या घटना पाहता ह्या देशासाठी देशाबाहेर घडणाऱ्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात.

0: मिलखा तू पकड़।
1: आज आहे 2 ऑक्टोबर। भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपले माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांची आज जयंती। संपूर्ण जग आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून अत्यंत आदराने साजरा करतोय। जेव्हा आपण महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसा या तत्वाचा विचार करतो तेव्हा आजच्या जनजी आणि तरुण पिढीच्या मनात अनेकदा प्रश्न येतो, 21व्या शतकात या डिजिटल आणि अतिशय वेगाने धावणाऱ्या जगात अहिंसा खरोखरच लागू होते का? आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात अहिंसा असते का? आपल्या सोशल मीडियाच्या युगात जिथे एखाद्या गोष्टीवर लगेच रिॲक्ट होणं किंवा ट्रान्सफॉर्मेटिव्ह बदल घडून आणण्यासाठी आक्रमक होणे ही पद्धत मानली जाते, तिथे गांधीजींची अहिंसा आपल्याला काय शिकवू शकते? मला वाटतं अहिंसेबद्दल शांतपणे विचार केला आणि अहिंसा अवलंबली तर कित्येक सामाजिक आणि मानसिक त्रास कमी होऊ शकतील।

गांधीजींची अहिंसा म्हणजे केवळ युद्ध न करणे किंवा शांत बसणे नव्हे. अहिंसा हे दुर्बलांचे लक्षण नसून ते जगातले सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. मन, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर दुसऱ्याचा द्वेष न करणं, समोरच्याचा आदर करणं आणि संघर्षाचा मार्ग संवादातून शोधणं म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे सत्याग्रह, सत्याचा आग्रह आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याची प्रचंड मानसिक ताकद. त्यामुळे आजच्या तरुणाईसाठी अहिंसा ही एक ऍक्टिव्ह चॉईस असू शकते. आपल्या दैनंदिन आयुष्यात जेव्हा आपण सोशल मीडियावर ट्रोलिंग, द्वेष, रस्त्यावरचा किंवा कोणाचाही राग किंवा सोशल मीडियावरील आक्रमकता नाकारतो, तेव्हा आपण नकळतपणे अहिंसेचाच मार्ग स्वीकारलेला असतो. महात्मा गांधींचा तरुणाईवर आणि तरुण रक्तावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह किंवा भारत छोडो आंदोलन पुकारलं, तेव्हा देशातील लाखो तरुण पुढे आले होते. गांधीजींचे एक प्रसिद्ध वाक्य आजही आपल्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. यू मस्ट बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. म्हणजे जगात जो बदल तुम्हाला पाहायचा आहे तो आधी स्वतःमध्ये घडवून आणा. आजचा भारतीय तरुण जेव्हा स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून नवीन उद्योग, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवतो,

आजच्या युगात तरुणाई समोर पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदल ही खूप मोठी आव्हानं आहेत. गांधीजींनी 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं, नेचर हॅज इनफ फॉर एव्हरी

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. वैमानिक कॅप्टन स्मित माचर यांच्या धाडसाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक. 1000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. अचूक पंचनामे करून अधिकाधिक मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील, महसूल मंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 16 सुवर्णपदकांसह भारताची पदक तालिकेत 5व्या स्थानी झेप. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे. राज्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांमधून या दोन्ही राष्ट्रपुरुषांना आदरांजली वाहण्यात आली. दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या राजघाट इथल्या समाधी परिसरात सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजघाट इथल्या गांधीजींच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. विकसित भारतच्या ध्येयासाठी बापूंचे विचार सदैव मार्गदर्शक ठरले असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती

लाभ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी ही माहिती दिली. यातील अंगणवाडी उत्सवांतर्गत जिल्ह्यातील 502 अंगणवाड्यांमध्ये उपक्रम घेण्यात आले. नांदेड नजीकच्या विष्णुपुरी प्रकल्पातील अंतेश्वर उच्च पातळी बंधारा, विष्णुपुरी उच्च पातळी बंधारा तसंच रेणापूर सुधा लघु प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पाण्याचा उपसा रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून पिण्याचं पाणी आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले. ते आज जिल्ह्यातील पाणी आणि चाराविषयक आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा आणि पाणी बचतीसाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. हिंगोली जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवून जलसुरक्षा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक तसंच ग्रामीण भागात 10,000 लहान जलसाठे निर्माण करण्याचं नियोजन असल्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं. हिंगोली इथं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ कार्यालयात जलसेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ आज जलपूजनानं झाला, त्यावेळी ते बोलत होते. नीट पेपरफुटी प्रकरणाकडे अभिजित दिपके आणि काँक्रोच जनता पार्टीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत लातूरच्या महात्मा गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी अभिजित दिपके यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. हवामान. कोकणातल्या बहुतांश भागांना आजपासून पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. 1,000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश आणि अचूक पंचनामे करून अधिकाधिक मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील महसूल मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमी

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन सगळीकडे पाळला गेला. खरं तर सगळेजण आपण बोलतो की सध्या हार्ट अटॅकचं वय आता खूप अलीकडे येत चाललंय. आपली सध्याची लाईफस्टाईल, स्ट्रेस याला कारणीभूत आहेत ही कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मग ती हृदय सुदृढ ठेवण्यासाठी ही लाईफस्टाईल आपण सुधारतो का, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण स्वतःची काळजी घेतो का, का फक्त आपण काळजीच करत बसतो? श्रोते हो, आपलं हृदय सुदृढ ठेवण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण काय काळजी घ्यायची, हे आणि यासारखे बरेच प्रश्न आपण आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे हृदयरोगतज्ञ डॉक्टर आशिष नाबर यांना. डॉक्टर आशिष नाबर हे गेली 30 वर्ष हृदयरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हृदयाच्या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. डॉक्टर आशिष नाबर, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद सुजेता.
0: डॉक्टर, 29 सप्टेंबरला आपण जागतिक हृदय दिन पाळला, तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल?
1: सो वर्ल्ड हार्ट फेडरेशन सेलिब्रेट करते आणि प्रत्येक वेळी त्याची एक थीम असते. तर मला वाटतं 2024-2026 दरम्यानसाठी डोंट मिस अ बीट अशी थीम आहे. आणि त्याचा आपण अर्थ असा आहे की बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं की हे जे त्यांना त्रास होत आहेत ते हृदयाशी निगडीत आहेत, आणि मग ते ओव्हरलुक किंवा डिसमिस केले जातात किंवा डॉक्टरपर्यंत जाण्याची वेळ येत नाही. तर त्याच्याविषयीची जागरूकता निर्माण करणं आणि बरेचसे हृदयविकारांना किंवा हार्ट अटॅकला कारणीभूत असणारे जे रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात ते ओळखण्याविषयी लोकांना परत एकदा जागृत करणं, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, पण त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तो ती थीम ठेवली आहे.
0: पण डॉक्टर, पण आपल्या हृदयाला काय आजार झालाय किंवा हृदयाच्या काय बारीक बारीक कुरकुरी सुरू झाल्यात हे आपण कसं ओळखायचं आणि त्या कुरकुरी नेमक्या कोणत्या असतात?
1: सो सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की जर तुम्हाला चालताना त्रास जाणवला की तुम्हाला दम लागतोय किंवा छातीत भरून येत आहे तर हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काही आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून चालू झालंय तर नक्कीच कुठेतरी काहीतरी बिनस्त आहे, म्हणजे हे लक्षात येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा दम लागणं हे हार्टच्या विकनेसशी निगडीत असू शकतं. छातीत दुखणं हे हार्टच्या नसांच्या ब्लॉक्सशी निगडीत

ते 7 च्या खाली असायला पाहिजे. आणि लिपिड प्रोफाईलमध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉल हे जर तुम्ही हार्टचे पेशंट ऑलरेडी असाल तर इवन 40 आणि 50 च्या खाली असायला पाहिजे. सो डॉक्टर्स तुमची औषधं वाढवणार जोपर्यंत ह्या टार्गेट लेवल्सवर आपण पोचत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला जरी बरं वाटत असलं तरी हे नंबर्स त्यांच्या टार्गेट लेवल्सपर्यंत खाली आणणं गरजेचं आहे, कारण मग ह्या लोकांना गरजेचं.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईतल्या मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कुलाब्यातल्या इंदिरा डॉक इथं झालेल्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. धारावी एक्सपिरियन्स सेंटरमुळे धारावीकरांच्या मनात पुनर्विकासाविषयी असलेल्या शंका, अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या केंद्रात आजच्या धारावीच्या स्वरूपासह भविष्यातली घरं, कार्यस्थळं, रस्ते, खुली मैदानं आणि सामाजिक पायाभूत सुविधांचं प्रत्यक्ष तसंच डिजिटल दर्शन घडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या आवडेल तिथं कोठेही प्रवास पास योजनेतला पास आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी प्रत्यक्ष आगारात जावं लागणार नाही. या योजनेअंतर्गत दिला जाणारा 4 आणि 7 दिवसांचा पास आता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसंच मोबाईल ॲपवरून काढता येणार आहे. हा पास प्रिंट किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात दाखवता येईल. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांना सचिव पदाचा कार्यभार अध्यक्षांच्या संमतीनं इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून राज्य सरकारच्या सेवेत रुजू होण्याचे आदेश सरकारनं काल रात्री जारी केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी MPSCच्या सचिवांना हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. देशासह राज्याच्या विविध भागात विविध पक्षांनी आणि संघटनांनी आज आंदोलनं केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी.

0: निधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीनं मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह विविध मान्यवरांनी या आंदोलनात उपस्थिती नोंदवली. पोलिसांनी परवानगी नाकारूनही तरुणाई मोठ्या संख्येनं घोषणांचे फलक आणि तिरंगा ध्वज घेऊन इथं जमली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. जेन नेक्स्ट मुंबई या नावानं काही तरुणांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईत मंत्रालयाजवळ आंदोलन केलं. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करणं आणि संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयआयटी मुंबईच्या काही विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. नेट पेपरफुटीचा मुद्दा मध्येच अर्धवट सोडून काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके इतर मुद्द्यांकडे वळल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटानं आंदोलन केलं. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्याला पाठिंबा दिला आहे. यवतमाळमध्ये दुष्काळाची मदत ताबडतोब देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनीही उपवास ठेवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना आणि आम आदमी पक्षानं नवी दिल्लीत आंदोलन केलं. पोलिसांनी जंतरमंतरवरून सुमारे 700 जणांना ताब्यात घेतलं.
0: सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातल्या वडकी इथल्या गोदामाचा औषध विक्री आणि वितरण परवाना पुन्हा रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी एफडीएनं रिॲक्टिन प्लस या गोळ्यांच्या पॅकेजिंग, साठवणूक, दस्तऐवजीकरण आणि औषधं परत मागवण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यानं या गोदामावर कारवाई केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत विभागानं यापूर्वीची कारवाई मागे घेतली. त्यानंतर एफडीए पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी काल हा नवीन आदेश जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि हत्याराचा शोध पोलीस घेत आहेत. नाशिक पोलिसांनी आज 2 बांगलादेशी पुरुषांना अटक केली आहे. हे दोघे 5 ते 7 वर्षांपासून पंचवटीतल्या फुलेनगर परिसरात राहत होते. मजुरी करणाऱ्या या दोघांकडे बनावट आधार कार्डही आढळून आलं आहे. मुंबईतल्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं वायू प्रदूषण नियंत्रण आणि अंमलबजावणी कृती आराखडा 2026 तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात किमान 10 प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 76 पदकं असून पदकतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं. सेपाक तॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाडन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

0: क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
1: धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचं अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचं अस्तित्व टिकून राहतं, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईत केलं. जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरं जात आहे. या परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेत आहे, त्यामुळे जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असं ते म्हणाले. भारतानं आपल्या ज्ञानाचा प्रसार कधीही अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीनं धर्मपरिवर्तन घडवून केलेला नाही. उलट मानव कल्याणाच्या निस्वार्थ भावनेतून भारतानं आपलं ज्ञान जगाला दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल. हिंगोली जिल्ह्यात असलेलं औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येत्या 5 तारखेपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1 महिना बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेनं मॉल, मल्टीप्लेक्स हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप तसंच व्यावसायिक संकुलं आणि अन्य खासगी आस्थापनांमधली महिलांची स्वच्छतागृह विनामूल्य खुली करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिला आणि मुलींसाठी स्वच्छ, सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज महात्मा गांधी यांची जयंती. हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही पाळला जातो. गांधीजींनी अहिंसेला केवळ हिंसा न करण्याचा मार्ग मानला नाही, तर संघर्षावर मानवी मूल्यांच्या आधारे तोडगा काढण्याचा मार्ग मानला. मात्र आज जग एका वेगळ्याच वास्तवाला सामोरं जात आहे. रशिया युक्रेन युद्ध, पश्चिम आशियात संघर्षाची धग आणि अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांमधील तणावामुळे संपूर्ण जगाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्यानं संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याची भूमिका मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर वसुधैव कुटुंबकम आणि अहिंसा या दोन विचारांच्या आधारे भारत जागतिक शांतता आणि कल्याणासाठी मांडत असलेल्या भूमिकेबाबतचा उहापोह आपण आज करणार आहोत. श्रोते हो, हिंसेनं विरोधकाचा पराभव करण्याऐवजी सत्य, प्रेम, संवाद आणि अहिंसेच्या मार्गानं संघर्षाचा तोडगा शोधावा हा महात्मा गांधींचा विचार आजच्या काळात खूपच महत्वाचा ठरतोय. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यंदाच्या अहिंसा दिनाच्या संदेशातही वाढत्या तणावाच्या काळात संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून दरी कमी करण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही परराष्ट्र धोरणात संवाद आणि कूटनीतीवर सातत्यानं भर दिला आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेतही आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या संदर्भात संवाद, कूटनीती, संघर्ष प्रतिबंध आणि शांततामय तोडगा यावर भर देण्यात आला. भारताच्या या भूमिकेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक हर्षद भागवत.
1: युक्रेन रशिया युद्ध हे आता चौथ्या वर्षात येऊन ठेपलेलं आहे आणि तरीही या दोन्ही शक्ती, एकीकडे रशिया असेल आणि दुसरीकडे युरोपीय राष्ट्र असतील जे युक्रेनला समर्थन करतात, ते कोणीही मागे हटायला तयार नाहीयेत. त्यामुळे क्रूड ऑइल, अनेक जीवनावश्यक वस्तू यांची स्थिती अतिशय विचित्र झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलांच्या किमती स्थिर न राहिल्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था आता डबघायला येण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे आपण आखाती देशांमध्ये बघितलं असेल की पॅलेस्टाईनच्या हमास पासून चालू झालेल्या युद्धाची सुरुवात आता इराण, अमेरिका यांनी घेतलेली आहे आणि आज चौथ्या महिन्यामध्ये हे युद्ध पोहोचलेले आहे. तरीही हे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अनेक देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न केलेले आहेत. या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी भारत सुद्धा प्रयत्न करत आहेत. भारताचे माननीय पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी इस्रायल आणि इराण यांना सुद्धा संदेश देऊन सांगितलेला आहे की युद्ध हा अंतिम पर्याय नाही. आपण गेल्या महिन्यात सुंदर असे ब्रिक्स देशांची शिखर परिषद आपल्या नवी दिल्ली येथे आयोजित केली. या शिखर परिषद

0: देशाच्या निमित्ताने जगातील महत्वाचे नेते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष, संयुक्त अरब अमिरात यासारखे 17 ते 18 देशांचे मोठमोठे राजनैतिक नेते अध्यक्ष आपल्या राजधानीमध्ये तळ ठोकून होते. आणि यावेळी सुद्धा भारताने अहिंसेचा पुरस्कार करून दहशतवादाला कोणत्याही प्रकारे खतपाणी घालता येणार नाही, दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही आणि आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो आहोत, अशा प्रकारचा संदेश उर्वरित जगाला दिलेला आहे. आता परवाच संपलेल्या युनोच्या म्हणजे संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सभेमध्ये आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी तर ठासून सांगितलं आहे, म्हणजे गांधीजींचंच वाक्य त्यांनी या परिषदेच्या समारोप प्रसंगी वापरलेलं आहे, ते म्हणजे देर इज नो वे टू पीस अँड पीस इज द ओनली वे. हे त्या प्रकारचं वाक्य त्यांनी संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभेत भाषण करताना उच्चारून ह्या सर्व जगाला एक संदेश दिलेला आहे की दहशतवाद किंवा युद्ध हे अंतिम पर्याय असू शकत नाही, तर शांतता हाच एक अंतिम पर्याय आहे.
1: श्रोते हो, महात्मा गांधींसाठी शांतता म्हणजे केवळ युद्ध नसणं नव्हतं. शांतता म्हणजे मनात द्वेष नसणं आणि मतभेद असले तरी संवादाची दारं खुली ठेवणं हे होतं. गांधीजींच्या विचारांचा केंद्रबिंदू होता अहिंसा. अहिंसा म्हणजे केवळ शस्त्र न उचलणं नव्हे तर अन्यायाला विरोध करतानाही हिंसेचा मार्ग न स्वीकारणं. गांधीजींचा हा संदेश भारतापुरता मर्यादित नव्हता, तो संपूर्ण मानवजातीसाठी होता. भारताकडून दिल्या जात असलेल्या विश्वकल्याणाच्या संदेशाबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने.
2: आज महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधींनी जी महत्वाची काही तत्व सांगितली त्यातलं विश्व शांती आणि विश्व कल्याण हे तत्व फार महत्वाचं आहे आणि अर्थातच ते कोणत्याही प्रकारच्या युद्धाचा आक्रमणाचा एका अर्थाने निषेध करणारं तत्व आहे. या तत्वाच्या दृष्टीने भारताने गेल्या काही वर्षांमध्ये कशी वाटचाल केली आहे याचा जर आपण आढावा घेतला तर गेल्या 12 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कायमच जगामध्ये विश्वशांतीची भूमिका ठामपणे मांडलेली दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर जगामध्ये 3 मोठे सशस्त्र संघर्ष सुरू झाले, त्याच्यातला एक अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला, दुसरं रशिया आणि युक्रेन यांचं चालू असलेलं युद्ध आणि तिसरं इस्रायलने पॅलेस्टीनशी छेडलेलं युद्ध. या तिन्ही युद्धांच्या बाबत भारतानं कोणाचीही एकाची बाजू न घेता विश्वशांतीचा पुरस्कार केला आणि ती भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय ठामपणा दाखवला. रशियामध्ये त्यांनी जाऊन हे युद्धाचं युग नाहीये, हा काळ युद्धाचा नाहीये असं पुतीन यांनाही ऐकवलं आणि त्याच वेळेला त्यांनी ट्रम्प यांनाही शांततेचं आवाहन केलं होतं की युक्रेनला होणारा शस्त्र पुरवठा मित्र राष्ट्रांनी आणि अमेरिकेने थांबवायला हवा. त्याचप्रमाणे अमेरिकेने इराणवर जो हल्ला केला त्याचाही भारताने वेळोवेळी निषेध केला. या भूमिकेमागची जी मूळ संकल्पना आहे ती जगा आणि जगू द्या हे जे महात्मा गांधींचं तत्व होतं त्या तत्वाला अनुसरून असणारी भूमिका आहे. वसुधैव कुटुंबकम हा जो मंत्र आहे तो भारतानं G20 अध्यक्षपदावरून सगळ्या जगाला पुन्हा एकदा दिला. G20 हा 20 देशांचा समूह आहे आणि त्या समूहाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना भारताचे प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की आता आपण एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. अर्थातच हा मंत्र महात्मा गांधींनी आपल्याला दिलेला आहे. दहशतवादाला विरोध करणं महत्वाचं असतं याचं कारण दहशतवाद हा शांततेनं जगण्याचा अधिकार हिरावून घेतो. एका अर्थाने जर अहिंसेच्या तत्वाचं खरंखुरं पालन व्हायचं असेल तर कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा ठामपणे मोडून काढायला पाहिजे. म्हणजे भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद मोडून काढला त्यामागे सुद्धा हे शांततेचं आणि एका अर्थाने विश्वकल्याणाचं तत्व आहे की जर शांतता राखण्यामध्ये कोणी अडसर बनत असेल तर त्यांचा बंदोबस्त आपल्याला केला पाहिजे. पण त्याच वेळेला पाकिस्तानवरती ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपण कारवाई केली तेव्हा ती आवश्यक तेवढी कारवाई करून भारतानं ती कारवाई थांबवली. म्हणजे याच्यामध्ये युद्धखोरी भारतानं दाखवली नाही, मात्र योग्य त्या प्रमाणामध्ये विश्वशांती येण्यासाठी किंवा भारतीय उपखंडामध्ये शांतता आणण्यासाठी जे आवश्यक होतं ते मात्र केलं. भारतानं कायमच जगामध्ये विस्तारवादाला विरोध केलाय आणि विस्तारवाद हा नेहमी विश्वशांतीच्या विरोधात जाणारा, विश्वशांतीला धक्का लावणारा असा हा घटक असतो.
1: श्रोते हो, वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे. या भावनेत प्रत्येक व्यक्ती, समाज, देश आणि निसर्ग यांच्याशी आपलेपणानं वागण्याचा संदेश आहे. भेदभाव आणि संघर्ष बाजूला ठेवून

0: असून परस्पर सहकार्य, करुणा आणि सर्वांच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारणं हाच या विचाराचा खरा अर्थ आहे. भारत या विचारांचा खरा अनुयायी आहे. भारताच्या मानवतावादी धोरणाबद्दल अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने.
1: भारताने कायमच जगामध्ये विस्तारवादाला विरोध केलाय आणि विस्तारवाद हा नेहमी विश्वशांतीच्या विरोधात जाणारा, विश्वशांतीला धक्का लावणारा असा हा घटक असतो. महात्मा गांधींची तत्व सांगताना या मोदी सरकारच्या काळामध्ये दोन ठिकाणी गांधीजींचं चांगलं स्मारक झालेलं आहे. त्याच्यातलं एक म्हणजे जपानमध्ये ज्या वेळेला G7 ही परिषद झाली, त्या परिषदेच्या वेळेला महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण हिरोशिमा इथे झालं. तर हिरोशिमाचं ऐतिहासिक महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तिथे महात्मा गांधींचा शांततेचा संदेश देणारा पुतळा उभारणं हे महत्वाचं होतं. त्याचप्रमाणे आतापर्यंत युनोमध्ये महात्मा गांधींचा पुतळा नव्हता आणि तो पुतळा सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये तिथे बसवण्यामध्ये आलेला आहे. अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत भारताने जी भूमिका कायम घेतली की आम्ही अण्वस्त्राचा पहिल्यांदा वापर करणार नाही आणि एका अर्थाने ते केवळ एक डिटरंट म्हणून वापरू, आम्ही नो फर्स्ट यूज असं जे म्हणतात तत्व ते भारताने वारंवार जाहीर केलं आणि त्याच्यामागे सुद्धा शांततेचाच विचार आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्या जगाचा जर आपण विचार केला तर ज्या देशांकडे विकसित देशांनी दुर्लक्ष केलंय त्या देशांमध्ये अशांतता निर्माण होणं हे सगळ्या जगाच्या दृष्टीने एका अर्थाने हानिकारक असतं किंवा धोकादायकही असतं. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिका खंडाकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलंय किंवा G20 या राष्ट्रसमूहामध्ये आफ्रिकेतल्या देशांना ज्या प्रकारे सहसदस्यत्व दिलंय ते सगळं एका अर्थाने विश्वशांतीची जी एकूण व्यापक संकल्पना आहे त्या संकल्पनेला मदत करणारं असं आहे. आता आपण याच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने जी पावलं टाकली त्यांच्याकडे बघूया. ज्या वेळेला साथीचे रोग आले त्यावेळेला भारताने 50+ जास्त देशांना त्वरेनं मदत पाठवली. आज सुद्धा जगामध्ये कुठेही कोणतंही संकट आलं तर त्या संकटाच्या वेळेला धावून जाणारा पहिला देश हा भारत असतो. म्हणजे युद्धग्रस्त असलेल्या युक्रेन असो, सुदान असो, येमेन असो, या सगळ्या देशांमधून केवळ भारतानं भारतीय नागरिकांना वाचवलं नाही तर इतर अनेक देशांच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची कामगिरी भारतीय हवाई दलाने आणि भारतीय सैन्याने केलेली आहे. आता हा सगळा एकूण जर विचार केला तर भारताची जी पूर्वापार चालत आलेली भूमिका आहे किंवा एका अर्थाने महात्मा गांधींच्या तत्व प्रणालीमधून जी एक प्रकारची भूमिका अधोरेखित होते ती विश्वशांतीची, विश्व कल्याणाची, विश्व बंधुत्वाची, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची, सर्वांच्या अडचणीमध्ये मदत करण्याची आणि यत्र विश्वम भवती एकनिडम, म्हणजे जिथं सगळं विश्व हे एका घरट्यासारखं आहे, आपण सगळे एकमेकांचे बांधव आहोत, या प्रकारचं जे तत्व आणि तत्वज्ञान महात्मा गांधींनी सांगितलं त्याला अनुसरून भारत सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये आपली वाटचाल चालू ठेवली आहे. आणि मला असं वाटतं की महात्मा गांधींना यापेक्षा जास्त चांगली कृतिरूपानं आदरांजली वाहणं शक्य नाही आणि भारताची ही जी वाटचाल पुढच्या काळातली आहे ती गांधीजींनी घालून दिलेल्या सगळ्या विचारांच्या प्रकाशामध्येच चालू राहील अशी आशा वाटते.
0: श्रोते हो, महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार म्हणजे केवळ युद्ध टाळणं नाही, तो विचार आहे शांततेचा, साधेपणाचा, निसर्गाचा आदर करण्याचा आणि सर्वांच्या कल्याणाचा. गांधीजींच्या याच विचारांना आज भारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या स्वरूपात जगासमोर मांडत आहे. पर्यावरणाचं रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाणी आणि वीज जपून वापरणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, गरजेपुरत्याच वस्तू वापरणं, अशा छोट्या सवयीतूनही आपण निसर्गाचं रक्षण करू शकतो. हाच संदेश मिशन लाईफ मधून जगाला दिला जात आहे. तसंच योगच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची शिकवण दिली जात आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या पौष्टिक आणि पारंपरिक धान्याचं महत्व पुन्हा जगासमोर आणण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आयुषच्या माध्यमातून आयुर्वेद आणि भारतातील पारंपरिक आरोग्य पद्धतींची ओळख जगाला करून दिली जात आहे. महात्मा गांधी यांनी अंगीकारलेल्या या गोष्टी प्रधानमंत्री मोदी धोरणात्मक स्वरूपात मांडत असून त्यांचं अनुकरण करण्याचा संदेश जगाला देत आहेत. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 नो मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर. 7:30 वाजतायत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सुधीर राजूरकर यांचे LR फार्माक्युटिकल्स. पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये गाभण राहण्यास अडचण येते.
1: पशूंची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी नैसर्गिक आधार हवा आहे का?
0: तर वापरा LR प्रेग प्लस. नैसर्गिक हर्बल घटकांपासून तयार केलेले LR प्रेग प्लस, जे पशूंमध्ये नैसर्गिक प्रोजेस्टेरॉन स्त्रावाला सहाय्य करते.
1: पशूंच्या निरोगी प्रजननासाठी नैसर्गिक आधार LR प्रेग प्लस.
0: LR फार्माचे उपयुक्त हर्बल उत्पादन आपल्या नजीकच्या औषधी दुकानात उपलब्ध.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: 9607478493 या नंबरवर.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पशूंपासून मानवाला होणारे आजार, याविषयी डॉक्टर सुप्रिया सतीश काशीकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपला लक्ष्मीचा गोठा या मालिकेच्या अंतर्गत आपण आपल्या पशुधनासाठीची ऋतुमानानुसार प्रत्येक माहिती आमच्या प्रत्येक पशुपालक बांधवांपर्यंत आम्ही पोहोचवीत असतो, की जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन करत असताना, खाद्याचं व्यवस्थापन करत असताना ही माहिती कामी यावी. तर आजच्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घ्यायची आहे. मंडळी, आपल्या अवतीभोवती असणारे पशु पक्षी, आपले पाळीव प्राणी हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहेत. कधी ते आपले जीवलग मित्रही असतात, तर कधी आपल्या शेतकऱ्यांचे खरे सोबती असतात. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ज्या प्राण्यांवर आपण जीवापाड प्रेम करतो त्यांच्याकडून नकळत काही गंभीर आजार देखील आपल्या मानवामध्ये पसरू शकतात. मग हे आजार नेमके कोणते आहेत, ते पसरतात कसे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःचा आणि आपल्या प्राण्यांचा यापासून आपल्याला बचाव कसा करायचा आहे, याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याला सखोल असं मार्गदर्शन घ्यायचं आहे. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुप्रिया सतीश काशीकर यांना, आणि त्यांच्याकडनं ही महत्त्वपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
0: मॅडम, आपल्या बऱ्याच जणांना सवय असते पाळीव प्राणी पाळायची, आणि आता तर आपण बघतोय की म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात ही संख्या देखील वाढलेली आहे पाळीव प्राणी पाळण्याची, आणि नकळत हे घरभर फिरत असतात, आणि त्यामधून देखील मग आपल्याला कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात याची देखील जनजागृती व्हायला हवी. तर त्याच दृष्टिकोनातून आपल्याला पशूंपासून मानवाला कोणकोणते आजार होऊ शकतात याविषयी सुरुवातीचा प्रश्न विचारायचा आहे, तर काय सांगाल बरं मॅडम?
2: नमस्कार सर्वांना. तर पशूंपासून माणसांमध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांना आपण प्राणीजन्य आजार किंवा झोनॉटिक आजार किंवा झोनॉटिक डिसीजेस इंग्रजीमध्ये असं म्हणतो. हे असे आजार आहेत की जे प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या संक्रमण होत असतात. हे आजार काही फक्त प्राण्यांच्या थेट संपर्कातूनच होतात असं नाही, तर प्राण्यांचं चावणं, त्यांचं ओरखडणं, त्यांची लाळ, रक्त, विष्ठा किंवा त्यांचं मूत्र किंवा दूषित दूध असेल किंवा मांस, पाणी आणि अन्न यांच्या माध्यमातूनही काही आजार माणसांपर्यंत पोहोचू शकतात. जर उदाहरणच द्यायचं झालं तर रेबीज, ब्रुसेल्ला किंवा लेप्टोस्पायरा, TB ज्याला क्षयरोग आपण म्हणतो, आणि सॅल्मोनेलोसिस म्हणजे जुलाब असतं एका प्रकारची.

0: तर हे काही महत्वाचे प्राणीजन्य आजार आहेत. म्हणूनच पशु निरोगी तर कुटुंब सुरक्षित हे केवळ
1: अगदी.
0: एक वाक्य नाहीये, तर आपल्या आरोग्याची एक महत्वाची सूत्र आहे.
1: हो
0: पशूंचे नियमित लसीकरण, स्वच्छता, सुरक्षित दूध आणि मांसाचं सेवन आणि आजारी पशूंची वेळीच पशुवैद्यकाकडून केलेली तपासणी एक साध्या उपायांनी सुद्धा या आजारांचा आपण धोका कमी करू शकतो.
1: निश्चितच. म्हणजे ही जनजागृती प्रत्येकाला म्हणजे तशी तर आहे, पण त्या प्रमाणात आपण एवढं लक्ष देत नाहीत, नाही का मॅडम?
0: हो हो खरंच.
1: बरं, आता आपल्याकडे बऱ्याच जणांना आपल्या घरामध्ये कुत्रा असल, मांजर असल किंवा इतर काही पाळीव प्राणी असतील, हे देखील पाळण्याची खूप सवय असते, आणि मग यांच्यामुळे देखील काही आजार होऊ शकतात का? आणि त्याच प्रकारे आपण मग कुठली काळजी घ्यायला पाहिजे?
0: हो नक्कीच मॅडम. काही आजार असतात जे पाळीव प्राण्यांमधूनही माणसांना होऊ शकतात,
1: अच्छा,
0: यालाच आपण प्राणीजन्य किंवा झूनोटिक आजार असं आपण म्हणतो, आपण म्हटलं आधीच. तर उदाहरण द्यायचं झालं तर कुत्रा किंवा मांजर जर चावलं किंवा ओरखडा कसा लागला तर रेबीज सारख्या गंभीर आजाराचा धोका सुद्धा असू शकतो. त्याचप्रमाणे मी म्हणेन की काही परजीवी बुरशीजन्य संसर्ग किंवा जंतूंचा संसर्गही या प्राण्यांमधून माणसांमध्ये होऊ शकतो. आणि ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर रेबीज हा खूप जास्त प्रसिद्ध आणि जीवघेणा आजार आहे, ज्याच्यामध्ये कुत्रा, मांजर, जंगली कोल्हे किंवा लांडगे अशा संक्रमित प्राण्यांच्या चाव्यामुळे हा रोग होत असतो. त्यानंतर जर संक्रमित पशूंचं कच्चं दूध खाल्लं तर ब्रुसेलोसिस सारखा आजार होतो. संक्रमित प्राण्यांच्या मूत्राने किंवा दूषित पाण्याने तिथल्या दूषित मातीमुळे लेप्टोस्पायरा सारखा आजार आपल्याला होतो. अँथ्रॅक्स हा तर पशु किंवा त्यांच्या उत्पादनाच्या थेट संपर्कातून सुद्धा होतो, म्हणजे मांस किंवा दूध न पिता फक्त संपर्क जरी आला तरी अँथ्रॅक्स सारखा आजार माणसाला होऊ शकतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असणारा क्षयरोग म्हणजेच ट्युबरक्युलोसिस, टीबी, हा पशूंच्या कच्च्या दुधातून माणसांना होत असतो. तर हायड्रॅटिस सिस्ट म्हणजे जंत असतात हे, तर हे कुत्र्याशी संबंधित परजीवीचा संसर्ग जर झाला तर आपल्याला हायड्रॅटिस सिस्ट म्हणजेच इकायनोकोकोसिस हा पण होत असतो. आणि सध्या खूप चर्चेत असलेला बर्ड फ्ल्यू हा सुद्धा संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कातूनच आपल्याला झालेला आजार आहे. तर हे सारे खूप सारे आजार आहेत, क्रिप्टोस्पोरिडोसिस, कॅम्पायलोबॅक्टेरियोसिस, क्यू फीवर, निपा व्हायरस, इन्फ्लुएन्झा, स्वाइन फ्लू असे अनेक आजार आहेत जे आपल्याला दूषित अन्न पदार्थांमुळे किंवा दूषित प्राण्यांमुळे, दूषित पाण्यातून किंवा त्यांच्या मांसातून, अंड्यातून, दुधातून आपल्याला होत असतात. आणि हे असे अनेक आजार आहेत. आणि बरं का मित्रांनो, जसे हे आजार प्राण्यापासून आपल्याला होत असतात तसे अनेक रोग आहेत की जे आपल्यापासून प्राण्यांना होत असतात. पण याचा अर्थ असे अजिबात नाही की आपण पशुधन किंवा घरातील पाळीव प्राणी ठेवूच नाहीत. उलट नियमित लसीकरण, जंतनाशकांचा उपचार, स्वच्छता आणि पशुवैद्यकीय तपासणी ह्यामुळे हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. आणि एक गोष्ट महत्वाची की प्राण्याला आजाराची लक्षणं दिसत असतील तर स्वतःहून औषधोपचार न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ती करावा. म्हणून पाळीव प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणं हे जसं गरजेचं आहे त्याहीपेक्षा त्यांची योग्य काळजी घेणं हा सुरक्षिततेचा मार्ग आहे.
1: निश्चितच. म्हणजे कुठलंही पाळीव प्राणी आपल्याला पाळायचं असेल तर त्यासाठी आधी त्याचं लसीकरण होणं खूप महत्वाचं आहे,
0: हो
1: नाही का? बर, तर मॅडम तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की रेबीज हा आजार जनावरांपासून माणसांना होतो, तर रेबीज म्हटलं की सगळ्यांच्या मनात खरंच म्हणजे भीतीचं वातावरण देखील निर्माण होतं, तर ही आपल्या मनातली भीती जर आपल्याला काढून टाकायची असेल, अजून आपल्याला काही काळजी घ्यायची असेल की रेबीज आपल्या घरापर्यंत येऊ नये, तर याविषयी काय मार्गदर्शन कराल बरं?
0: हो नक्कीच, अत्यंत खरोखरच गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार रेबीजच्या विषाणूमुळे होतो आणि संक्रमित प्राण्याच्या लाळेतून प्रामुख्याने चावा किंवा त्यांच्या ओरखड्यामुळे माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो. आपल्या देशामध्ये कुत्रा हा मानवी रेबीज संसर्गाचा एक महत्वाचा स्रोत आहे. पण घाबरण्यापेक्षा वेळीच जर योग्य उपचार घेतले तर ह्याला आपण आळा सुद्धा घालू शकतो. समजा एखाद्या कुत्र्याने किंवा इतर संशयित प्राण्याने जर आपल्याला चावा घेतला तर सर्वप्रथम ती जखम साबण लावून वाहत्या पाण्याखाली म्हणजे साध्या नळाच्या खाली आपण किमान 15 मिनिटं तरी धुतली पाहिजे, स्वच्छ व्यवस्थित धुतली पाहिजे. त्यानंतर घरच्या घरी त्या जखमेवर मिरची लावतो, चुना, तेल किंवा घरगुती कुठला तरी पदार्थ लावतो हे टाळलं पाहिजे. आणि तुम्ही तात्काळ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टर तुम्हाला गरजेनुसार रेबीज प्रतिबंधक लस आणि इम्युनोग्लोबुलिनचे इंजेक्शन जखमेच्या ठिकाणी देतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षणं दिसेपर्यंत वाट नाही बघायची आहे, कारण एकदा रेबीजची लक्षणं दिसायला सुरू झाली की हा आजार जवळजवळ नेहमीच प्राणघातक ठरतो. मात्र प्राण्याने चावा घेतल्यानंतर वेळीच प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यास हा आजार टाळताही येतो. म्हणून

0: एक गोष्ट लक्षात ठेवायची की चावा लहान असो की मोठा दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. त्वरित उपचार हाच बचावाचा मार्ग आहे.
1: म्हणजे कुठल्याही गोष्टीचं दुर्लक्ष हे आपल्याला कशाप्रकारे घातक ठरू शकतं हे चांगलं असं उदाहरण या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल, नाही का?
0: हो
1: बर. तर मॅडम, आता बऱ्याच वेळेला काही काही वेळेला आपलं जनावर आजारी असतं, तर अशा वेळेस आपल्या मनात कुठेतरी प्रश्न निर्माण होतो की जर आजारी पशुधनाचं दूध जर आपण पिलं तर पशूंपासून देखील आपल्याला काही आजार होऊ शकतात का? की मागे जो लंपी डिसीज हा जो मोठ्या प्रमाणात आपल्या पशुधनाला झालेला होता आणि त्या माध्यमातून मग शंकेचं वातावरण झालेलं होतं की अशा गाईंचं म्हशींचं दूध आपण प्यायला हवं का नाही.
0: हो, काही परिस्थितींमध्ये होऊ शकतो. जर पशु आजारी असेल आणि दूध काढताना किंवा हाताळताना जर स्वच्छतेची काळजी घेतल्या गेली नाही तर त्या आजाराचे जंतू दुधात येतात. आणि जर आपण कच्चं दूध किंवा अनपाश्चराइज्ड दूध जर आपण प्यायलो तर काही आजारांचे जीवाणू हे आपल्या शरीरात प्रवेश करतात. जर उदाहरण द्यायचं झालं तर ब्रुसेल्ला, क्षयरोग आणि साल्मोनेला यांसारखे काही प्राणीजन्य आजार असतात जे दूषित किंवा अनपाश्चराइज्ड दुधातून माणसामध्ये येऊ शकतात. जर विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवती महिला यांच्यासाठी आपण अधिक काळजी घ्यायला हवी. पण मित्रांनो, याचा अर्थ दूध पिणं धोकादायक आहे असा होतो का?
1: नाही,
0: अजिबात नाही. दूध योग्य पद्धतीने हाताळलेले, उकळलेले आणि पाश्चराइज्ड असेल तर त्यातून होणाऱ्या संसर्गाचा धोका हा मोठ्या प्रमाणात कमी होतो. मी एकच सांगेन की निरोगी पशु, सुरक्षित दूध आणि निरोगी कुटुंब यासाठी पशूंचे नियमित आरोग्य परीक्षण, स्वच्छ दूध उत्पादन आणि योग्य दूध प्रक्रिया या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. जर या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर दुधापासून होणाऱ्या आजारांना आपण आळा बसवू शकतो.
1: निश्चितच. म्हणजे जरी आपलं पशुधन आजारी असेल तर दूध काढणाऱ्याची देखील स्वच्छता हवी आणि त्यासोबतच उकळलेलं, गरम केलेलं दूध यापासून कुठलाही धोका आपल्याला होणार नाही.
0: अगदी,
1: नाही का? बरं, अनेक वेळा ब्रुसेलोसिस हा आजार होतो असं म्हणतात, पण हा नेमका काय असतो आणि तो पशुपालकांसाठी देखील एवढा महत्वाचा आहे का बरं मॅडम?
0: हो, नक्कीच. ब्रुसेलोसिस हा आजार खूप जास्त महत्वाचा आहे. हा ब्रुसेल्ला नावाच्या एका जीवाणूमुळे होणारा आजार आहे आणि हा एक झोनॉटिक डिसीज पण आहे, म्हणजेच प्राण्यांपासून माणसांना होणारा हा आजार आहे. हा प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी यांसारख्या पशूंमध्ये आढळतो आणि संक्रमित पशूंपासून माणसामध्येही होऊ शकतो.
1: अच्छा.
0: पशुपालकांसाठी तर हा आजार महत्वाचा आहे कारण परिणाम केवळ मादी पशूंच्या प्रजननावर होत नाही तर नर पशूंच्या प्रजनन क्षमतेवरही याचा परिणाम होतो. मादी पशूंमध्ये ब्रुसेलोसिसमुळे गाभण जनावरांना गर्भपात आणि वारंवार होणारे गर्भपात, गर्भधारणेत अडचण आणि प्रजनन क्षमतेत घट यांसारख्या विचित्र समस्या दिसू शकतात. त्यामुळे अनेक वेळा मादी पशूला गर्भधारणा का होत नाही यासाठी उपचार केले जातात, परंतु त्यामागे ब्रुसेलोसिस सारखा काही संसर्ग आहे का हे तपासणे महत्वाचं आहे.
1: अच्छा.
0: मित्रांनो, एक गोष्ट मी सांगेन ती म्हणजे नर पशूंनाही आपण विचारता कामा नये. ब्रुसेल्ला जीवाणू नर पशूंच्या जननेंद्रियांमध्ये, उतींमध्ये, अंडकोशात आणि संबंधित अवयवांमध्ये संसर्ग निर्माण करतो. त्यामुळे अंडकोशाची सूज, त्याचा दाह आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेत घट होते आणि नर पशूंची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये तर वंध्यत्व देखील येऊ शकते.
1: अच्छा.
0: म्हणूनच कळपांमध्ये मादी पशूंना वारंवार गर्भधारणा न होणे किंवा गर्भपात होणे, तसेच नर पशूंमध्ये प्रजननासंबंधी समस्या दिसत असते तर फक्त मादीवर उपचार करण्यापेक्षा संपूर्ण कळपाच्या आरोग्याचा आणि ब्रुसेलोसिसच्या संभाव्य संसर्गाचा विचार करणं गरजेचं आहे. आणखी महत्वाचं म्हणजे संक्रमित पशूंच्या गर्भपातातील पदार्थ, त्यांचा अपरा किंवा प्रसूती स्रावाच्या संपर्कातून माणसांनाही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी हातमोजे वापरणे, स्वच्छता राखणे आणि पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
1: निश्चितच.
0: पशुपालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की ब्रुसेलोसिस हा फक्त गर्भपाताचा आजार नाही तर तो संपूर्ण कळपाच्या प्रजनन क्षमतेवर आणि पशुपालकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा महत्वाचा आजार आहे.
1: म्हणजे प्रत्येक वेळी सतर्क हे आपल्याला राहायचं आहे. आणि मॅडम, आतापर्यंत आपण आपल्या पशूंकडनं मानवाला कोणकोणते आजार होऊ शकतात याविषयीची माहिती आपण घेतली, पण असेही काही आजार असतील मॅडम की जे माणसाकडून आपल्या प्राण्यांना होतात?
0: हो, आहेत ना. जसं काही आजार प्राण्यांकडून माणसामध्ये येतात तसेच काही संसर्ग माणसांकडूनही प्राण्यांमध्ये जाऊ शकतात. या मानवजन्य संसर्गाला आपण अँथ्रोपोझोनोसिस असं म्हणतो.
1: अच्छा.
0: ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर क्षयरोगाचा संसर्ग काही परिस्थितींमध्ये माणसांकडून प्राण्यांमध्ये जाऊ शकतो. त्याचप्रमाणे डिप्थेरिया असेल किंवा इन्फ्लुएन्झा आणि आता झालेला कोविड-19 मुळे होणारा सार्स, त्याला आपण सार्स

0: कोफ्टू असं म्हणतो, हे सुद्धा होऊ शकतात. त्यामध्ये काही त्वचा रोगांचे बुरशीजन्य संसर्ग सुद्धा माणसांकडून काही प्राण्यांमध्ये होऊ शकतात. तर पाळीव प्राण्यांमध्ये हा मुद्दा मला विशेष महत्वाचा वाटतो. आपण आपल्या कुत्र्या मांजराच्या अगदी जवळ राहतो, त्यांच्याशी खेळतो, त्यांना स्पर्श करतो, अशा वेळी जर माणसाला संसर्ग झालेला असेल तर काही प्रमाणात तो संसर्ग आपल्या पाळीव प्राण्यांपर्यंत देखील पोहोचू शकतो. म्हणूनच एक वन हेल्थ म्हणून एक संकल्पना आहे, तिचा संदेश असा आहे की माणसाचे आरोग्य, प्राण्यांचे आरोग्य आणि निसर्गाचे आरोग्य ह्या तिन्ही गोष्टी काही वेगळ्या नाहीयेत, त्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणूनच माणूस जर निरोगी असेल तर त्याच्या संपर्कातील प्राणी त्यांचेही आरोग्य सुरक्षित ठेवणं तितकंच महत्वाचं आहे.
1: निश्चितच. तर मॅडम, वन हेल्थ याचा उल्लेख तुम्ही आताच केलेला होता, तर हे नेमकं काय असतं बरं? कारण हे देखील पशुपालकांना माहीत असणं गरजेचं आहे.
0: हो, अगदी. वन हेल्थ ही खूप जास्त महत्वाची संकल्पना आहे. वन हेल्थ म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाचं आरोग्य, पशूंचं आणि पर्यावरणाचं आरोग्य ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तर काही आजार माणसांपर्यंत पोहोचू शकतात. पर्यावरण अस्वच्छ असेल तर संसर्गाचा धोका वाढतो. आणि म्हणूनच निरोगी माणसाला जर राहायचं असेल निरोगी, तर पशु आणि पर्यावरणाचं आरोग्यही जपायला हवं. हीच एक वन हेल्थची संकल्पना आहे.
1: निश्चितच. आणि अजून एक प्रश्न मनात येतो मॅडम, की पशूंपासून होणारे आजार जर आपल्याला टाळायचे असतील तर पशुपालकांनी कोणत्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
0: माझा श्रोत्यांना अगदी एक साधा संदेश आहे की पशूवर प्रेम करा, भरपूर करा, पण त्यांची योग्य काळजीही घ्या. त्यांचं लसीकरण असेल, त्यांच्या गोठ्याची स्वच्छता असेल, किंवा कुत्र्यांच्या बाबतीत म्हणत असू तर त्यांचं रेग्युलर पद्धतीवर ग्रूमिंग केलं गेलं पाहिजे, त्यांचं लसीकरण केलं गेलं पाहिजे, त्यांच्या राहण्याची जागा किंवा गोठा हा स्वच्छ असला पाहिजे, दूध, मांस, अंडी सुरक्षित पद्धतीने हाताळून मगच ती खाल्ल्या गेली पाहिजेत. आणि जर आपला पशु आजारी असेल तर वेळ न दवडता पशुवैद्यकाचा सल्ला घेतला पाहिजे. आणि एक गोष्ट सर्वांनी कायम लक्षात ठेवावी की जर आपला पशु निरोगी तरच कुटुंब सुरक्षित, आणि कुटुंब सुरक्षित तर समाज निरोगी.
1: अगदीच. जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही प्रत्येक आपला शेतकरी वर्ग असेल, आपले पाळीव पशुपक्षी पाळणारे आपले मानव असतील, पशुपालक बांधव असतील, यांच्यासाठी महत्वपूर्ण संदेश मॅडम तुम्ही दिलेला आहे की प्राण्यांवर आपण प्रेम जरूर करायला हवं, पण सोबतच स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या देखील काही साध्या सवयी जर आपण पाळल्या तर आपण आणि आपले हे जे काही मुख्य प्राणी आहेत दोघे देखील आपण सुरक्षित राहू शकतो. कारण सतर्कता हाच आपल्या खऱ्या अर्थाने उत्तम असा उपाय देखील आहे. आणि आज ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही सांगितलेली आहे. वेळोवेळी आपल्याला पशुवैद्यकाचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही आजार आपल्या गोठ्यापर्यंत येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जर अगोदरच आपण केल्या तर कुठलेही आजार आपल्या गोठ्यापर्यंत येणार नाहीत, आपल्या पशुधनाला होणार नाही आणि पशुधनापासून आपल्या मानवाला देखील अशा प्रकारचे आजार होणार नाहीत. याविषयी सखोल अशी माहिती तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे आपल्या सर्व पशुपालक बांधवांपर्यंत तुम्ही सांगितलेलं आहे. आणि पशूंपासून मानवाला कोणते रोग होतात त्यावेळेस त्यांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी, आणि मानवापासून देखील आपल्या पशूंना कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात याविषयी देखील आपण काय काळजी बाळगायला हवी याविषयी महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. तर आज कार्यक्रमात तुम्ही वेळ काढलात, ही छानशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण पशूंपासून मानवाला होणारे आजार याविषयी डॉक्टर सुप्रिया सतीश काशीकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पशुपालक मित्रांनो, अधिक दूध उत्पादन हे दुग्ध व्यवसायाच्या यशाचे गुपित आहे.
1: आपले पशुधन दूध कमी देते, दुधाला फॅट कमी येत आहे, मग काय करावं?
2: आपल्या पशुचे दूध उत्पादन खात्रीने वाढवण्यासाठी वापरा LR मिल्क प्लस.
1: LR मिन मिक्स पशुधनाच्या जलद वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी उपयुक्त खनिज मिश्रण. LR प्रेक प्लस नैसर्गिक हर्बल घटकांपासून तयार केलेले LR प्रेक प्लस LR फार्माचे अत्यंत उपयुक्त, प्रभावी आणि संपूर्ण नैसर्गिक उत्पादन आपल्या नजीकच्या औषधी दुकानामध्ये उपलब्ध आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: 9607874793 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सुधीर राजूरकर यांचे LR फार्माक्युटिकल्स.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवून याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज मत्स्यतळ्यासाठी निवडा. आजच संपर्क करा 91-30-98-98-07 या नंबरवर.
1: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया माशांचे पोषण मूल्य आणि मानवी आरोग्यासाठी त्याचे महत्त्व याविषयी डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकूयात.
0: मंडळी, शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मत्स्यपालनाविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण गेल्या काही भागांमध्ये ऐकत आहोत आणि त्या माध्यमातून निश्चितच आपल्यापर्यंत मत्स्य व्यवसाय करताना आपण कशाप्रकारे सजग राहायला हवं, कशाप्रकारे प्रशिक्षित होऊन आपल्याला या व्यवसायामध्ये उतरायचं आहे याविषयीची निरनिराळ्या भागांच्या माध्यमातून आपण ही माहिती घेतलेली आहे. मागच्याही भागामध्ये आपण माशांचे पोषण मूल्य आणि मानवी आरोग्यासाठी त्याचं काय महत्त्व आहे ही माहिती आपण जाणून घेतली, पण वेळेअभावी मंडळी ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आता या भागामध्ये प्रसारित करीत आहोत की जेणेकरून मानवी आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे, आपणही माशांच्या सेवनातून कोणकोणत्या प्रकारचे पोषण मूल्य आपल्या शरीराला आवश्यक आहेत ते आपल्याला मिळू शकतात ही माहिती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक आपल्या श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचवित आहोत. तर मॅडम, माशांमधील पोषण तत्वांचा आपल्या मुलांच्या वाढीमध्ये आणि त्यांच्या मेंदूच्या विकासामध्ये काय उपयोग होऊ शकतो याविषयी काय सांगाल?
2: बालपण आणि किशोरावस्था हा शरीराचा वाढीचा महत्वाचा काळ आहे. या काळात शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने, आवश्यक फॅटी ऍसिड, लोह, आयोडीन, जीवनसत्वे आणि इतर सूक्ष्म पोषक तत्वांची गरज असते. मासेही यापैकी अनेक पोषक तत्वे एकाच अन्नातून देऊ शकणारी पोषक दृष्ट्या महत्वाची खाद्यवस्तू आहे. आता त्यामध्ये आपण बघणार डिकोसाहेक्झोनिक ऍसिड सारख्या ओमेगा 3 फॅटी ऍसिड चा मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासाशी संबंध आहे. माशांमधील उच्च दर्जाची प्रथिने मुलांच्या शरीरातील स्नायू, ऊती आणि इतर संरचनांच्या वाढीसाठी आवश्यक अमिनो ऍसिड उपलब्ध करून देतात. त्याचप्रमाणे लोह आणि B12 सारखी पोषक तत्वे रक्त निर्मिती आणि मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यासाठी महत्वाची आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की मुलांना मासे देताना माशांचा काटा, त्याचप्रमाणे माशांची स्वच्छता, पूर्ण शिजवण आणि माशांची सुरक्षित निवड करणे याकडे विशेष लक्ष देणे खूप आवश्यक आहे. कारण दूषित आणि अर्धवेळ शिजवलेले मासे आरोग्यास धोका निर्माण करू शकतात व यामुळे पोषण मूल्याबरोबरच अन्न सुरक्षा ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि ह्या पोषक तत्वांचा म्हणजे गर्भावस्था मध्ये सुद्धा डिकोसाहेक्झोनिक ऍसिड असते तर ते गर्भाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासाशी संबंधित असते. त्यामुळे गर्भवती महिलेच्या आहारामध्ये योग्य प्रकारच्या माशांचा समावेश पोषणाच्या दृष्टीने महत्वाचा असू शकतो. मात्र येथे माशांची सुरक्षितता आणि प्रजातीची निवड अत्यंत महत्वाची आहे. कारण काही माशांमध्ये पर्यावरणातून आलेला कुठलाही दूषित घटक जमा होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी स्थानिक अन्न सुरक्षा मार्गदर्शक तत्वानुसार योग्य प्रजाती आणि प्रमाण निवडणे तेवढंच आवश्यक आहे. म्हणून गर्भावस्थेत मासे पूर्णपणे टाळावेत किंवा कोणताही मासा अमर्यादित प्रमाणात सुरक्षित आहे अशी दोन्ही टोकाची विधाने वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाही. योग्य प्रजाती, सुरक्षित स्रोत, योग्य प्रमाण आणि पूर्ण शिजवण हा अधिक योग्य दृष्टिकोन आहे.
0: निश्चितच. तर मॅडम, आता गोड्या पाण्यातील माशांचे पोषण मूल्य हे समुद्री माशांपेक्षा वेगळे असते का बरं?
2: हो, काही प्रमाणात फरक असू शकतो. परंतु गोड्या पाण्यातील मासे कमी पौष्टिक आणि समुद्री मासे जास्त पौष्टिक असे सरसकट म्हणणे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाही. माशांची जे पोषण मूल्य, त्यांच्या प्रजाती, शरीरातील चरबीचे प्रमाण, त्यांचे वय, आकार, खाद्य, वाढीची परिस्थिती आणि प्रक्रिया पद्धती यावर अवलंबून असते. गोड्या पाण्यातील जे मासे आपण बघतो, रोहू, कट

0: कृष्णा, मृगर, तिलापिया, गवती मासा, तर यासारखे मासे उच्च दर्जाच्या प्रथिनांचे स्रोत आहे. काही प्रजातींमध्ये आवश्यक फॅटी ऍसिड्स आणि विविध खनिजे व जीवनसत्वेही आढळतात.
1: अच्छा.
0: आणि दुसरीकडे काही समुद्री चरबीयुक्त माशांमध्ये दीर्घ साखळी ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स चे प्रमाण तुलनेने अधिक असू शकते.
1: अच्छा.
0: मत्स्यपालनातील माशांचा आहाराचा देखील त्यांच्या शरीरातील चरबी आणि फॅटी अम्लांच्या संरचनेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकाच प्रजातीचे मासे वेगवेगळ्या खाद्य पद्धती किंवा वाढीच्या परिस्थितीत वाढले असल्यास त्यांच्या पोषण रचनेत काही फरक दिसू शकतो. म्हणून ग्राहकाने मासे निवडताना फक्त गोड्या पाण्यातील की समुद्री एवढाच विचार न करता त्याची प्रजाती, त्याचा साजेपणा, त्याची सुरक्षितता, त्यांची स्वयंपाकाची पद्धत आणि संपूर्ण आहार यांचा विचार करणे अधिक योग्य आहे.
1: निश्चितच. तर मॅडम, आपल्या मानवी आहारामध्ये आपले हे माशांचं सेवन किती महत्वाचं आहे, कोणकोणते पोषण तत्व त्यामध्ये मिळतात, याविषयीची माहिती आपण छानशी सांगितलेली आहे. तर शेवटी जाताना माशांचे सेवन करताना पोषणाबरोबरच आपल्याला कोणत्या अन्न सुरक्षेची काळजी घेणं महत्वाचं आहे हा देखील प्रश्न निर्माण होतो, त्याला शेवटी जाताना काय सांगाल?
0: अन्न सुरक्षा हे सगळ्यात महत्वाचं आहे. मासे पौष्टिक असले तरी त्यांचे आरोग्यविषयक फायदे मिळण्यासाठी ते सुरक्षित आणि स्वच्छ स्त्रोतांमधून मिळालेले असणे आवश्यक आहे. मासे पकडल्यानंतर योग्य शीत साखळी न राखल्यास सूक्ष्मजीवांची वाढ होऊन अन्नातून होणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो. यामुळे ताजे मासे स्वच्छ बर्फामध्ये किंवा योग्य तापमानांच्या परिस्थितीत साठवणे महत्वाचे असते. माशांचे दूषित जलस्रोतांशी संबंध असल्यास काही रासायनिक दूषित घटक किंवा इतर पर्यावरणीय प्रदूषक यांच्या शरीरात जमा होण्याची शक्यता असते. मत्स्यपालनासाठी वापरले जाणारे पाणी, खाद्य, औषधे आणि रसायनांचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण बाजारातून मासे घेतो तर मासे घेताना त्यांचा ताजेपणा, स्वच्छता आणि साठवण परिस्थिती लक्षात घ्यावी. कच्च्या माशांसाठी वापरलेली जी सुरी असते, फळी असते आणि भांडी असते इतर तयार अन्नासाठी वापरण्यापूर्वी व्यवस्थित धुवावी. शेवटी माशांचे आरोग्यविषयक फायदे हे संतुलित आहाराचा एक भाग म्हणून समजणे आवश्यक आहे.
1: खरंच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे माशांचं सेवन आपल्या आरोग्यासाठी किती पोषण तत्वांनी भरलेलं आहे आणि सोबतच हे पोषण युक्त आहार आपण घेत असताना अन्न सुरक्षेची देखील काळजी आपल्याला कशी घ्यायची आहे, कशा प्रकारे आपल्याला स्वच्छता राखायची आहे हा देखील प्रश्न आहे. त्यासाठी देखील मॅडमने आपल्याला सांगितले की कशा प्रकारे आपण अन्न सुरक्षेची काळजी देखील घ्यायला हवी. ह्या माहितीचा उपयोग निश्चितच आपण कराल आणि आपलं आरोग्य आपण चांगल्या प्रकारे ठेवाल यात काही शंका नाही. तर मॅडम, आज ही माहिती तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल आकाशवाणी परभणीच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण माशांचे पोषण मूल्य आणि मानवी आरोग्यासाठी त्याचे महत्त्व याविषयी डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात.
1: शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज मत्स्यतळ्यासाठी निवडा. आजच संपर्क

0: शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवून याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज मत्स्य तळ्यासाठी निवडा. आजच संपर्क करा 91 30 98 98 07 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र.
1: शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी।

श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा। श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी। तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल। सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल। आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
2: हॅलो आकाशवाणी.
0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी

0: मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाय राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 किलोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आता राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTAच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. महिलांना मिळणाऱ्या मातृत्व आणि बालसंगोपनाच्या लाभांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महिला आयोगानं असंघटित क्षेत्रातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार महिलांनाही या लाभांच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे. देशातल्या 90% अधिक महिला कामगारांना सध्या या लाभाचं प्रभावी संरक्षण मिळत नसल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. बालसंगोपन रजा फक्त आईपुरती मर्यादित न ठेवता दोन्ही पालकांमध्ये समान विभागली जावी. सध्याची 730 दिवसांची बालसंगोपन रजा एकाच संस्थेत काम करणाऱ्या दोन्ही पालकांना प्रत्येकी 365 दिवस दिली जावी असं आयोगानं सुचवलं आहे. 2030 टप्प्याटप्प्यानं खासगी क्षेत्रातही बालसंगोपन रजा आणणं, पगारी पितृत्व रजा सक्तीची करणं आणि पाळणाघरांची संख्या 5 लाखांवर नेणं या शिफारसींचाही यात समावेश आहे. मूल दत्तक घेतलेल्या

0: मतांसाठीची रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याची शिफारसही आयोगानं केली आहे. फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
1: स्मिथ नमस्ते.
2: नमस्ते सर.
1: कैसे हो? अभी तबियत कैसी है?
2: सर सब ठीक है सर, सब ठीक है.
1: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
2: यस सर.
1: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग.
0: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम राज्य सरकारनं आधीच हाती घेतलं होतं. तो केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रिकाना नागरिकांना अत्यानंद होतो आहे असं ते म्हणाले. आसाम, बंगाली, पाली आणि प्राकृत भाषेचं अभिजात केंद्र स्थापन करायलाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. प्रधानमंत्र्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंच्या 8व्या ई लिलावाला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या लिलावात दिल्लीच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या 30 स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. यात फोटोफ्रेम, मूर्ती, शिल्प, दिल्ली मेट्रोच्या प्रतिकृती, क्रीडा स्मृतिचिन्ह आणि इतर कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. नदीतला गाळ काढण्याच्या कथित 65 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं दिलेल्या कंत्राटातल्या आर्थिक अनियमिततेसाठी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पालिकेनं कोची इथल्या मॅटप्रॉप नावाच्या कंपनीकडून घेतलेल्या उपकरणांच्या मदतीनं गाळ काढण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी केतन कदम यानं या उपकरणांची बनावट बिलं तसंच वाढीव दर दाखवून 65 कोटी रुपये वसूल केले होते. कदम याची चौकशी करताना त्याचा अभिनेता दिनो मोरिया याच्याशी अनेकदा फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांवर आधारित पर्याय काढण्याचं आवाहन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं. अमेरिकेत G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. व्यापारात निर्माण झालेल्या अडथळ्यांना काही देशांकडून केल्या जात असलेल्या मदतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गरीब देशांमध्ये मनमानी किमतीवर हा माल विकला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. चंडीगढच्या लवली प्रोफेशनल विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांना अटक केली आहे. यापैकी 1 जण अल्पवयीन आहे. या प्रकरणात जाळपोळ, लुटालूट, दंगल करणं, मालमत्तेचं नुकसान, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणं आणि राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याप्रकरणी 2 FIR दाखल केल्याची माहिती जालंधर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवीन सिंगला यांनी दिली. पतियाळा जिल्ह्यातल्या चितकारा विद्यापीठात 2 विद्यार्थिनींनी कथितरित्या आत्महत्या केल्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. यात समाज माध्यमावर

खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि विविध करांमुळे परवडणारी घरं बांधणं शक्य होत नाही, त्यामुळे स्वस्त घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं प्रोत्साहनात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी क्रेडाईनं केली आहे. केंद्र सरकारनं परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलावी अशी मागणी क्रेडाईचे अध्यक्ष शेखर पटेल यांनी कोलकाता इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली. सध्याची प्रतिसदनिका 45 लाख रुपयांची कमाल किंमत मर्यादा हटवावी असंही

श्रोतेहो, जापान येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म.

श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वती मंडळ यांचं गायन, त्यांनी गायलेला राग जोग. त्यांना तबल्यावर साथ केली आहे अभय दातार यांनी. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगतही 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात शाश्वती मंडळ यांचं गायन राग जोग.

श्रोत्रनाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शाश्वती मंडळ यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती अभय दातार यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.